229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सुप्रभात श्रोते हो. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 27 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 18 सप्टेंबर 2026. आजचा सुविचार आहे का? जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा. संत तुकाराम महाराज. सुविचार आपण ऐकलात. आपल्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

सनईवादन आपण ऐकलत राग होता ललित। श्रोतेव आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर। त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 6 वाजता आहेत

नमस्कार श्रोते हो, चिंतन माणसाला ज्याच्याजवळ आहे ते पुरेसं वाटत नाही, स्वतःजवळ जे आहे त्यातली शक्ती त्याला जाणवत नाही, म्हणूनच तो सतत आपल्याजवळ नसलेल्या दुसऱ्या गोष्टींमागे धावत असतो. मनाला आत वळवून मी कोण आहे या प्रश्नावर शांतपणे विचार करण्याच्या कामाला चिंतन असे संबोधतात. हा केवळ पूजापाठ करण्याचा विषय नाही तर मनाच्या आतला प्रवास आहे. संतांनी यालाच अंतर्मुख होणे असं म्हटलं आहे. बाहेरचे जग शांत झाले की आतला आवाज ऐकू येतो. वाईट कर्म करणाऱ्यांना हा आतला आवाज आला की रात्ररात्र झोप येत नाही, अख्खी रात्र जागून काढतात. यातून स्वजाणीव होते. ज्ञान मार्गात मी कोण आहे हा प्रश्न असतो तर भक्ती मार्गात तू कोण आहे आणि माझे तुझ्याशी नाते काय हा भाव असतो. मानवता हीच पूजा आहे. आध्यात्मिक चिंतनाचे चार मुख्य मार्ग आहेत. स्वाध्याय चिंतन, नामचिंतन, साक्षीभाव चिंतन, कृतज्ञता चिंतन. नामजप चिंतनात एखादे नाम मंत्र किंवा प्रार्थना मनातल्या मनात म्हणणे, त्यामागचा अर्थ समजून घेणे. उदाहरणार्थ मी शांत आहे, मी सुरक्षित आहे हे जाणीवपूर्वक म्हणणे. या क्रियेमुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. दिवसभर जे घडतं त्याला फक्त पाहणारा म्हणून पाहत राहणं, राग आला असे न म्हणता मनात रागाची लहर आली असे म्हणून पाहणे, यामुळे आपण विचारापासून वेगळे होतो आणि मनाला शांतता मिळते. यास साक्षीभाव चिंतन असे म्हणतात. कधीकधी दैव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. जेव्हा आपण कोणावर साधी शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळतं. एकतर आयुष्यभरासाठी चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा. त्यामुळे तक्रार कमी होते आणि समाधान वाढतं. चिंतनात भगवंत नामाचा महिमा सांगितला आहे. भगवंताचे ध्यान अर्थात चिंतन करण्यासाठी एकांत आणि पवित्र स्थान असलं पाहिजे. जग हे नाशवंत आणि क्षणभंगूर आहे असे जाणून संकल्परहित व्हावं. संकटसमयी द्रौपदीने मोठ्या करुण भावनेने भगवान श्रीकृष्ण यांचे मनातून चिंतन केले होते. त्याचवेळी भगवंत एकदम प्रगट झाले. आपण देखील तशाच प्रकारचे चिंतन केले पाहिजे. संत साहित्य हे साहित्य नाही, तो अनुभव आहे. अभंगाच्या संदर्भात चिंतन करताना आपण फक्त अर्थ पाहत नाही तर संतांनी कोणत्या स्थितीत तो अनुभवला हे पाहतो. चिंतनात तीन स्तर आहेत. शब्दरचना, भाव म्हणजेच अर्थ. प्रत्येक अभंगात दोन अर्थ असतात, एक बाह्य संसाराचा आणि एक आंतरिक आत्म्याचा. संत तुकाराम महाराज म्हणतात, अनुरणीया तोकडा तुका आकाशा एवढा. हा अहंकार नाही, ही स्थिती आहे. देहानं मी कणभर आहे पण आत्म्यानं मी आकाशा एवढा आहे. हे द्वैतातील अद्वैत अनुभव. अभंग हा वाचायचा नसतो, जगायचा असतो. संतांनी एकच सांगितले आहे, देव बाजारात नाही, देव माणसात आहे. आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्याची

मागणीच्या फंदात पडू नका. लोक त्यांच्या गरजेनुसार चांगलं वाईट ठरवतात. आपल्याकडे आहे आणि समोरच्यांकडे नाही म्हणून माजू नका. समोरच्यांकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून लाजू नका. जबाबदारी नावाची शाळा एकदा समजू लागली की पहाटे लवकर जाग येते. अळूच्या पानावर जमलेले थेंब दिसतात. हे दृश्य नुसतं सौंदर्याचं प्रतीक नाही तर जीवनाचं एक फार मोठं गूढ आणि चिंतन म्हणजेच अर्थपूर्ण तत्व शिकवणारं उदाहरण आहे. जग जसं आहे तसं अनुभवायचं पण त्यात भिजायचं नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात, चिंतन म्हणजे साक्षीभाव. जगात राहूनही अलिप्त राहणे, जशी संगत तसे चिंतन, असे संत सांगतात.

नमस्कार परभणी या अंतर्गत विचार शलाखा हा कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमात चिंतन याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकलेत. विचार शलाखा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत, त्याचबरोबर एफ एम बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील भक्तिगीत. गीतरचना संत तुकाराम यांची आहे. संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना संत तुकाराम यांची होती, संगीतकार होते कमलाकर भागवत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरातील. पी सावळाराम यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना पी सावळाराम यांची होती, संगीतकार होते वसंत प्रभू. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका वैशाली सामंत यांच्या स्वरातील.

वैशाली सामंत यांच्या स्वरातील मानवेल गायकवाड यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते मोहन उपासने. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका अजित कडकडे यांच्या स्वरातील. रचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची. संगीतकार आहेत विलास पाटील.

अजित कडकडे यांच्या स्वरातील राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते विलास पाटील. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील. गीतरचना आहे ग. रा. पालकर यांची. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बौद्ध गीत आपण ऐकलं. गीतरचना ग रा पालकर यांची होती. संगीतकार होते मधुकर पाठक. कार्यक्रमात यानंतर ऐका समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत.

समूहस्वरामध्ये देशभक्ती पर गीत आपण ऐकलत आणि श्रोते हो याबरोबरच मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर एफ एम बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता ऐका एक संदेश.

श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये ऐका, कापूस पिकावरील लाल्या रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग या पदावर कार्यरत आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये कपाशीवरील लाल्या रोग म्हणजे ही एक विकृती आहे याविषयी माहिती.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 8530-7591.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या
0: आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू भगिनींनो, कापूस हे अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे. मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जरी आपण अग्रगण्य असलो तरी उत्पादनाच्या बाबतीत मात्र इतर भागापेक्षा आपली उत्पादकता खूपच कमी आहे हे मला विशेष या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे किडी आणि रोगांचा प्रकोप हे आहे. कापूस पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा या पिकाला सामना करावा लागतो. यामधील किडी आणि रोगांचा वेळेवर जर योग्य नियंत्रण केलं नाही तर शेतकरी बांधवांना उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात घट त्या ठिकाणी आढळते. त्यामुळे शेतकरी बंधू भगिनींनो, आज

0: या कार्यक्रमात आपण कपाशी पिकावरील लाल्या ह्या विकृतीबद्दल आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याची लक्षणं कशी असतात हे अगोदर आपण जाणून घेऊया. कपाशी पिकाची पानं ही लाल होतात आणि कपाशी पिकाची पानं लाल होणे हा एक रोग नसून वनस्पतीमध्ये येणारी ती एक विकृती आहे. तर या विकृतीचा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेला आपल्याला आढळून येतो. ह्या विकृतीमध्ये मुख्यतः नत्राचं आणि मॅग्नेशियम आणि बोरॉन या मूलद्रव्यांच्या कमतरता हे फार महत्त्वाचं कारण आहे. आणि या तीनही घटकांची जर कमतरता असेल तर बोंड वाढीच्या अवस्थेमध्ये कपाशीला जास्त नत्राची गरज असते आणि त्यासाठी पानामधील हरित द्रव्यातील नत्र हे वनस्पतीकडून वापरलं जातं आणि त्यामुळं पानं ही लालसर रंगाची होतात. तर ह्या विकृतीची लक्षणं सर्वसाधारणपणे आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून दिसायला सुरुवात होते. तर झाडांवरील पानाच्या कडा ह्या तांबूस व्हायला लागतात आणि कालांतरानं संपूर्ण पान हे लालसर होतं. त्यानंतर रोगाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ते पान वाळायला लागतं आणि गळून पडतं. झाडाची बोंडं ही सुद्धा लाल पडतात अकाली आणि अपरिपक्वपणे ती उमलतात. रस शोषण करणाऱ्या किडींचा उदाहरणार्थ तुडतुडे असतील, फुलकिडे, कोळी यांच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा ही विकृती ह्या आपल्याला कपाशी पिकावर आढळून येते. तर ह्या लक्षणांबद्दल आपण जाणून घेतलं. तर याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन कसं करावं याविषयी मी आपल्याला सांगतो. बीटी कपाशीसाठी 20% नत्र हे लागवडीच्या वेळेला, 40% नत्र हे 30 दिवसांनी आणि 40% उरलेलं नत्र हे लागवडीच्या 60 दिवसानंतर शेतकऱ्यांनी द्यावं. पीक हे 55 ते 60 दिवसाचं असताना मॅग्नेशियम सल्फेट हे 20 ते 30 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणामध्ये जमिनीतून द्यावं. पीक वाढीच्या काळात 2% DAP या खताच्या 2 ते 3 फवारण्या 15 दिवसाच्या अंतराने कराव्यात. रस शोषण करणाऱ्या किडींच्या बंदोबस्तासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲसिफेट 75% SP 10 ग्रॅम किंवा थायोमिथॅक्सॅम हे 2 ग्रॅम या कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यातून आपण त्या ठिकाणी फवारणी करावी. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर ह्या रोगापासून आपल्या पिकाचा बचाव होईल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत कापूस पिकावरील लाल्या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

करा, 2 तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला नसू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, +1 ते +4. आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, -1 ते -4. आता -5 म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती -5 मध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसू शकत नाही, तर ती -5 मध्ये असते. आणि ज्यावेळी -5 स्थिती असते त्यावेळी

0: त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी वजा पाच स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं रागानं दुःखानं बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल -3 किंवा -4. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल, तर आपला नंबर आहे -1 आणि -2. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे, तर -1, -2. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल -3 आणि -4. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर -5 असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचं असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चाललीय। अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते। त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे। या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं। त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती। पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय। भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य प्रथा होती, ती प्रत्येकाच्या आवडीची होती। जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे। आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील। ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल। सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत। आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल। कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो। संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10%

0: टक्के आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे. फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो. बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. बदलत्या फॅशनच्या मागणीमुळे बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय. पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत. कपड्यांच्या उत्पादनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र प्रसारित होईल आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सात वाजून 7:40 परभणी येथील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा याविषयीचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सकाळी 7:40 प्रसारित करणार आहोत. त्यानंतर मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

सकाळी 8:40 मेहरबानअंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये मेहंदी हसन यांनी गायलेली काही गझल गीतं आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:10 लखलक चंदेरी यामध्ये अग्निपथ अर्थ आणि मासूम या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:35 राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सह

शपित करू. सकाळी 10 वाजता मिश्र संगीताचा कार्यक्रम. मीरा नारायणगावकर, शैला चिखले यांच्या स्वरातील गीत आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 10:15 वाजता एक ही फिल्म के गीत, यामध्ये अवतार या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करू. गीत रचना आनंद बक्षी यांच्या आहेत, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. सकाळी 10:30 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध भक्तिगीत गायक प्रल्हाद शिंदे यांच्याविषयीचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण आज ऐकणार आहात. 11:05 आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमामध्ये फटाकडी, त्याचबरोबर कट्याळ काळजात घुसली, माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 11:40 प्रगतीच्या पाऊल वाटा याविषयी बाल संस्कार केंद्राची गरज या कार्यक्रमाचा भाग पहिला, याविषयी विना मांडाखडीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर श्रोते हो आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

सायंकाळी 5:30 वाजता युवानी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावर प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:30 वाजता आमच्या शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला गिफ्ट तिलापिया मत्स्यशेती प्राथमिक माहिती दिली जाईल. यामध्ये स्वप्नील नरसाळे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. त्यानंतर उसावरील पायरिया किड्यांचे व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करणार आहोत. रात्री 8:00 वाजता एशियन गेम्स 2026 अनुषंगाने चेअर फॉर भारत हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते वाशो, ते आमचे आज दिवसभरात प्रसारित होणारे विविधरंगी कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.

मध्यमलहरी 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगा हर्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते आपण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता ऐका आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन इअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या. गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण आपल्या मोबाईल फोनवर. आम्ही बोलत आहोत आकाशवाणी परभणी केंद्र.

यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
0: 9637 354 985.
2: महिमा मंगलमूर्तीचा महाराष्ट्रातील गणेश तीर्थांची भक्तिमय सफर, कुठे स्वयंभू गणरायाची महती, कुठे अष्टविनायकांची भक्ती परंपरा, तर कुठे शेकडो वर्षांच्या इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देणारी गणेश तीर्थ. या पवित्र स्थळांशी जोडलेल्या आहेत अनेक आख्यायिका, अनेक श्रद्धा आणि भक्तांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या असंख्य कथा. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील गणेश तीर्थांचा समृद्ध वारसा, गणरायाच्या विविध रूपांची, महतीची, परंपरांची आणि भक्तीची अनोखी सफर. महिमा मंगलमूर्तीचा आपल्या लाडक्या गणरायाच्या सान्निध्यात. लेखन आणि निवेदन अनुराधा पिंगळीकर, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर रोज सकाळी 6:30 महिमा मंगलमूर्तीचा.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा. शेतकऱ्यांना सहकार्य आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ. देशभरात कालपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत, आज पूजनाचा सोहळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू. आणि अफगाणिस्तानविरुद्ध 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा निर्भेळ विजय. आता सविस्तर बातम्या. 79वा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन काल उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत तसंच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
1: शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. कृष्णा खोऱ्यातल्या 30 TMC पाण्यासोबतच कोकणातल्या उल्हास खोऱ्यातून 70 TMC पाणी मराठवाड्यात आणून पुढच्या काही वर्षातच मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी वर्तवला. ते म्हणाले,
1: जवळपास 30 TMC पाणी हे आपल्याला अतिरिक्त उपलब्ध होत आहे. आपला धाराशिवचा, बीडचा आणि लातूरचा भाग आहे, या भागापर्यंत ते पाणी आपल्याला आणता येईल. उल्हास खोऱ्यातनं, कोकणातनं पाणी उचलून गोदावरी खोऱ्यापर्यंत आणण्याकरता आता DPR हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे. हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल.
0: बीड इथे पोलीस मुख्यालय मैदानावर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामधील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सुनेत्रा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते

लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात 49 ग्रामपंचायतींमध्ये उमेद अभियानातील ग्रामसखींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला कालपासून प्रारंभ झाला. बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुण्याकडे रवाना केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील वर्षी पुण्यापर्यंत प्रवास करता येईल असा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून लातूर भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. मुंबईच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं घेतलेल्या या सोहळ्यात आकाशवाणीचे लातूर जिल्हा वार्ताहर शशिकांत मधुकरराव घोणसे पाटील यांना लातूर भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: व्होकल फॉर लोकल म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त देशभरात कालपासून सुरू झालेल्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मराठवाड्यातील एक जिल्हा एक उत्पादन योजनेबाबत आज माहिती घेऊया.
2: पैठणी आणि हिमरू शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं केशर आंबा उत्पादनात लक्षणीय झेप घेत त्यासाठीचं भौगोलिक मानांकन मिळवलं आहेच. शिवाय दुचाकी आणि तिचाकी वाहनांच्या सुट्या भागांचं प्रमुख उत्पादन केंद्र म्हणूनही छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं. बीड जिल्ह्यानं सीताफळ तर जालना जिल्ह्यानं मोसंबी उत्पादनासाठी भौगोलिक मानांकन मिळवलेलं आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रासाठीच्या लोह उत्पादनासाठी जालना जिल्हा ओळखला जातो. जालना जिल्ह्यानं अलीकडच्या काही वर्षात रेशीम उद्योगातही मोठी झेप घेतली असून गेल्या महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जालना इथं रेशीम बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं. लातूर आणि नांदेड जिल्हे प्रामुख्यानं सोयाबीन आणि त्याच्या विविध उत्पादनांसाठी ओळखले जातात. याशिवाय लातूर जिल्हा कडधान्य आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगाचं प्रमुख केंद्र आहे. हिंगोली जिल्ह्याची हळद, परभणी जिल्ह्यातला ऊस आणि त्यापासून तयार होणारा गुळ, तर धाराशिव जिल्ह्यानं कुंथलगिरीचा पेढा आणि खवा उत्पादनात मोठी ख्याती मिळवत या पेढ्यासाठी भौगोलिक मानांकनही मिळवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
1: सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून नांदेड इथे महापौर कविता मुळे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ नांदेड सुंदर नांदेड या मोहिमेला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. स्वच्छता उपक्रमात एकजुटीनं सहभागी होण्याचं आवाहन सावे यांनी यावेळी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पाएगा या जनआंदोलनाचा काल छत्रपती संभाजीनगर इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा तसंच रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करणारं निवेदन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. 3 दिवसांच्या या उत्सवात आज गौरी पूजनाचा महत्वाचा सोहळा आहे. यासाठी लागणारी विविध फुलं आणि पत्री तसंच गौरींच्या महाप्रसादासाठी लागणाऱ्या भाज्या आणि पक्वान्नांसाठीच्या साहित्यानं बाजारपेठा सजल्या आहेत. या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला.

0: या पावसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये सिल्लोड तालुक्यातील दहीगाव शिवारातील पती पत्नीचा तर कन्नड तालुक्यातील पिशोर शिवारातल्या 3 महिलांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल खेड इथं पीक नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तत्काळ संवाद साधत नुकसानाबाबत अवगत केलं. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी धरणालगतच्या 22 गावांतल्या शेतकऱ्यांनी काल धरणाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आक्षेपांचा विचार करावा अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 3 T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 अशा फरकानं जिंकली. काल दिल्लीत झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 127 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेलं 222 धावांचं आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 14 षटकात 94 धावाच करू शकला. 38 चेंडूत 108 धावांची शानदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर ठरला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा. शेतकऱ्यांना सहकार्य आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत प्रारंभ. देशभरात कालपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत, आज पूजनाचा सोहळा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत.

मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रम

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: श्रोतेहो, राज्यस्तरीय स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात महिन्यातील 5व्या शुक्रवारी सायंकाळी 6:35 ऐकत रहा। निरोगी आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी तसेच विविध आजार आणि त्यावरील निदान उपचारांविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन तेव्हा जरूर ऐका। आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित आरोग्यविषयक राज्यस्तरीय स्वस्थ भारत हा कार्यक्रम महिन्यातील 5व्या शुक्रवारी सायंकाळी 6:35।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर। श्रोते हो, एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर। त्यासाठी न्यूज ऑन इअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून।

आणि ऐकत रहा आकाशवाणी केंद्राचं छानसं प्रसारण आपल्या मोबाईल फोनवर. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता दुपारी 12 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतात. श्रोतेहो, याविषयीच्या आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवत जा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवत जा आमच्या पत्रउत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सक्षम आणि आधुनिक पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. उत्तम रस्ते, महामार्ग आणि सक्षम दळणवळण व्यवस्था यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ होतोच, त्यासोबतच उद्योग, व्यापार, शेती आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळते. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, सागरी सेतू आणि विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पांचे नियोजन, त्यांची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि MSRDCला आता 30 वर्ष झालेली आहेत आणि भारतातले जे जे काही महत्वाचे उपक्रम होते, उदाहरणार्थ मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा भारतातला पहिला महामार्ग, तसंच सागरी सेतू वांद्रे वरळी सी लिंक हा देखील पहिला महामार्ग MSRDCतर्फे आपण केलेला आहे, तर तुम्ही काय सांगाल की या स्थापनेबद्दल काय सांगाल आणि सुरुवातीपासूनची कामं?
2: नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते विकासाबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राज्यातील रस्ते विकास जो आहे हा देशामध्ये अव्वलस्थानी आहे. 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त असं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे, ज्यामध्ये 18,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे आहेत, 32,000 किलोमीटरचे स्टेट हायवे आहेत आणि व्हिलेज रोड आणि ODR मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त किलोमीटरचे ते रस्ते आहेत आणि लोकल रोड्स जे आहेत ते पण एक साधारणतः 23,000 किलोमीटरचे लोकल रोड्स आहेत. असं साधारणतः 3 ते 3.25 लाख किलोमीटर एवढं मोठं रस्त्याचं नेटवर्क या राज्यामध्ये आहे. म्हणजे दळणवळणाच्या सुविधा जे आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. 1996

0: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेस विभागाचे मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब होते. त्यांच्या काळामध्ये या महामंडळाची निर्मिती झाली. महामंडळाची निर्मिती करण्यामागचा जो उद्देश होता तो असा होता की मोठ्या प्रमाणामध्ये मोठे प्रकल्प हाती घेण्यासाठी या महामंडळाची निर्मिती करण्यात आली. महामंडळ झाल्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते. महामंडळाच्या स्तरावरती निर्णय घेता येतात आणि निर्णय प्रक्रियेतील सुलभता यासाठी महामंडळाची निर्मिती 1996 साली करण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईमधली 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि वरळी ते वांद्रे सागरी सेतू याची कामं प्रामुख्याने 1996 नंतर हाती घेण्यात आली. मुंबईतील उड्डाणपुलं जी आहेत म्हणजे 55 उड्डाणपुलं आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ही कामे 2002 पर्यंत पूर्ण करण्यात आली. म्हणजे महामंडळाची निर्मिती झाल्यानंतर 6 वर्षाच्या कालावधीमध्ये 55 उड्डाणपुलं मुंबईतील आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पूर्ण करण्यात आला. आणि 2009 आणि 2010 मध्ये वांद्रे वरळी सागरी सेतूचं काम हे पूर्ण करण्यात आलं. ते हे जे 3 मेगा प्रोजेक्ट होते हे 3 मेगा प्रोजेक्टची कामं 2009-10 पर्यंत MSRDCच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.
1: त्यामुळे वेळ ही खूप वाचलेली आहे. आता एक्सप्रेस हायवेला देखील मला वाटतं 1 वर्षांहून काळ अधिक झालेला आहे आणि मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक याची गरज आपल्याला भासली. जेव्हा कनेक्टिंग लिंक हा म्हणतात की अभियांत्रिकी चमत्कार आहे आणि खूप उत्सुकता आहे या कनेक्टिंग लिंक बद्दल देखील लोकांना, तर काय सांगाल की कशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आणि किती आव्हानं होती हे करण्यामध्ये?
0: 1996-97 साली जेव्हा या एक्सप्रेसवेचं प्लॅनिंग केलं गेलं त्या काळामध्ये हा जो भाग होता एक्सप्रेसवेचा 13.30 किलोमीटरचा हा त्यावेळेस मिसिंग होता. म्हणजे पार्ट ऑफ द प्लॅनिंग होता त्यावेळेस, पण त्यावेळेस काही जे काही निर्णय घेण्यात आले की कॉमन एक जी लिंक होती म्हणजे कॉमन लेंथ नॅशनल हायवेची जी होती, जुना नॅशनल हायवे आणि हा एक्सप्रेसवे अशी कॉमन लेंथ 19 किलोमीटरची कॉमन लेंथ झाली. आणि हा जो मिसिंग लिंक प्रकल्प त्या काळात हाती घेण्यात आला नव्हता, विविध कारणामुळं त्याचं काम त्यावेळेस केलं गेलं नाही. पण हे जे मिसिंग लिंकचं काम आहे हे 2018 मध्ये हे हाती घेण्यात आलं. ह्याचं 2018 मध्ये मिसिंग लिंकचं त्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आणि त्यानंतर हे काम सुरू केलं गेलं. आता ही मिसिंग लिंक जी आहे 13.30 किलोमीटरची ही आपण आता पूर्ण केली आहे, त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. तर ही मोस्ट कॉम्प्लिकेटेड अशी लिंक होती. म्हणजे या ठिकाणी 13.30 किलोमीटरमध्ये 2 मोठाले असे डोंगर आहेत आणि 2 अशा खोल दऱ्या आहेत. म्हणजे 2 खोल दऱ्या आणि 2 उंच डोंगर यामध्ये जाणारी ही मिसिंग लिंक आहे. त्यामुळं डोंगरामध्ये आपल्याला बोगद्याचं बांधकाम करावं लागलं. म्हणजे आता 2 बोगद्या आहेत, एका बोगद्याची लांबी 8.9 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या बोगद्याची लांबी 1.6 किलोमीटर आहे. आणि 2 बोगद्यामध्ये एक व्हॅली आहे टायगर व्हॅली, त्यावरती एक ब्रिज आहे आणि 1.6 किलोमीटरच्या बोगद्याच्या आधी मुंबई साईडला तिथे एक व्हॅली आहे त्याच्यावरती एक ब्रिज आहे. असे 2 मोठाले पुलं आणि 2 बोगदे अशा 4 स्ट्रक्चरचा मिळून हा मिसिंग लिंक आहे. आणि इंजिनिअरिंग दृष्ट्या हा माझ्या करिअरमधला सगळ्यात कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट आहे. आता कॉम्प्लिकेटेड यासाठी म्हणतोय की या ठिकाणी ऍक्सेसचा प्रॉब्लेम होता.
1: बरं.
0: म्हणजे इव्हन बोगद्याचं बांधकाम करताना फक्त पुण्या साईडने ऍक्सेस अव्हेलेबल होता. जो बोगदा पुण्या साईडने आम्ही हाती घेतला होता तो जो डोंगराचा दुसरा भाग जो होता तो दरीमध्ये होता.
1: बरं.
0: त्यामुळे टायगर व्हॅलीकडनं टनेलिंगच्या कामासाठी मशिनरी आपण नेऊ शकत नव्हतो. त्या दरीनंतर दुसरा डोंगर होता. आता त्या दुसऱ्या डोंगराची अशी अवस्था होती की त्या दोन्ही साईडने ऍक्सेस नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी टायगर व्हॅलीच्या साईडने जरी त्याच्यामध्ये टनल खोदायचं म्हटलं तरी 41 मीटरचा असा ड्रॉप होता, तिकडनं मशिनरी नेऊ शकत नव्हतो टनलिंग एक्सकवेशनसाठी. आणि मुंबईच्या साईडनी पण एक दरी होती, म्हणजे त्या साईडनी पण मशिनरी नेणं पॉसिबल नव्हतं. म्हणजे ऍक्सेस या 1.6 किलोमीटरच्या टनलसाठी सुद्धा नव्हता आणि 8.9 किलोमीटरच्या टनलसाठी टायगर व्हॅली साईडनी पण ऍक्सेस नव्हता, फक्त एक ऍक्सेस होता. त्यामुळे ऍक्सेस क्रिएट करणं हे पहिलं चॅलेंज होतं त्या बांधकामामध्ये. मग ऍक्सेस क्रिएट करताना आम्ही जो खोपोली पेना हा जो रस्ता आहे नॅशनल हायवे आहे त्या नॅशनल हायवेवरनं एक विलेज रोड जात होता त्या व्हॅलीच्या दिशेने. 10 किलोमीटरचा विलेज रोड होता. तो विलेज रोड विकसित करून मग त्या ठिकाणी तो ऍक्सेस त्या व्हॅलीला आधी क्रिएट केला गेला आणि त्या व्हॅलीला ऍक्सेस क्रिएट केल्यानंतर मग ते पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं. जे व्ही शेप व्हॅलीमध्ये पुलाचं बांधकाम होतं ते हाती घेण्यात आलं आणि त्याच व्हॅलीमधनं मुंबई साईडचा जो एक डोंगर होता असा उंच डोंगर त्या टनेलिंगसाठी त्यातनं एक एडिट काढण्यात आला. एक दुसरा एक टनेल आपण खास बांधकामाची मशिनरी आत नेण्यासाठी एक टनेल आपण खोदला. तो आता दिसत नाही, म्हणजे तो असा

0: दोन्ही टनेलच्या मधनं जो काही गॅप आहे त्या गॅपमधनं असं टनेल काढलं आणि त्यातनं आम्ही मशिनरी मध्ये नेली आणि मग त्याचं एक्सकर्शन केलं.
1: बापरे. आणि सर तुम्ही आता टायगर व्हॅलीचा उल्लेख केला तर तिथे खूप हवा पण खूप जोरात असते, खूप वेगाने तिथे हवा येत असते, तर ते देखील कुठेतरी हे सगळं बांधताना एक आव्हान होतं तुम्हाला?
0: नाही, मोठं आव्हान होतं. आता या ठिकाणी हा जो पूल आम्ही बांधला आहे टायगर व्हॅली, 650 मीटर अशी या पुलाची लांबी आहे आणि हा 4 लेनचा, म्हणजे 2 पूल आहेत त्या ठिकाणी. एक मुंबई पुणे कॉरिडॉरसाठी 4 लेनचा तो एक ब्रिज आहे आणि एक ऍडिशनल इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज गुड एज तो 5 लेनचा ब्रिज आहे. आणि पुण्याकडे मुंबईकडे जाण्यासाठी दुसरा एक ब्रिज आहे 5 लेनचा. आता या ठिकाणी या पुलाचं जे बांधकाम केलं तर या ठिकाणी 4 पायलॉन आहेत, म्हणजे हा 4 पायलॉनवरती 650 मीटरचा पूल आम्ही उभा केला आहे.
1: बरं.
0: म्हणजे एका पायलॉनवरती जर आपण 4 पायलॉनवरती, एका पायलॉनवरती 60 केबल्स, 4 पायलॉनच्या मिळून 240 केबल आहेत अशा. आणि या 240 केबलवरती हे 2 ब्रिजेस असे हँगिंग ब्रिजेस आहेत. या ब्रिजच्या डेकचं वजन आहे 36,000 मेट्रिक टन. 36,000 मेट्रिक टनाचं वजन हे 4 खांब घेतात आणि प्रत्येक खांबाचं जर आपण वजन पाहिलं तर एका खांबाच्या फुटिंगचं वजन 10,000 मेट्रिक टन आहे आणि त्या खांबाचं वजन 7,500 मेट्रिक टन आहे, म्हणजे 17,500 मेट्रिक टनाचा एक खांब आहे. असे 4 खांब आणि 4 खांबावर 36,000 मेट्रिक टनाचा पूल. आता या ठिकाणी जर आपण पुला त्या खांबाची उंची पाहिली तर ते 182 मीटर उंचीचे खांब आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे अगदी ग्राउंड पासून जर विचार केला तर 182 मीटर उंचीवरती आहेत. म्हणजे 182 मीटर उंचीच्या खांबाचा जेव्हा आपण विचार करतो ते साधारणतः 60 मजली जी इमारत असते तेवढ्या इमारती एवढी उंची या खांबाची आहे. आणि रस्त्याची जी पातळी आहे रोड लेवल ती 100 मीटरवरती आहे.
1: बरं.
0: म्हणजे आपण जो आता ट्रॅव्हल करतोय, आता मिसिंग लिंक नंतर आता कनेक्टिंग लिंक झाले, कनेक्टिंग लिंकवर जेव्हा आपण ट्रॅव्हल करतोय तर त्या डेकच्या खाली हा ब्रिज 100 मीटर उंचीवरती आहे आणि डेकच्या वरती 82 मीटर आहेत. अशा पद्धतीचा हा उंच पूल असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग होतं.
1: अच्छा.
0: म्हणजे मगाशीच आपण उल्लेख केला की लोणावळा आणि खंडाळ्याचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो. 5,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस असतो पावसाळ्यामध्ये. जोराचे वाहणारे वारे असतात आणि धुकं असतं मोठ्या प्रमाणामध्ये.
1: धुकं असतं
0: हा, म्हणजे या पावसाळ्यामध्ये धुकं, जोराने वाहणारे वारे आणि जोराचा पाऊस यामध्ये काम करणं फार जिकिरीचं होतं. पण नॉर्मल कोर्समध्ये ज्या एफिशियन्सीनी आम्ही काम करतो ती एफिशियन्सी मेंटेन करणं कठीण होतं पावसाळ्यामध्ये. 50% एफिशियन्सीनी आम्ही काम करू शकलो पावसाळ्याच्या काळात.
1: पण तरी पावसाळ्यात पण काम सुरू,
0: पावसाळ्यामध्ये पण काम सुरू होतं.
1: नक्कीच सर, अतिशय तुम्ही आत्ता जे आकडे सांगितलेत किंवा जे वर्णन केलं की त्याच्यावरून हे कळतंय की ती जी कनेक्टिंग लिंक आहे ती निर्माण करणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि खरोखरच आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील त्याचा अभिमान आहे की अशा पद्धतीचा रस्ता एक तयार झालेला आहे.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या

0: रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. तर त्यांनी ह्या युपी सारख्या एक्झाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन क्रिएट केले पाहिजे.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम. परभणी येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत.

0: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता राजगोपालाचारी उद्यान वसमत रोड परभणी या ठिकाणी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. तत्पूर्वी त्यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री बोर्डेकर यांनी उपस्थितांना संदेश दिला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. त्या म्हणतात,
1: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा 78वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. आजच्या दिनी सर्वप्रथम मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात ज्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या थोर हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करते. या प्रसंगी येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि बंधू भगिनी, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता, त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला. त्यावेळी देशातील 565 संस्थानांपैकी 562 संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती, परंतु हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने मात्र स्वतंत्र भारतात सामील झालेली नव्हती. निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू झाला होता.
0: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये परभणी जिल्ह्याचं योगदान हे मोठं होतं. या अनुषंगाने बोलताना पालकमंत्री म्हणतात,
1: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळले. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राह्मणी, माळसोन्ना यासह अनेक गावागावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चारठाणकर, मुकुंदराव पेडगावकर,

0: दादासाहेब चारठाणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्री निवासराव बोरीकर यांच्या बरोबरीने इतर नेत्यांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय होती. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण होते. गीताबाई चारठाणकर, शांताबाई पिळगावकर यासह जिल्ह्यातील अनेक महिलांनी लढ्यात अनन्यसाधारण कामगिरी बजावली. मराठवाड्याच्या गावागावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा नव्हता, तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. अखेर निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर वाढते अत्याचार पाहून भारत सरकारने हैदराबाद राज्य भारतात विलीन करण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आले. जनरल जे एन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादवर मोर्चा चढवला. अवघ्या 5 दिवसात निजामाचा पराभव झाला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. पुढे राज्य पुनर्रचना झाल्यावर मराठवाडा हे महाराष्ट्रात सामील झाले. या संग्रामात निजामाच्या हुकुमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील सर्व जिल्हे निजामाच्या डोक्यातून मुक्त केले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कृषी विषयक सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.
1: यंदा
2: श्रोते हो, आता ऐका काही संदेश.
3: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
4: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
3: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
4: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
3: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
4: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
3: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.

0: मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये परभणी जिल्ह्याचं योगदान हे मोठं होतं. या अनुषंगानं बोलताना पालकमंत्री म्हणतात,
1: मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्यूलाही कवटाळले. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राह्मणी,
0: यंदा परभणी जिल्ह्यामध्ये पर्जन्यमानामध्ये घट झाली आहे. या अनुषंगानं शेतकरी बंधूने घाबरण्याचं कारण नाही असा धीर त्यांनी यावेळी दिला. परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची जाणीव ठेवत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात देखील पालकमंत्री बोर्डीकर यांनी यावेळी माहिती दिली. त्या म्हणतात,
1: यंदा जिल्ह्यात पर्जन्यमानात घट झाली असली तरी संभाव्य टंचाई आणि दुष्काळाच्या सावट्याला शेतकरी बंधू भगिनींनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येक अडचणीत शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टाची जाणीव ठेवत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यातील

0: 3,583 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 408 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्येही लवकरच रक्कम जमा होणार आहे. दरम्यान पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे. संकट कितीही मोठे असो पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील चिंता दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. कारण शेतकरी सुखी तर महाराष्ट्र समृद्ध. चालू खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 5,23,000 शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून तब्बल 3,61,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 योजनेत जिल्ह्यातील 173 गावांची निवड करण्यात आली असून या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या 1,298 लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर 56 लाख अनुदान जमा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला बळ देऊन उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी शेती अधिक सक्षम व समृद्ध करावी.
1: परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेसंदर्भात देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये विषय काढला. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सुमारे 162 उद्योग घटकांनी सामंजस्य करार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या म्हणतात,
0: मला सांगण्यास आनंद वाटतो की परभणी ग्रोथ हबच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेतून परभणीच्या उद्योग विकासाला तब्बल 1,600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक जिल्ह्यात होणार आहे. सुमारे 162 उद्योग घटकांनी सामंजस्य करार केलेले आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून तब्बल 15,000 जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. ही केवळ गुंतवणूक नाही तर आपल्या तरुणांच्या रोजगारासाठी नवी संधी आहे.
1: परभणी जिल्ह्याने केलेल्या आरोग्य, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण, शिक्षण, कौशल्य विकास आदी विभागात झालेल्या प्रगतीचा देखील पालकमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये आढावा घेतला. त्या म्हणतात,
0: आरोग्य, ऊर्जा, महिला व बाल विकास, शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार या क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध विकास कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नवीन कॅथलॅबचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. गंगाखेड व सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयापैकी प्रत्येकी 10 बेडचे नवीन ICU कार्यान्वित झाले आहे. जिंतूर व बोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती कक्षांचे अद्यावधीकरण पूर्ण झाले असून सेलू येथील नवीन स्त्री रुग्णालय आणि मानवत ग्रामीण रुग्णालयाचे 30 वरून 50 खाटांचे श्रेणीवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आजपासून जिल्ह्यातील क्षयरोग मुक्त परभणी जिल्हा व नेत्र तपासणी अभियान मोतीबिंदू मुक्त परभणी जिल्हा राबविण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.
1: परभणी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा करत असलेल्या कार्याचं देखील त्यांनी कौतुक केलं. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न, त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा घडवणं, शेतकरी, महिला, तरुण, कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आणण्याचं काम आपण पूर्ण करणार आहोत असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
0: आपल्या जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे अशी मी विनंती करते. परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे, शेतकरी, महिला, तरुण, कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवणे हे उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवत आहे. आपल्या जिल्ह्यातही या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यात येतील अशी मी ग्वाही देते.
1: या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या परिवाराशी संवाद साधला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, परभणी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कोमावत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन ध्वजारोहण सोहळा या कार्यक्रमाचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. हा आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर देखील आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता ऐका अरुंधते यांच्या स्वरातील भावगीत.

0: साडेआठ वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटींच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. सेमी कंडक्टर उद्योगासाठी जागतिक केंद्र होण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी कैवल्यधामच्या गोवर्धनधास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. PLI अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये 2026 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं विकलांगाऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर करण्यात पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून येते असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना

समान संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं वर्मा म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरातल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावासांनी काल स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ केला. मोहिमेच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि त्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अझरबैजान, आइसलँड, लायबेरिया येथील भारतीय दूतावास तर सौदी अरेबिया, टांझानिया राष्ट्रातील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे लघुउद्योजकांना कोणत्याही तारण हमीशिवाय कर्ज मिळवणं शक्य झालं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल नवी दिल्लीत या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. 2015 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळं लाभार्थ्यांना अधिक रकमेचं कर्ज मिळवणं, आपली पतस्थिती सुधारणं आणि बँकांचा विश्वास संपादन करणं शक्य झालं आहे असंही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. दिल्लीत आजपासून विकसित भारताच्या प्रवासात वित्त पुरवठा या विषयावरील 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांसाठी घेण्यात आलेल्या युजीसी नेट जून 2026 परीक्षेच्या अंतिम उत्तर तालिका जाहीर केल्या आहेत. या उत्तर तालिका युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 जून रोजी घेण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अर्थात पासपोर्ट सुधारणा नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी केलेलं 36 पानी पारपत्र 5 वर्षांसाठी किंवा मूल 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या पवनहंस लिमिटेडकडे ध्रुवचं अत्याधुनिक हेलिकॉप्टरही सुपूर्द करणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल थिंपू इथं भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगेल वांगचुक यांची भेट घेतली. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भूतानच्या राजांचं मार्गदर्शन मोलाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या 140 अब्ज नागरिकांसाठी ऊर्जा महत्वाची धोरणात्मक गरज आहे आणि तोच राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ठाम प्रतिपादन अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल केलं. भारतीय ऊर्जा गरजांविषयी समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत त्यांनी भारत हा ऊर्जेचा 3रा सर्वात मोठा ग्राहक आहे असंही त्यांनी नमूद केलं. टाटा सन्स उद्योग समूहानं एन चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार होता. चंद्रशेखर यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. लष्कर प्रमुख धीरज सेठ यांनी 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यात रशियन भूदल मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लष्कराच्या क्षमता विकासाला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. इराणच्या अणुक्रा कार्यक्रमावर गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर देखरेख ठेवण्यासंदर्भातील एका ठरावावर व्हेटो म्हणजे नकारीचा वापर चीननं केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांना देखरेखीसाठी अधिकृत मान्यता मिळणार नाही. इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध अजूनही लागू आहेत.
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या दोन प्रतिस्पर्धी गटांना पक्षाचं नाव आणि फुलं आणि गवत हे चिन्ह न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतरिम

0: आदेश काढले आहेत. क्रिकेट पुरुषांचा क्रिकेटमध्ये पुरुषांचा संघ काल अफगाणिस्तान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्याने मालिका खिशात घातली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 अधिक धावांच्या फरकानं भारतानं 10 विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माला कालच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्थान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटीच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मेहरबा अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मेहंदी हसन यांनी गायलेली गझल गीतं.

मेहंदी हसन यांच्या स्वरातील गझल गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मेहरबा अंतर्गत हिंदी गझल गीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका मेहंदी हसन यांच्या स्वरातील.

मेहंदी हसन यांच्या स्वरातील गझलगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐका मेहंदी हसन यांच्या स्वरातील गझलगीत.

Vijay.

अग्निपथ या चित्रपटातील अजय अतुल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना अमिताभ भट्टाचार्य यांची होती तर संगीतकार होते अजय अतुल. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, जय हे लक्ष्मी मा या चित्रपटातील स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा. गीतरचना भरत व्यास यांची आहे आणि संगीतकार आहेत भट्टाचार्य.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती भारत व्यास यांची. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, अर्थ या चित्रपटातील. स्वर आहे जगजीत सिंग यांचा, गीतरचना आहे कैफी आझमी यांची.

अर्थ या चित्रपटातील जगजीत सिंग यांच्या स्वरातील गीता आपण ऐकलं. गीतरचना होती कैफी आझमी यांची आणि संगीतकार होते जगजीत सिंग. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका मासूम या चित्रपटातील. सुराई लता मंगेशकर यांचा गीतरचना गुलजार यांची आहे आणि संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

0: मासूम या चित्रपटातील गुलजार यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती राहुल देव बर्मन यांनी, तर गायक कलाकार होते लता मंगेशकर. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आणि श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: श्रोतेहो, राज्यस्तरीय स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात महिन्यातील 5व्या शुक्रवारी सायंकाळी 6:35 ऐकत रहा. निरोगी आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी तसेच विविध आजार आणि त्यावरील निदान उपचारांविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन तेव्हा जरूर ऐका. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित आरोग्यविषयक राज्यस्तरीय स्वस्थ भारत हा कार्यक्रम महिन्यातील 5व्या शुक्रवारी सायंकाळी 6:35.
2: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।

0: मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण। मन प्रसन्न करणाऱ्या भक्तिगीतांचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 6:10 मंगल प्रभात या कार्यक्रमात।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz। त्याचबरोबर एपिमँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर। त्यासाठी न्यूज ऑन इयर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं।

प्रसारण। सकाळचे 9:35 होत आहेत। थोड्याच वेळात राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

0: योगिनी जोगळेकर यांचं गीत आपण ऐकलं. गायिका होत्या वासंती डांगे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: देवकीनंदन सरस्वती यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच PJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
4: PJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.

प्रभाकर सावंत यांनी गायलेलं हे गीत होतं प्रवीण दवणे यांचं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका एक कोळी गीत.

0: ಸಾಗರ ಗಂಭೀರ ಗುಣ ಸಾಗರ ಗಂಭೀರ ಗುಣ ಸಾಗರ ಗಂಭೀರ ದಯಾಮಯ.
1: विश्वनाथ बागुली यांच्या स्वरातील स्वरसम्राज्ञी या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलं. गीतरचना विद्याधर गोखले यांची होती. संगीतकार होते नीलकंठ अभ्यंकर. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका मीरा नारायणगावकर यांच्या स्वरातील. संगीतकार आहेत दीपक नारायणगावकर.

मीरा नारायण गावकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दीपक नारायण गावकर. आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:16 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐका अवतार या चित्रपटातील गीतं. गीतरचना आहेत आनंद बक्षी यांच्या. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐका आशा भोसले महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील.

आशा भोसले, महेंद्र कपूर, नरेंद्र चंचल आणि सहकार यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत अवतार या चित्रपटातील गीत. गीतरचना आहेत आनंद बक्षी यांच्या, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातील.

आहेत आनंद बक्षी यांच्या, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरातील.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातील अवतार या चित्रपटातील गीता पण ऐकली. आणि श्रोतेहो, याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज आपण अवतार या चित्रपटातील गीत ऐकली. गीतरचना आनंद बक्षी यांच्या होत्या, संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:31 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना काशीनाथ कदमचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार। श्रोतेहो, कालच्या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रसिद्ध भक्तिगीत गायक, लोकगीत गायक तथा कव्वाली गायक प्रल्हाद शिंदे यांच्याविषयीची माहिती घेत होतो। त्याच कार्यक्रमाचा पुढील भाग आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूयात। तत्पूर्वी आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात प्रल्हाद शिंदे यांच्या एका छानशा गीताने।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात प्रल्हाद शिंदे यांच्याविषयीची माहिती आणि त्यांनी गायलेली लोकगीतं, भक्तिगीतं तथा इतर गाण्यांचा देखील या कार्यक्रमामध्ये समावेश आहे. श्रोतेहो, जगी जीवनाचे सार जाणून घ्यावे सत्वर या गाण्याच्या वेळेला एक असा किस्सा घडला होता की प्रल्हाद शिंदे आणि त्यांचे सहकारी गीतकार संगीतकार एका गाण्याच्या तयारीसाठी बसले असताना त्यांना बाजूलाच रडण्याचा आणि आक्रोश करण्याचा आवाज आला. तर त्यावेळी त्यांनी जाऊन तिथं पाहण्याचा प्रयत्न केला असता तिथं एक दारू पिणारा माणूस मरण पावला होता. आणि ज्यावेळेला त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याविषयी जाणून घेतलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्याच्या नशिबात जसं असेल त्याप्रमाणे त्याला भोगावं लागतं. आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले गीतकार अनंता पाटील यांनी एक रचना लिहिली आणि लगेच संगीतकाराला दाखविली, याविषयी तुम्हाला काय वाटतं, आणि या गाण्याची रचना पूर्ण झाली आणि ते गाणं प्रत्यक्षामध्ये उतरलं. तर आपण ऐकूयात याच गाण्याचं प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे छानसं गीत.

श्रोतेओ, प्रल्हाद शिंदे यांनी भक्तिगीत, लोकगीत यामध्ये जवळपास 10,000 वरती गाणे गायले आहेत. प्रल्हाद शिंदे यांनी अनेक समाज प्रबोधन यावर आधारित देखील गीतं गायलेली आहेत. त्यांचे सहकारी अनंता पाटील, हरेंद्र जाधव आणि संगीतकार मधुकर पाटील त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना एका हकेवर किंवा एका संदेशावर हे लोक सर्व एकत्र यायचे आणि तिथून एका चांगल्या गाण्याची, एका गीताची निर्मिती व्हायची. कार्यक्रमात आपण ऐकूयात असंच एक छानसं गीत, जे की समाज प्रबोधन यावर आधारित आहे.

श्रोते हो, प्रल्हाद शिंदे आणि त्यांचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे एकदा रेल्वेने जात असताना एक अंध व्यक्ती त्याच रेल्वेमध्ये भिक्षा मागत होता आणि प्रल्हाद शिंदे यांनीच गायलेला एक भक्तिगीत तो गात होता. गात असताना ते भक्तिगीत जे होतं ते खालच्या स्वरामध्ये किंवा खालच्या पट्टीमध्ये तो गात होता. त्यावेळेला प्रल्हाद शिंदे यांनी त्यांना विचारलं, अरे एवढ्या खालच्या स्वरामध्ये का गातोस? तर त्यावेळेला तो अंध व्यक्ती म्हणाला, हे गीत प्रल्हाद शिंदे यांचं आहे. मग त्याचवेळी प्रल्हाद शिंदे यांनी ते गीत त्या अंध व्यक्तीला गाऊन दाखवलं आणि तो अंध व्यक्ती म्हणाला, अरे तुमचा आवाज तर प्रल्हाद शिंदे यांच्यासारखा आहे. तर त्यावेळी प्रल्हाद शिंदे त्यांना म्हणाले की मी प्रल्हाद शिंदे यांच्या पार्टीमध्ये काम करत असतो, सहाय्यक कलाकार म्हणून मी त्यांच्याकडं कामाला आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी आपल्या खिशातील 50 रुपये काढून त्या अंध व्यक्तीला दिले आणि ते पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. असा हा हरहुन्नरी कलाकार, आवाजाची दैवी देणगी लाभलेला, याचा सूर ज्या ठिकाणी लोकांचा आवाज संपतो त्या ठिकाणी या माणसाचा आवाज सुरू होत होता. कार्यक्रमात असंच एक छानसं गीत आता ऐकूयात.

श्रोतेहो, त्यांचे चिरंजीव दिनकर शिंदे यांनी एक किस्सा सांगितला होता. कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची. या गीताच्या गायनाच्या वेळी एक अशी चूक झाली की सोडून घे अशी शब्दरचना असताना त्यांनी गायनामध्ये सोडून दे असं गीत गायलं आणि ते देखील अजरामर अशी गीतरचना ठरली. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. आजचा विषय आहे प्रल्हाद शिंदे यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी गायलेली अजरामर गीतं. कार्यक्रमात आणखी एक गीत ऐकूयात आणि त्यानंतर आपण प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी आणखी काही त्यांचे रोचक किस्से जाणून घेऊयात.

श्रोतेहो, सुलोचना चव्हाण या एका गीताचं रेकॉर्डिंग करण्यासाठी एका स्टुडिओमध्ये आल्या होत्या. त्याच स्टुडिओमध्ये प्रल्हाद शिंदे देखील आले होते आणि काही केल्या गाण्याचा जो बाज असतो किंवा जो रेकॉर्डिंग करताना आवाजात सहकाऱ्यांचा आवाज लागत असतो तो योग्य येत नव्हता किंवा जमत नव्हता. त्यावेळेला प्रल्हाद शिंदे याने विचारलं मध्ये कोण आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सुलोचना दिदी आतमध्ये आहेत. आणि मग त्यांनी जाऊन चौकशी केली तर त्यावेळेला जे कोरस गायक असतात किंवा कोरस गाणारे जे असतात त्यांच्याकडून साथसंगत करताना अडचणी येत होत्या. त्यावेळेला प्रल्हाद शिंदे त्या ठिकाणी जाऊन म्हणाले की मी कोरस अर्थात सहाय्यक गायक म्हणून या ठिकाणी तुम्हाला आवाज देतो. त्यावेळेला सुलोचना चव्हाण त्यांना म्हणाला, दादा तुम्ही एवढे मोठे गायक तुम्हाला मी कसं म्हणू. त्यावेळेला ते म्हणाले, नाही तुम्ही माझ्या ताई आहात आणि एका गायकाला याहून आणखी काय पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी सुलोचना चव्हाण यांच्यासाठी कोरस अर्थात सहाय्यक गायक म्हणून काम केलं.

थोर गायक प्रल्हाद शिंदे यांचं आणखी एक गीत ऐकूयात आणि कार्यक्रमातून आपण नंतर सांगता करूयात.

श्रोते हो प्रल्हाद शिंदे यांना आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि दिनकर शिंदे, त्याचबरोबर चंद्रकांत शिंदे, सूर्यकांत शिंदे आणि समराज शिंदे, प्रमोद, सूरज, किरण हे मुलं होते तर त्यांना दोन मुली देखील होत्या. आनंद शिंदे

यांचे चिरंजीव आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आणि हर्ष शिंदे हे त्यांचे नातू आहेत. अशा या हरहुन्नरी कलाकाराबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा काशीनाथ कदमला निरोप द्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आपली आवड ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना काशीनाथ कदमचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका. फटाकडी या चित्रपटातील आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील गीत. गीतरचना जगदीश खेबुळकर यांची आहे. संगीतकार आहेत बाळ पळसुले. आणि या छानशा गीतासाठी पसंती गवणारे आमचे श्रोते आहेत तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथून तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, शंकर काळे, विकास टाकणकार, बाबासाहेब शिंपले, अनुराधा शिंपले, कांचन साक्षी ठोंबरे, धम्मपाल मोरे आणि समस्त शिंपले परिवार. छत्रपती शाहूनगर हिंगोलीतून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई, सुरेंद्र मयुरी, सुरभी, मंजुषा, गौतम आणि समस्त इंगोले परिवार. त्याचबरोबर नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शिशोराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी नामदेव शिंदे पाटील, सुनील सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, धम्माजी संदीप बोबडे, मारुतराव भुसारे नाविकर, गणेश मोरे आहेरवाडीकर, शिवकन्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे आणि त्यांची सर्व मित्रमंडळी. त्याचबरोबर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून पंडितराव शिंदे पाटील, टेलर रामचंद्र इंगोले आणि समस्त मित्रांनी परिवार. विडूळ तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका पोपलवाड, लक्ष्मीबाई पोपलवाड, भारत घुले आणि समस्त मित्रांनी परिवार. त्याचबरोबर आंबेडकर चौक वाकोडे येथून उत्तम जमदाडे, मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली येथून सदानंद मुळे, सौ संजीवनताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंका सदानंद मुळे आणि समस्त मित्रांनी परिवार. दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथून सुरेशप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सर्जे, दसमले चौक परतूर या ठिकाणाहून सौ जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा दसमले आणि काटे परिवार. रवळगाव तालुका शेलू जिल्हा परभणीतून शंकर भदरगे, विक्रांत सुबोध भदरगे, शेलाका आणि समस्त मित्रांनी परिवार. याच गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजेर, सैफुल्ला सहाबत, फिरत हुजेर, रेहान शेख आणि समस्त मित्रांनी परिवार. मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख, फौजी सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी, शाकीर शेख, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील, पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून. त्याचबरोबर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. गवळी गल्ली पूर्णा जिल्हा परभणीतून रामचंद्र सूर्यवंशी, गंगाबाई, नेहा सूर्यवंशी, दीपाली आणि समस्त सूर्यवंशी परिवार. त्याचबरोबर सुभाष, शोभा

गजानन पुष्पाबाई आणि समस्त मित्रांनी परिवार. राजेश आकाश आणि समस्त सूर्यवंशी परिवार. मुक्काम पोस्ट गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून मारुतराव पांचाळ गजानन नादरे पोस्टमन मास्टर शरीफ पांडुरंग साळवे दत्तराव कराळे रेशमाजी सोनटक्के पंकज पांचाळ आणि समस्त मित्रांनी परिवार. मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड विकास गायकवाड प्रीती आशा दीपांजली गायकवाड आणि समस्त मित्रांनी परिवार. त्याचबरोबर दीक्षा वाघमारे शशांक वाघमारे आणि समस्त मित्रांनी परिवार. तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके चंपाबाई राहुल चिरके कृष्णा चिरके अक्षय मोरे करण गांगरडे समर्थ उंबरे आणि समस्त मित्रांनी परिवार. मस्तानपुरा पूर्णा जंक्शन येथून अनंता भगत अरुणा भगत चेतना भगत चेतन भगत आणि समस्त भगत परिवार. तर ऐका या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातील फटाकडी या चित्रपटातील छानसं गीत.

आशा भोसले महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती बाळ पळसोले यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातील. गायक कलाकार आहेत शंकर महादेवन, संगीतकार आहेत अजित समीर. आणि श्रोते हो, या छानशा गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत. नखाते हदगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून शिवाजी नखाते, जान्हवी नखाते, मानशी, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्र आणि परिवार ही सर्व मंडळी आहे नखाते हदगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून. याच गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत राहणार बोररांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबापा जाधव, श्रुती संग्राम झुटे, आशिष काळे, राज रणवीर, किशोर शिंदे, साईप्रसाद बोराडे, रघुनाथ महाराज, वर्षाताई देशपांडे वखारीकर, सरजूदादा जाधव, अनंत यादव, छगनराव, त्याचबरोबर गोरखनाथ सोशे, गोपीचंद बच्छू राठोड आणि समस्त मित्र आणि परिवार. तिरुपतीनगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि समस्त जैन परिवार. त्याचबरोबर दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन आणि मित्र आणि परिवार. जांभरुण तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी आणि समस्त मित्र आणि परिवार. परभणी येथून गणेश हरगावकर. याच गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत तेलंगणा निजामबाद येथून शेख अल्लाह बख्श, बेगम राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, नूरजहाँ बेगम, शेख इकबाल आणि समस्त मित्रांनी परिवार. मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, संकेत साईनाथ, देवयानी, धनश्री, आरुष आणि समस्त मित्रांनी परिवार. याच गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत सम्राट चौक शिरपूर जैन येथून गिरीश देशमुख, संगीता सोनाली, मनीषा, विपिन, आरव, रेणुका, मीना, श्रद्धा, जितू, अश्विनी, मौसमी आणि समस्त मित्रांनी परिवार. त्याचबरोबर गजानन परिहार नागठाणा जिल्हा वाशिम येथून. शनिवार पेठ बीडशेर येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी प्रथमेश आणि समस्त मित्रांनी परिवार. वाघाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ आणि समस्त मित्रांनी परिवार. मुक्काम पोस्ट मुंगी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून बाबासाहेब कंगणकर, सो साकराबाई कंगणकर, परमेश्वर कंगणकर, रोहिणी, श्रावणी, धनश्री आणि समस्त मित्रांनी परिवार. बीड शहर येथून नंदकिशोर गटे, बालाप्रसाद करवा, रामविलास, रामनिवास अग्रवाल, पाथरी जिल्हा परभणीतून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे आणि समस्त मित्रांनी परिवार. तर ऐकूयात या सर्व श्रोत्यांचं आवडीचं लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातील शंकर महा

लोकमान्यक युग पुरुष या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे का, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील. स्वर आहे शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचा,

लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे का, कट्ट्यार काळजात घुसली या चित्रपटातील. स्वर आहे शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचा. गीतरचना मंगेश कांगणे यांची आहे. संगीतकार आहेत शंकर एहसान लॉय. आणि श्रोते हो, या गीतासाठी पसंती करणारे आमचे श्रोते आहेत खेरडावाडी तालुका हिंगोली या ठिकाणाहून शहाजी बोडके, नंदा बोडके, हनुमान सारिका, सुरेखा, सोनम आणि समस्त बोडके परिवार. मुक्काम हिरडी या ठिकाणाहून उत्तम कांबळे, बबन उबाळे आणि समस्त मित्रांनी परिवार. मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश आणि समस्त गव्हाणकर परिवार. म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, वैभव जाधव, स्वराज जमदाडे, ऋतुराज जमदाडे आणि समस्त मित्रांनी परिवार. गुंजाळा तालुका बीड येथून नारायणदेव गुगे, नानीबाई गुगे, सुनंदा गुगे, महेश, निर्मला भगवान आणि समस्त मित्रांनी परिवार. आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमदाडे, स्वराज जमदाडे, सोरित पोपलवाड, दिदी संघर्ष, संविधान धोंगडे. हिंगोली या ठिकाणाहून शरद कांबळे, अंबादास कांबळे आणि समस्त कांबळे परिवार. राहणार भाऊनी दापका तालुका कमालनगर जिल्हा बिदर कर्नाटक येथून संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश विकास करण आणि समस्त उद्बाळे परिवार. त्याचबरोबर हमनाबाद जिल्हा बिदर येथून धरमसिंग राजपूत, पूनम राजपूत, निलेश पूजा, श्रद्धा आणि समस्त राजपूत परिवार. मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित जग्गूताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई, पूजाताई, प्रणाली, ऋतुजा आणि समस्त देशमुख परिवार. मुक्काम नांदखेड जिल्हा वाशिम येथून दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, लीलाबाई, चैताली, प्रीती आणि समस्त मित्रांनी परिवार. याच गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय सुमित, संकेत प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार. ही सर्व श्रोतेमंडळी आहे रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव या ठिकाणी दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका गजानन आणि समस्त घायाळ परिवार. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हरसूल सावंगी, छत्रपती संभाजीनगर येथून. त्याचबरोबर वैभव गौरव लोखंडे, भावशिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मेघराज युवराज कोलते, रुद्रा देवी, रुद्र कोळकर, वाळाकोळी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथून. त्याचबरोबर ज्ञानेश्वर डवले पाटील, ब्राह्मण खेडा रामदास, देवराव पाटील डोंगरे, सावरगाव हडपसर या ठिकाणाहून. शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ कुलते, वल्लभ कुलते, श्रावणी आणि समस्त कुलते परिवार. तर ऐका या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गाणं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शंकर महादेवनी आणि सहकारी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना मंगेश कांगणे यांची होती. संगीतकार होते शंकर एहसान लॉय. आपण ऐकत आहात आपली आवडा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, माझं घर माझा संसार या चित्रपटातील.

आणि श्रोतेहो, या शेवटच्या गीतासाठी पसंती करणारे आमचे श्रोते आहेत अहमदपूर जिल्हा लातूर येथून जाफरबाबा चौधरी, हमीदाबी चौधरी आणि समस्त चौधरी परिवार, स्वस्तिक नगर पूर्णा येथून शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा आणि समस्त शेख परिवार, कलगाव तालुका जिल्हा हिंगोली येथून पांडुरंग वाघमारे, गोदावरी बाई, मुक्काम हिरडी या ठिकाणी उत्तम कांबळे, बबन उबाळे आणि समस्त मित्रांनी परिवार, मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, आदर्श वैष्णवी, पूनम वेदांत, युवराज आणि समस्त गोंधळी परिवार, स्वस्तिक नगर या ठिकाणाहून परभणी या ठिकाणाहून रुपेश संगई, महेश प्रज्ञेश प्रितेश आणि समस्त संगई परिवार, गौतम नगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त जोंधळे परिवार, पूर्णा तालुका कोळी गल्ली या ठिकाणाहून पार्वती, विष्णू लहाने, रुपाली, सोनाली, दीपाली, संतोष लहाने आणि समस्त लहाने परिवार, अंबिकानगर नांदेड येथून राजेश दुर्के, सुरेखा, सौरभ आणि समस्त मित्रांनी परिवार, याच गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत पोपाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम शिंगणकर, दीक्षांत कुमार शिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त शिंगणकर परिवार, बीड जिल्हा बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पहलवान आणि समस्त थोरात परिवार, शारदानगर परभणी येथून ओमप्रकाश भोकरे, सुनीता, अमोल, माधुरी, पूर्वी, श्रावणी आणि समस्त मित्रांनी परिवार, आणि श्रोते हो या कार्यक्रमातलं शेवटचं पत्र पळशी तालुका खामगाव येथून विजय शोगुकार, रेणुका शोगुकार, ऋषिकेश जयश्री आणि समस्त मित्रांनी परिवार, त्याचबरोबर उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुपकुमार धोरण आणि समस्त मित्रांनी परिवार, कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका सुरेश वाडकर यांच्या स्वरातील।

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आणि श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे, तेव्हा निरोप द्या. पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी. 11:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रगतीच्या पाऊल वाटा हा कार्यक्रम. आजचा विषय आहे बाल संस्कार केंद्राची गरज या कार्यक्रमाचा भाग पहिला. याविषयी मीना मांडाळखळीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोतेहो, श्रोतेहो विशेष मुलाखती अंतर्गत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि असं म्हटलं जातं की लहान मूल हे चिखलाच्या गोळ्यासारखं असतं. आपण जसा आकार देऊ तसं ते घडत जातं. अर्थात लहान मुलांचं मन हे संस्कारक्षम मन असतं. जेवढे संस्कार बालवयात होतात ते त्यांच्या मनावर घट्ट रोवले जातात. यासाठीच आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये बाल संस्कार केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाती आहे. फक्त परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रात, भारतामध्ये, अनेक राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये बाल संस्कार केंद्र सुरू करण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे. हेच ओळखून आपल्या परभणीतील वीणा मांडाखळीकर यांनी हा वसाच घेतला आहे जणू की प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक वसाहतीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक बिल्डिंगमध्ये एखादं तरी बाल संस्कार केंद्र असावं. ही गरज का निर्माण झाली आहे आपल्या आजूबाजूला जर आपण समाजामध्ये बघितलं तर ती जाणवते. परंतु हे वीणाताईंनी कसं आत्मसात केलं आणि कसं ओळखलं हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. वीणाताई, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
0: श्रोते हो, वीणाताई बाल केंद्र प्रमुख आहेत देवगिरी प्रांत संस्कृत भारती परभणी. त्यासोबतच त्या उत्थान गुरुकुलम फाउंडेशन परभणीमध्ये जे स्थित आहे तिथे पण त्या कार्य करत आहेत अनेक वर्ष झाले. आणि आता बाल संस्कार केंद्रांची सुरुवात, बाल संस्कार केंद्रांची स्थापना करण्याचा वसा त्यांनी जो घेतला आहे त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. वीणाताई, काय सांगाल की बाल संस्कार केंद्रांची गरज का निर्माण झाली आहे?
1: सध्याचा काळ आहे तो मोबाईलचा. पूर्वीच्या काळात काय होतं की घरात एकत्र कुटुंब असायचं, त्या घरामध्ये आत्या असायची, काका असायचे, काकू असायची आणि मुलं एकत्रित असायचे, राहायचे. आणि संध्याकाळचा जो दिवे लागल्यानंतरचा जो एकत्रित बसून परवचा वगैरे व्हायचा, तर तो जो संस्कार आहे तो आता राहिलेला नाही आहे. आणि कारण कोणालाच वेळ नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पालकांना जे काम असतं ते बिझी असतात त्यांच्या कामामध्ये. त्यामुळे काय होतं की मुलांकडे लक्ष देणं होत नाही आणि मुलं नेमके संध्याकाळच्या वेळेस ट्युशनला गेलेले असतात. दुपारी शाळा असते ते मुलं सकाळी ट्युशनला जातात आणि ज्यांच्याकडे सकाळची शाळा असते ते दुपारी ट्युशनला जातात. त्यामुळे ते घरी संध्याकाळचे नसतातच. त्यामुळे ही सध्याच्या परिस्थितीमध्ये काळाची आपल्या गरज अगदी आवश्यक झालेली आहे. आणि आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मुलं अगदीच रिकामे होते त्या काळात आम्ही हे बालसंस्कार केंद्र घरी सुरू केलं. मी त्यावेळेस माझ्याकडे विभागाने तीन तीन वेळेस बॅचेस चालायच्या. तर त्यावेळेस मग आम्ही महिषासुर मर्दिनी स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र हे सगळं घेत त्यांचं पाठांतर, भगवद्गीता श्लोक हे सगळं आम्ही त्यांच्याकडून पाठ करून घेतलं. त्यासोबतच काही अभ्यास, वाचन, लेखन यावर भर देत गेलो. आणि तिथून कळालं की खरंच हे आपण जर करत गेलो तर मुलांवर संस्कार तर घडतातच. एक संस्कृती, एक पारंपरिक जी घटना असते, रचना असते, ती मुलांवर आपोआप घडल्या जाते. कारण आपण त्यांच्यासोबत राहतो, त्यांच्यासोबत संवाद साधतो आणि त्यांना काय पाहिजे आहे हे आपण आत्मसात करतो. कारण आपल्याला समजून घ्यायचं की यांना काय पाहिजे, यांना काय शिकवायचं आहे, है ना. त्यामुळे मग त्या मुलांना घेऊन आम्ही बरेच वर्ष, कोरोना पूर्ण जोपर्यंत होता 3 वर्ष तोपर्यंत आम्ही ते काम करतच गेलो. आणि खूप मुलं यायचे माझ्याकडे. त्यावेळेस 30-40 मुलं असायचे आणि त्यांच्या मग सकाळची एक बॅच, दुपारची एक बॅच, संध्याकाळची एक बॅच असं करत करत आणि त्याच्यामध्ये मग सण, परंपरा सगळ्या गोष्टींचं आम्ही ते विभाजन करून आता गणपती आलाय, गणेश मूर्ती करून घ्यायची, त्यानंतर राखी

0: पौर्णिमा आली राखी करून घ्यायच्या, नागपंचमी आली नाग करून घ्यायचे, त्याचं थोडं महत्व सांगायचं आणि मुलांनी पण काही त्याच्याबरोबर सांगत राहायचं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना बोलतं करायचं. आपलं केंद्रस्थानी काय आहे, बालक आहे, है ना, नुसतं. आणि पालक बालक हे सगळं आपण करत राहतो आणि पालकांनी पण हे करायला पाहिजे की तुम्ही करा, आम्ही जे काय शिकवते ते थोडी त्यांना घरी जाऊन तुम्ही चौकशी करा की तुम्ही काय शिकलात, काय म्हणू शकताय, काय बोलू शकताय, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या विचारात घेतल्या आणि ही काळाची गरज आहे असं समजून आम्ही ते पुढे नेत गेलो. मग असं करत करत करत करत आम्ही गुरुकुलला जॉईन झालो आचार्य अविनाश गुहाड यांच्याकडे, की हे खरंच यांच्याकडे पण तिथे मुलं खूप येतात, कोणीतरी पाहिजे बा एक शिकवणारं, म्हणून मग तिथे जॉईन झालो. अशा पद्धतीने आम्ही ही काळा गरज आहे म्हणून बालकेंद्र जितकं शक्यतो वाढवता येईल तेवढा प्रयत्न करतो आहे.
1: अच्छा, म्हणजे कोविड पूर्वीच, कोरोना पूर्वी या बाल संस्कार केंद्रांची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला असं का जाणवलं की अशी काही मुलं तुमच्या नजरेमध्ये आली का, की तुम्हाला असं जाणवलं की नाही यांना ही माहिती देणं आवश्यक आहे, आपली संस्कृती त्यांना रुजवणं आवश्यक आहे, असे काही अनुभव आपल्याला आले?
0: नाही, अनुभव तर नाही आले, पण कसं आहे की शेजार जे आमचा जो भाग आहे तो थोडासा काम करणाऱ्या महिला आहेत, बाहेर जाऊन काम करतात, मग त्यांची मुलं नुसतीच बाहेर जाऊन आपलं तिथे गप्पा मार इथे गप्पा मार, मग दुकानातून काहीतरी आणणं आहे, काहीतरी खात बसणं आहे आणि मोबाईलचं वेड त्या काळात, म्हणजे तेव्हा मोबाईल होतेच ना, तेव्हाच्या आधीपासूनच आहेत, मग ते मोबाईल बघत बसायचं, गप्पा मारत बसायच्या, मग ह्याच्यातून तुम्हाला काय निष्पन्न होणार आहे, मुलांना काहीच निष्पन्न होणार नाही, कारण तुम्ही चर्चाच काही करू शकत नाहीत ना, कुठल्या विषयावर चर्चा करता आहात काहीच सांगू शकत नाही. मग ते बघितल्यानंतर की मी म्हटलं नाही, हे मुलांना काहीतरी आपल्याला द्यायलाच पाहिजे. आणि त्या काळात इतकं पाठांतर होतं मुलांचं की बरोबर महिषासुर मर्दिनी सुंदर म्हणायचे मुलं त्या काळात, एका आवाजात एका लईमध्ये. मग हे संस्कार विसरत तर नाहीतच ना मुलं, मग अजूनही ते मुलं येतात माझ्याकडे की तुम्ही काय घेताय, मग आता आम्ही गीता सुरू केलेली आहे, मग गीता शिकवायचं काम करतो मुलांना, घरी ट्युशन घेते, ट्युशन म्हणतच नाही आपण त्याला, संस्कार वर्गच म्हणूया, हा संस्कार केंद्रच म्हणूया, तो संस्कार केंद्रच आम्ही. आणि संवाद जितका जास्त साधता येईल त्यांच्याशी, प्रत्येक गोष्ट त्यांना विचारून की आज काय केलंय, आज काय नाही तुम्ही करत आहात, की तुमचं काम कोणतं आहे, आज कुठला अभ्यास करणार आहेत, मग त्या अभ्यासातलं तुम्हाला काय समजलेलं आहे, मग त्यातून तुम्ही थोडं मला सांगा, मग मी तुम्हाला समजावून सांगते, अशा प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे बाल संस्कार केंद्र वाढवण्याचं काम करते आहे आणि करत राहील, कारण हे संपणारी गोष्ट नाहीच आहे, हे चालतच राहणार आहे.
1: अगदी.
0: आणि पालक कसं आहे की पालकांना वेळ नसल्यामुळे पालक काहीच प्रश्न विचारू शकत नाहीत मुलांना. मुलगा जातोय ट्युशनला, पैसे दिलेले आहे, तो ट्युशन मध्ये जातो. आता ट्युशन मध्ये 100 बॅच असते, 50 बॅच असते, 40 बॅच, तुम्ही तुमचं चौकट जेवढी आहे तुम्ही त्यांना शिकवणार मुलांना, आणि त्या मुलांनी किती ग्रहण केलेलं आहे तुम्ही सांगूच शकत नाही ना. पैसा दिलेला आहे तेवढा वर्षाचा पैसा भरून टाक आणि तेवढं शिकतात,
1: त्यांनी किती ग्रहण केलं हे पालकांनी विचारणं
0: आवश्यक, पालकांना समजायलाच पाहिजे की त्यांनी किती ग्रहण केलं, की आपण एवढा पैसा देतो आहे तर ते कितपर्यंत पुढे जात आहेत. मग परीक्षा जेव्हा येते, जेव्हा रिझल्ट लागतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे हे तर काहीच नाही आलेला रिझल्ट, मग ते नाराज होतात, मुलं नाराज होतात, मग त्यांची मानसिकता खच्चीकरण होऊन जातं. मग हे मानसिकता खच्चीकरण व्हायला नको म्हणून प्रत्येक वेळेस, कारण ते मुलं जास्त वेळ त्यांच्या सोबत असतात ना, आपल्यासोबत 1.5 तास वगैरे असू शकतात, 2 तास असू शकतात, मग त्यामुळे ते त्यांनी पण जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
1: नक्कीच. वीणाताई, आपण हल्ली बघतो आहोत आम्ही की बाल संस्कार केंद्रांची संख्या वाढती आहे. आपल्या परभणीमध्ये देखील अनेक बाल संस्कार केंद्र झालेत आणि जणू आपण एक वसाच घेतला आहे, की फक्त परभणी पुरतंच मर्यादित नाही तर तुम्हाला परभणीच्या बाहेर अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हे बाल संस्कार केंद्र सुरू करायचं आहे. एव्हाना तुम्ही त्याला सुरुवातही केलेली आहे, तुमचे दौरे असतात, तुम्ही खास या कामी वाहून घेतलंय स्वतःला, तर काय सांगाल की परभणीमध्ये तुम्हाला त्याचा प्रतिसाद कसा मिळतो, की बाल संस्कार केंद्र वर्ग सुरू करण्यासाठी तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळतो?
0: हा, अगदी मिळतो आहे. आमचं माध्यम मोबाईल माध्यम आहेच आहे, त्याच्यानंतर प्रचार करणे, कारण बाल केंद्र प्रमुख असल्यामुळे हे डिटेल्स सगळे जे काय आहेत ते मला रोजचेच अपडेट ठेवावेच लागतात, की बालकेंद्र कुठे सुरू करायचं आहे आणि कुठल्या भागात सुरू करता येईल, तेथे आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळेल, मग यासाठी जाऊन बैठका घ्यायच्या, आणि जिथून आपल्याला आता बालसंस्कार केंद्र ज्या शिक्षिका आहेत त्यांचं एक प्रशिक्षण घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं अपडेट करायचं, त्याचं

0: त्या तयारी करायची आणि सगळ्यांना बोलवून आपण ते मार्गदर्शन, आणि याचा एक अभ्यासक्रम असतो वेगळा, विशेष नियोजन करायचं असतं की या नियोजनामध्ये पूर्ण काय घ्यायचंय आपल्याला रोजचं अभ्यासक्रम, आणि त्या नियोजनानुसारच देवगिरी प्रांताचा पण अभ्यासक्रम राहतो आणि सगळीकडे त्याचं छापलेलं पुस्तक असतं ते द्यायचं, त्याप्रमाणे त्यांनी तो अभ्यासक्रम घ्यायचा. आणि आम्ही जास्तीत आता जो बालकेंद्र आम्ही सुरू करतोय सगळ्या ठिकाणी, आता गजानन नगरला 3 बालकेंद्र सुरू झाली आहेत आत्ता जस्ट नवीन, त्यानंतर अमेयनगरमध्ये 1 बालकेंद्र आहे, असे 10 बालकेंद्र आम्ही चालवतो आहेत, लक्ष्मीनगरला 1 आहे, असे अनेक ठिकाणी आम्ही 10 बालकेंद्र आता सुरू केलेले आहेत. आणि त्या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः जाते, घेते, आणि संस्कृत जास्तीत जास्त या मुलांना आम्ही शिकवतोय सध्या. प्रत्येक बालकेंद्रामध्ये संस्कृत घेते आहे, ते काही गीत आहेत संस्कृतचे, काही कथा आहेत. आणि
1: या बाल संस्कार केंद्रांमध्ये संस्कृत या भाषेवर विशेष तुम्ही भर देत आहात म्हणतात, तर ते कशामुळे सांगू शकाल?
0: हो, संस्कृत भारतीचं काम आता सध्या भरपूर प्रमाणात चालू आहे आणि संस्कृत भारतीच्या अंतर्गतच हे काम आम्ही करतो आहे, त्याचीच देवगिरी प्रांताची मी बालकेंद्र प्रमुख असल्यामुळे संस्कृत भारतीचं जे काम प्रचार प्रचार प्रमुखांचं आहे ते आपण वाढवायचं आहे, आम्ही वसा घेतलेला असल्यामुळे हे काम आम्ही करतो आहे. आणि या निमित्ताने संस्कृत सगळीकडेच वाढल्या जाईल ना, जर तुम्ही करत राहिला तर पुढचा करू शकतो. आणि संस्कृत समजणं सोपं आहे तसं, कारण गीता आहे, विष्णू सहस्र नाम आहे, ह्या सगळ्यातून तुम्ही संस्कृतच वाचत आहात, त्यामुळे संस्कृत वाचन तर आहेच आहे, कारण आता संथा पद्धतीने सगळीकडे चालू आहे, त्यामुळे सगळ्या महिला हे करता आहेत, मग संस्कृत सोपं चाललंय त्यांना वाचायला देखील. आणि समजायला कसं आहे की थोडासा बेसिक तुम्ही जर शिकून घेतलात तर ते बेसिक जर शिकलात तर तुम्हाला बोलता पण यायला सोपं जातं, कारण ते बेसिक शिकवतानाच आम्ही तेवढंच बेसिकच घेतोय मुलांचं देखील, की मम नाम भवत्यः नाम भवतः नाम असं करूनच आम्ही त्यांना शिकवतोय. आणि संस्कृतचे गीत घेऊन पण प्रात्यक्षिकातून, गीत जरी घ्यायचं तर प्रात्यक्षिकातून, जी कोणती गोष्ट जी बालकेंद्रात तुम्हाला सुरू करायची ती प्रात्यक्षिकातूनच घ्यायची. आणि बालकेंद्रासाठी खेळायला एक थोडीशी मोठी जागा लागते लहान मुलांना, कारण खेळ घ्यायचे असतात, आता संख्या आहेत तर अंक जे घेतो त्याच्यातून खेळ घेता येतो आपल्याला, अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं सगळं नियोजन आमच्याकडे असतं, त्याप्रमाणे आम्ही ते घेत असतो बालकेंद्रामध्ये.
1: काय सांगाल आणखीन संस्कृत भाषेचं महत्त्व लहान मुलांना पटवून देणं, आपली ही पूर्वापार चालत आलेली भाषा, आपली संस्कृती असं म्हणूयात या भाषेला, आणि संस्कृत भाषेचं महत्त्व पाश्चात्य देशांमध्ये देखील अगदी पटलेलं आहे, पाश्चात्य देशातील अनेक जण या भाषेचा अभ्यास करू लागले आहेत, आणि आपल्या भारतामध्ये देखील अनेक जण संस्कृत भाषा समजावी, ती रुजावी आणि त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी अनेक जण प्रयत्नरत देखील आहेत. तर ही अशी संस्कृत भाषा बाल मनावर रुजवण्यासाठी संस्कार केंद्रांमधून, संस्कार वर्गांमधून आपण त्याचं महत्त्व पटवून देत आहात, खेळ घेत आहात. आणखीन आपल्या बाल संस्कार केंद्रांमध्ये काय काय होतं बरं की जेणेकरून बाल मनावर छान त्याचे संस्कार होऊ शकतात?
0: अगदी सांगू शकते. प्रथम तर जे आपण बालकेंद्र जिथे चालतं ती जागा आणि बाहेरून येणारा विद्यार्थी जो आहे त्याला तिथूनच आपले पादत्राण कसे ठेवायचे, इथूनच आपण त्यांना शिस्त लावत असतो की पादत्राण अगदी तुम्ही लाईन मध्ये ठेवायचं, आलं की नमो नमहा म्हणायचं, मग त्यानंतर तिलक लावायचा, गंध लावायचा सगळ्यांनी एकमेकांना, कोणाची तरी ती जिम्मेदारी द्यायची लहान मुलांना की आज तू कर बरं का हे काम, आज तू कर हे काम, म्हणजे त्यांना पण एक वाटतं की अरे मला पण काम सांगितलेलं आहे की मला हे करायचं आहे, आज लागलीच ते आलं की म्हणतात आज माझा नंबर आहे ना, हा मग ठीक आहे माझा क्रमांक आहे तर मी लावतोय, ठीक आहे हो तुझाच आहे बरं का आज. आणि काही गाणं आम्ही शिकवतो ते त्यांना आठवतं, अरे त्या मागच्या वेळेस खूप छान गाणं घेतलं होतं. आत्ता हा अनुभव माझा, म्हणजे आत्ता आम्ही जेव्हा सुरू केलं ना, उद्घाटन केलं शिवणकर सरांच्या स्मृती प्रित्यर्थ एक बालवर्ग सुरू केलेला आहे गजानन नगरला, तर तिथे मी एक प्रात्यक्षिकात गाणं घेतलं होतं, तर आम्ही दर शनिवारी आम्ही घ्यायला जातो तिथे, तर त्यांनी ते तुम्ही ते गाणं म्हणा ना, पुन्हा गाणं म्हणा ना ते आम्हाला, गीतम पुन्हा शिकवा ना, म्हणजे किती त्यांना ती ओढ असते, ते गीत जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिकातून शिकवता तर ती त्यांना ओढ असते आणि त्याच्यातून त्यांचा आनंद जो दिसतो, हे बालकेंद्र सुरू करण्याचं सार्थकच आहे मला असं वाटतं.
1: किती छान. बरं, बाल मनाला हे गाणं इतकं आवडतंय तर त्याच्या दोन ओळी आज आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचूयात.
0: यानं गच्छति यानं गच्छति यानं गच्छति यानं गच्छ छुक छुक छुक

0: छुक् सननननननन सननननननन यानं गच्छति यानं यानेस्थ मराठीद्वयं यानेस्थ मराठीद्वयं इकडे तिकडे याने भवति इकडे तिकडे याने भवति यानं गच्छति यानं गच्छति छुक्
1: खरे कळालं बरं आम्हाला की लहान मुलांना हे गाणं का आवडतंय. अगदी तरुण वयाच्या मला सुद्धा हे मनावर इतकं छान रुंजी घालतंय आणि मलाही ऐकावंसं वाटत होतं. खरंच खूप छान हे गाणं आहे आणि पुन्हा एकदा या गाण्यातूनही लहान मुलांना संस्कृत भाषेची गोडी कशी वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्नरत आहात. वैयक्तिक तुमचे काय अनुभव आहेत, तुम्हाला यातून कसा आनंद मिळतो काय सांगाल?
0: मला तर खूप आनंद मिळतो कारण मी त्यांच्यामध्ये रमतेच पूर्ण. कारण मला बाकीचं कोणत्याच गोष्टीची आठवण राहत नाही त्या मुलांमध्ये गेल्यानंतर. आणि त्यांना शिकवायचं म्हणजे थोडीशी आधी आपली पण तयारी लागते, त्याच्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही की आज आपल्याला काय घ्यायचं आहे. कारण अभ्यासक्रम तर असतोच पण त्या व्यतिरिक्त काही संवाद त्यांना साधायचा असेल तर त्याची आपल्याला तयारी पाहिजे. आता गोष्ट सांगायची आहे तर त्याचं साधन काय दाखवायचंय काय नाही, त्यानंतर बोर्डवर काही सांगायचं असेल तर त्यासाठी आपली तयारी लागते आणि मग त्यातूनच त्यांना शिकवायचं असतं. आणि त्यांनी किती ग्रहण केलं हे पण आपल्याला आत्मसात करायचं असतं की त्यांना काय समजलंय. नसेल समजलं तर पुन्हा त्यांचं ते पुन्हा रिपीट घ्यायचं. आता कुठल्याही मुलाला नाव विचारायचं असेल तर प्रत्येकाला जाऊन तिथं विचारायचं आणि बसून काही शिकवता येतच नाही. आपल्याला सगळं उभं राहून तिथं काम करायचं असतं मुलांना आणि प्रत्येक मुलाला विचारायचं. नाही तर तो मुलगा काय करतो, घरी गेल्यानंतर आईला सांगतो की मला हे तर विचारलंच नाही काहीच आज टीचरनी, म्हणजे काहीच विचारलं नाही मला प्रश्न. मग त्या पालकांना वाटतं अरे आता आपल्या मुलाकडे काही लक्ष देत नाही. मग असं व्हायला नको म्हणून प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक जाऊन विचारायचे प्रश्न, त्यांना विचारायचं समजलं का नाही समजलं. एखाद वेळेस उभं राहून त्यांना काही सांगायला सांगायचं की हे तुला कितपत समजलं, मग हे आपल्याला कळतं. आता काही अंताक्षरी असते मराठीतलं, समजा घ्यायचं असेल तर अंताक्षरी आपण घेऊ शकतो. त्यातून वचा शब्द सांग बरं, त्यानंतर दुसरा कुठला आला तर तो सांग बरं. म्हणजे त्यांची जी इतकी स्मरणशक्ती आपल्याला वाढवता येईल ह्यासाठी आपण खूप प्रयत्न करायचे आणि मला तर खूप आनंद मिळतो.
1: या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला आत्मसुख मिळतं.
0: अगदी अगदी मिळतं.
1: आणि त्यासाठी एक वेगळी चालना पण मिळते आपल्या बुद्धीला, नाही का, की नवनवीन काहीतरी रचना आपण करत राहायच्या की लहान मुलांना काय आवडेल, काय रुचेल, त्यांना काय पटेल यासाठी आपण कोणकोणत्या मार्गांनी हे त्यांच्या मनावर प्रतिबिंबित करू शकतो, संस्कारित करू शकतो. सतत आपणही आपला मेंदू कार्यरत
0: ठेवावाच लागतो. अगदीच
1: खूपच छान. शहरी भागामध्ये किंवा निमशहरी भागा ग्रामीण भागामध्ये असे तीन जर टप्पे केले तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या भागामध्ये लहान मुलांना संस्कार करण्याची गरज जास्त आहे?
0: आता सध्या आम्ही नानखेडा जो घेतला आहे तो इथून 7 किलोमीटर आहे परभणीहून. नानखेडा ते
1: ग्रामीण
0: भाग आहे तर तिथे मुलांना काहीच येत नव्हतं अजिबात. त्यांना साधं नाव सुद्धा सांगता यायचं नाही आणि कारण तो परिसरच तसा नाही शिक्षणाच्या बाबतीत त्यांना काही. आणि मुली ज्या आहेत आणि 8वीपर्यंत शिक्षण असल्यामुळे पुढे शिक्षणच नाही. मग शाळा बंद झाल्यानंतर काय करणार? नुसतेच ते शेतामध्ये त्यांच्या सोबत आई वडिलांसोबत काम करणार. मग त्यांना शिक्षणासाठी आम्ही तिथे जाऊन सर्वे केला आणि तिथे जाऊन आम्हाला काम करायचं असं आम्ही सगळ्यांनी, आम्ही आचार्य अविनाश गुहाड, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी आणि मी, आम्ही तिघांनी मिळून असं ठरवलं की तिथे जाऊन आता आपण काम करायचं आहे. म्हणून मग तिथल्या मुली, काही मुली ज्या आहेत त्या सायकलवर येतात परभणीला अजूनही आणि परभणीला शिकतात पण आहेत. त्यांचं थोडस आहे अभ्यासाच्या बाबतीत काही. आणि काही मुली नानखेड्याच्याच काही येतात आहे रोज इथे पण, गुरुकुलला पण येतात आहे. पण आम्ही मंगळवार बुधवार सकाळी जातो तिथे मंदिरातच क्लास वर्ग घेतो आणि तिथे लहान लहान मुलं येतात. मग तिथे एक परिपाठ तयार केलेला असतो आम्ही, एक ध्येयमंत्र असतो, त्यानंतर मनाचे श्लोक असतात, ह्या सगळ्या गोष्टी, एक जयस्तुते सावरकरांचं ते घेतो गीत आणि काही गीतं वगैरे असे घेत असतो. आणि काही वाचन लेखन हे तर आपल्याला करायचंच आहे, याच्यावर अगदीच भर द्यायचा आहे. त्यामुळे तो एक भाग चालूच असतो आणि 1.5-2 तास आम्ही जवळजवळ तिथे असतो 10-10:30 पर्यंत. दर मंगळवार बुधवार आम्ही तिथे वर्ग घेतो आणि त्यांना जितकं, त्यांना देखील खूप कौतुक आहे, ते आधीच येऊन बसतात.
1: तुम्हाला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये संस्कार वर्गांची जास्त
0: गरज आहे.
1: बरं, काय सांगाल बरं की या ज्या बालसंस्कार केंद्रांमध्ये आपण स्वतःला वाहून घेतलंय, या बालसंस्कार केंद्रांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असते का, मुलींची संख्या कमी असते का?
0: मुलींची संख्या जास्त असते, मुलांची कमी असते.
1: का असं असेल बरं?
0: कारण मुलींना कसं आहे की स्वतःची जिद्द चिकाटी आपण आपल्यावरूनच बघतो की महिलांमध्ये जी शक्ती

0: शक्ती असते ती अगदी जास्त ऊर्जा देणारी असते. प्रत्येक गोष्ट त्यांना करावीशी वाटते आणि मी हे केलं तर चांगलं होईल घटना, आणि त्यांचा स्वतःचा तो विचार असतो पुढे जाण्याचा. तसं त्या मुली पण पुढे जाण्यासाठी तयार असतात, कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुढे होऊन भाग घेतात. आता आम्ही कालच्या याच्यामध्ये झालं तर 3 मुली नानखेड्याच्या आमच्या कार्यक्रमात होत्या आणि अगदी आत्मविश्वासाने त्या बोलू शकतात. तर त्यामुळे आणि मुलींना घडवणं हे जास्त चांगली गोष्ट आहे ना, कारण पुढे जाऊन त्यांना संसारामध्ये या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. जितकं त्या संस्कारक्षम होतील तितका त्यांना पुढे संसारात पण ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. कारण खेडेगावामध्ये कसं असतं की त्यांना असं वाटतं ह्या मुलींनी पुढे शेतातच काम केलं पाहिजे, पण असं व्हायला नको. म्हणून यासाठी आम्ही त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की त्यांनी पुढे जाऊन काहीतरी त्यांच्या स्वतःसाठी केलं पाहिजे.
1: श्रोते हो, या संवादाचा उर्वरित भाग आम्ही पुढील मंगळवारी प्रसारित करू. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: प्रगतीच्या पाऊलवाटा याविषयी बाल संस्कार केंद्राची गरज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकला. आजच्या कार्यक्रमात वीणा मांडाखडीकर यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

विशेष मानला जातो. त्यामुळे निसर्गात त्या काळात उपलब्ध असलेल्या विविध भाज्या एकत्र करून गौराईला अर्पण करण्याची पण ही परंपरा आहे बरं. आणि या दिवसांमध्ये रानभाज्या भरपूर प्रमाणात येतात, म्हणून नैवेद्यात रानभाज्यांना विशेष स्थान असतं. मैत्रिणींनो, हे सगळं पाहिलं की जाणवतं ही केवळ पूजा नाही, हा आपल्या अन्न संस्कृतीचा उत्सव आहे. हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहेरवाशिणी गौराईच्या रूपानं घरात आलेल्या लक्ष्मीचं प्रेमानं केलेलं आदर तिथ्य आहे.

मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ऐकूया भाषण लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन आहे लीना पांडे यांचं. ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासातील तो सुवर्ण दिन. शतकानुशतकांच्या पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या. तिरंगा स्वातंत्र्याच्या आकाशात डौलाने फडकला. देशाच्या काना कोपऱ्यात स्वातंत्र्याचा जल्लोष झाला. पण याच भारतभूमीचा एक भाग असा होता जिथं त्या दिवशी तिरंगा फडकलाच नाही, जिथं स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांना भीती वाटत होती, आणि जिथं भारत स्वतंत्र झाल्यानंतरही स्वातंत्र्याची पहाट यायला तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 2 दिवस बाकी होते.

हा प्रदेश होता मराठवाडा. हो मराठवाडा. हैदराबाद संस्थानातील मराठवाडा निजामाच्या राजवटीखाली होता. निजामानं भारतीय संघराज्यात विलीन होण्यास नकार दिला होता. त्यामुळं भारत स्वतंत्र झाला. तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करीत होतं. आणि मग सुरू झाला मराठवाडा मुक्ती संग्राम. हा केवळ एखाद्या राजसत्तेविरुद्धचा संघर्ष नव्हता. हा संघर्ष होता लोकशाहीसाठी, नागरी स्वातंत्र्यासाठी, आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय अस्मितेसाठी. आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आपण त्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेने स्मरूया. मैत्रिणींनो, एक काळ असा होता की आजचा मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाची सत्ता होती, जनतेला राजकीय अधिकार नव्हते. सभा, संमेलनं, मिरवणुका आणि राजकीय स्वरूपाच्या बैठकींवर कठोर निर्बंध होते. मराठी, तेलुगू आणि कन्नड या लोकभाषांना प्रशासनात योग्य स्थान नव्हतं. राज्यकारभारात उर्दूला प्राधान्य होतं. परंतु इतक्या बंधनामध्येही मराठवाड्याची माती शांत बसली नाही. जिथं राजकीय सभा घेता येत नव्हत्या, तिथं वाचनालयं लोकजागृतीची केंद्र बनलीत. जिथं मुक्तपणे विचार मांडता येत नव्हते, तिथं साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून जागृती होत होती. परभणीतील गणेश वाचनालयातून अनेक वाचनालयांची चळवळ पुढे आली. व्यायामशाळा, आखाडे, खाजगी शाळा यांच्याही माध्यमातून समाजात आत्मविश्वास निर्माण होत गेला. म्हणजेच मुक्तीसंग्रामाची बीजं केवळ रणांगणावर पडली नाहीत, तर ती पुस्तकांच्या पानांमध्ये, शाळांच्या वर्गामध्ये, व्यायामशाळांमध्ये आणि सामान्य माणसांच्या मनामध्येही रुजली होती. मैत्रिणींनो, हैदराबाद संस्थानातील जनतेच्या असंतोषाला हळूहळू संघटित रूप मिळू लागलं होतं. 1937 परतूर येथे मराठवाड्यातील कार्यकर्ते एकत्र आलेत. महाराष्ट्र परिषद स्थापन झाली. पुढं हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून निजामाच्या सत्तेविरुद्ध संघर्ष अधिक संघटित झाला. 1938 स्टेट काँग्रेस स्थापनेवर बंदी घालण्यात आली. पण बंदी म्हणजे संघर्ष थांबला नाही. 24 ऑक्टोबर 1938 रोजी हैदराबाद शहरात गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाची पहिली तुकडी उभी राहिली. त्यानंतर अनेक तुकड्यांनी सत्याग्रह केला. स्वामी रामानंद तीर्थ, काशीनाथराव वैद्य, मुकुंदराव पेडगावकर, माणिकचंद पहाडे, गोपाळशास्त्री देव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभाग घेतला. ही मंडळी जाणून होती समोर सत्ता मोठी आहे, जेलची भीती आहे, छळ होऊ शकतो. पण त्यांना एक गोष्ट माहीत होती, भीतीपेक्षा स्वातंत्र्य मोठं आहे. मैत्रिणींनो, या संपूर्ण मुक्तीसंग्रामाचा उल्लेख झाला की एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचं नाव आदरानं घ्यावंच लागतं. ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, ज्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध जनतेला संघटित केलं आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला दिशा दिली. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये गोविंदभाई श्रॉफ, आक्रू वाघमारे, बाबासाहेब परांजपे, शंकरराव चव्हाण, दिगंबरराव बिंदू आणि रवी नारायण रेड्डी यांसारखे अनेक कार्यकर्ते होते. स्वामीजींचा लढा केवळ सत्तांतरासाठी नव्हता, तो होता लोकांना त्यांचं हक्क मिळवून देण्यासाठी. भारत स्वतंत्र होण्याच्या उंबरठ्यावर असतानाही निजामानं स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली. पण स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला सांगितलं, हा प्रदेश भारतापासून वेगळा राहू शकत नाही आणि त्यामुळंच हा संघर्ष अधिक तीव्र झाला. या संघर्षातील आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे गोविंदभाई श्रॉफ. स्वामी रामानंद तीर्थांचे ते निकटचे सहकारी होते. 1938 स्टेट काँग्रेसवरील बंदीच्या काळात त्यांनी सत्याग्रहींची नोंदणी करण्याचं काम केलं. वंदे मातरम म्हणण्यावर बंदी असताना विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनातही त्यांनी नेतृत्व केलं. विचार करा, ज्या काळात एखादं गीत गाणंही गुन्हा ठरू शकत होतं

त्या काळात वंदे मातरमचा आवाज दाबला गेला नाही, कारण तो आवाज केवळ गीतांचा नव्हता, तो आवाज होता स्वाभिमानाचा। मैत्रिणींनो, विद्यार्थी हा कोणत्याही परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक असतो, म्हणून हैदराबाद संस्थानातही युवकांनी मोठी भूमिका बजावली। शाळा कॉलेजांमध्ये वंदे मातरम म्हणण्यावर निर्बंध होते, पण विद्यार्थ्यांनी या निर्बंधांना आव्हान दिलं। त्या तरुणांच्या हातात शस्त्र नव्हती, पण त्यांच्या ओठांवर होतं वंदे मातरम, त्यांच्या मनातही होती स्वातंत्र्याची ज्वाला। हा लढा पुढे केवळ काही नेत्यांचा राहिला नाही, तो बनला जनतेचा लढा। मैत्रिणींनो, 1942 महात्मा गांधींनी जेव्हा चले जावचा नारा दिला, तेव्हा संपूर्ण भारत पेटून उठला। मराठवाडाही त्यापासून दूर राहिला नाही। निजामाच्या राजवटीत ब्रिटिश सत्तेपेक्षा वेगळं राजकीय वास्तव असलं तरी स्वातंत्र्याची आस तीच होती। अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली, छळ झाला, कारागृहात डांबण्यात आलं, पण संघर्षाची ज्योत विझली नाही। मैत्रिणींनो, निजाम सरकारनं सभा, पत्रकं, मिरवणुका आणि राष्ट्रवादी घोषणा यांवर निर्बंध घातले, त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी भूमिगत पद्धतीनं काम सुरू केलं। गावोगावी गुप्त बैठका घेतल्या जात, हस्तलिखित पत्रकं आणि संदेश एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवले जात असत। काही कार्यकर्ते शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य प्रवासी असल्याचं भासवून निजामाच्या हद्दीत फिरत आणि जनतेशी संपर्क साधत। सीमा भागातील गावांमध्ये गुप्त प्रशिक्षण शिबिर उभी राहिली। तरुणांना संदेशवहन, संघटन, स्वसंरक्षण आणि संकटाच्या वेळी गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे। काही ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर बहिष्कार टाकण्यात आला। निजामाच्या महसूल यंत्रणेला सहकार्य न करण्याचं आवाहन करण्यात आलं। गावकऱ्यांनी कर न भरणं, सरकारी आदेश न पाळणं आणि रझाकारांच्या हालचालींची माहिती स्वातंत्र्य सैनिकांना देणं अशा मार्गांनी प्रतिकार केला। मैत्रिणींनो, ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित नव्हती बरं, तर ती शेतकरी, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी आणि महिलांनीही आपल्या परीने यात सहभाग घेतला। मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्रामात पुरुषांचा मोठा सहभाग होता, त्याचप्रमाणे या संघर्षाच्या इतिहासात एक महत्त्वाचं पान आहे, ते म्हणजे महिलांच्या त्यागाचं। ज्या काळात स्त्रीचं आयुष्य घर, संसार आणि कुटुंबाभोवती मर्यादित होतं, त्या काळात मराठवाड्यातील अनेक महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला आपला हातभार लावला। त्यांच्या हातात कदाचित बंदूक नव्हती, पण त्यांच्या हातात होती धैर्याची मशाल। त्यांनी रणांगणावर जाऊन लढा दिला असेलच असं नाही, पण त्यांनी रणांगणावर लढणाऱ्यांना उभं राहण्याचं बळ दिलं। मैत्रिणींनो, निजामाच्या राजवटीत राजकीय स्वातंत्र्यावर अनेक बंधनं होती। सभा घेणं कठीण होतं, राष्ट्रवादी घोषणा देणं धोकादायक होतं, पत्रकं वाटणं हा तर गुन्हाच होता आणि स्वातंत्र्याचा विचार मांडणंही आव्हानात्मक होतं। अशा परिस्थितीत भूमिगत कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी आसरा देणं, त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करणं, संदेश पोहोचवणं, गुप्त साहित्य सुरक्षित ठेवणं अशी अनेक कामं महिलांनी केली। कधी एखादा कार्यकर्ता रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी यायचा, घरातील स्त्रीला कदाचित माहिती असायचं हा पाहुणा साधा नाही, हा देशासाठी लढणारा आहे, ती त्याला आसरा द्यायची, चुलीवरची भाकरी वाढायची आणि पोलिसांची चाहूल लागली तर त्याला सावध करायची। हे काम कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानावर दिसत नाही, पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याची किंमत अमूल्य होती। मैत्रिणींनो, महिलांनी केवळ कार्यकर्त्यांना मदत केली नाही, तर जनजागृतीतही सहभाग घेतला। घराघरांत राष्ट्रभावना जागवणं, महिलांना एकत्र आणणं, स्वदेश, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, या माध्यमातून स्त्रियांनी चळवळीला सामाजिक आधार दिला। त्या काळात एखाद्या महिलेनं घराबाहेर पडणं, सभेत जाणं किंवा राजकीय विचार व्यक्त करणं ही सुद्धा मोठी गोष्ट होती। म्हणूनच त्यांच्या सहभागाकडं त्या काळाच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात पाहणं आवश्यक आहे। मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगताना महिलांना केवळ पुरुष स्वातंत्र्य सैनिकांच्या सहाय्यक म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही। त्यांनी

कदाचित योग्य ठरणार नाही. त्यांनी स्वतःच्या परीनं स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. त्यांच्या सहभागामुळं ही चळवळ घराघरांत पोहोचली, कारण पुरुष रस्त्यावर लढत होता आणि स्त्री घराघरांत स्वातंत्र्याची भावना जिवंत ठेवत होती. एकीकडं सत्याग्रही तुरुंगात जात होते आणि दुसरीकडं त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया संसाराचा भार उचलत होत्या. ही देखील त्यामागची एक बाजू होती. मैत्रिणींनो, पुरुष स्वातंत्र्य सैनिकांनी इतकंच महत्त्वाचं काम महिला स्वातंत्र्य सैनिकांनी केलं. त्यामध्ये होत्या दगडाबाई शेळके, त्यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणूनही गौरवलं गेलं. त्यानंतर होत्या आशाताई वाघमारे, करुणा चौधरी, गीताबाई चारठाणकर, माई कुलकर्णी, लीला कुलकर्णी, सुशीलाबाई दिवाण, गोदावरी टेके, डॉक्टर शुभदा धारूरकर, लता बोधनकर, सीताबाई चारठाणकर, प्रतिभा वैशंपायन, सुशीला भालेराव, तारा परांजपे, सुनंदा जोशी, सुमित्रा वाघमारे, विमल नलकोटे, संगम लक्ष्मीबाई, याशिवाय पुंजाबाई बुजुर्गे यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. रजाकारांच्या फौजेचा प्रतिकार करताना त्यांना हौतात्म्य आलं होतं. मैत्रिणींनो, मराठवाड्यातील अनेक गावांनी निजामाच्या दडपशाहीविरुद्ध सामूहिक प्रतिकार केला. गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी गुप्त सभा घेतल्या, तरुणांनी पहारे ठेवले, रजाकारांच्या हालचालींची माहिती देण्यासाठी गुप्त संदेश व्यवस्था उभी केली. काही गावांनी स्वसंरक्षणासाठी स्वयंसेवक पथकं तयार केलीत. रजाकारांचा धोका वाढला की कुटुंब जंगलात, शेतातील वाड्यांमध्ये किंवा सुरक्षित सीमाभागात आश्रय घेत. तरीही गावकऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना अन्न, निवारा आणि माहिती देणं थांबवलं नाही. तसंच काही ठिकाणी सरकारी धान्य साठे आणि महसूल नोंदी जनतेच्या विरोधात वापरल्या जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी सरकारी दळणवळणं विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून रजाकारांच्या हालचालींना अडथळा निर्माण होईल. पण या सर्व प्रयत्नांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, तीही की मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम हा केवळ नेत्यांचा किंवा सशस्त्र कार्यकर्त्यांचा नव्हता, तर तो गावागावातील सामान्य जनतेच्या धैर्यानं उभा राहिलेला लोकसंघर्ष होता. मैत्रिणींनो, असा संघर्ष सुरू होता आणि उजाडला 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला, दिल्लीमध्ये तिरंगा फडकला, मुंबईत उत्सव झाला, देशभर आनंदोत्सव साजरा झाला. पण मराठवाड्यात इथं अजूनही निजामाची सत्ता होती. तिरंगा फडकवण्यास बंदी होती. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणंही धोकादायक होतं. स्वामी रामानंद तीर्थांनी मात्र जनतेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं आवाहन केलं. निजाम सरकारने तिरंगा फडकवणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका घेतली. मैत्रिणींनो, कल्पना करा, देश स्वतंत्र झाल्याचा दिवस, पण आपल्या घराच्या अंगणात तिरंगा लावता येत नाही. भारत माता की जय म्हणताना भीती वाटते, आणि तरीही काही हात तिरंगा घेऊन पुढे येतात, काही ओठ वंदे मातरम म्हणतात, काही तरुण तुरुंगात जातात, काही कुटुंब आपल्या मुलांना देशासाठी अर्पण करतात. हीच तर होती मराठवाड्याची स्वातंत्र्याची कहाणी आणि लढा. मैत्रिणींनो, स्वातंत्र्यानंतर निजामाच्या भूमिकेमुळं संघर्ष अधिक तीव्र झाला. निजामाच्या समर्थनार्थ रजाकार संघटना उभी राहिली. अनेक भागांत रजाकारांकडून दहशत निर्माण करण्यात आली. गावांवर हल्ले, जाळपोळ आणि नागरिकांवरील अत्याचारांच्या घटना घडल्या, पण दहशतीनं मराठवाड्याचा कणा मोडला नाही. गावागावातून प्रतिकार सुरू झाला. सीमा भागात स्वातंत्र्य सैनिकांची शिबिरं उभी राहिलीत. कार्यकर्ते संस्थानाच्या हद्दीत जाऊन रजाकारांच्या केंद्रांविरुद्ध आणि निजामाच्या यंत्रणेविरुद्ध कारवाया करू लागलेत. या संघर्षात अनेकांनी हौतात्म्य पत्करलं. बहिर्जी वापटीकर, श्रीधर वर्तक, वसंत राक्षस भुवनकर, जनार्दन मामा, जयवंतराव वायपनेकर, जानकीलाल राठी, तुकाराम करंजकर, लाखसिंग लमाणी यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं. त्यांची नावं आज कदाचित प्रत्येकाच्या ओठांवर

पर नसतील, पण इतिहास त्यांच्या रक्तानं लिहिला गेलाय. मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास केवळ काही मोठ्या नावांचा इतिहास नाही, तर तो आहे हजारो अशा अनेक स्त्री पुरुषांचा ज्यांनी कधी प्रसिद्धी मागितली नाही किंवा मिळाली नाही, ज्यांच्या नावाची मोठी स्मारक उभी राहिली नाहीत, ज्यांचे फोटो कदाचित आपल्या पाठ्यपुस्तकांतही नाहीत, पण ज्यांनी आपल्या परीनं स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिलं. मराठी विश्वकोशात मराठवाड्यातील अनेक कार्यकर्त्यांची नावं नोंदली आहेत. नानल, श्रीनिवासराव बोरीकर, मुरलीधरराव कामतीकर, मुकुंदराव पेडगावकर, दिगंबरराव बिंदू, श्यामराव बोधनकर, स. कृ. वैशंपायन, भगवानराव गांजवे, बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, देवीसिंग चव्हाण, पंडितराव बोकील, काशीनाथराव वैद्य, अच्युतराव देशपांडे आणि अनेक इतर कार्यकर्त्यांनी या संघर्षात भूमिका बजावली. म्हणूनच मुक्ती संग्राम म्हणजे केवळ काही वीरांची गाथा नव्हे, तो संपूर्ण समाजाच्या सामूहिक धैर्याचा इतिहास आहे. मैत्रिणींनो, 1948 सप्टेंबर महिन्यात या संघर्षाला निर्णायक वळण मिळालं ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ठाम नेतृत्वामुळं. सरदार पटेलांनी निर्णायक निर्णय घेतला आणि 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारतीय सैन्यानं हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. 13 सप्टेंबर 1948 पासून भारतीय सैन्यानं कारवाई सुरू केली. काही दिवसातच निजामाच्या सैन्यानं शरणागती पत्करली आणि मग 17 सप्टेंबर 1948 रोजी हा दिवस आला. हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्याच्या भूमीवर अखेर स्वातंत्र्याची पहाट झाली. मैत्रिणींनो, 17 सप्टेंबर म्हणजे केवळ एक दिनदर्शिकेतील एक तारीख नाही, ही तारीख आहे दीर्घ संघर्षाच्या विजयाची. ही तारीख आहे हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला मिळालेल्या यशाची. ही तारीख आहे मराठवाड्याच्या भारतीयत्वाची अधिकृत पहाट आणि मराठवाड्याला निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळाली. मैत्रिणींनो, म्हणूनच महाराष्ट्र शासनानं 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा करण्याचा निर्णय घेतला. मैत्रिणींनो, आज आपण आधुनिक मराठवाड्याकडे पाहतो. औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, धाराशिव, हिंगोली या भूमीवर विकासाची नवी स्वप्न उभी राहत आहेत, पण या विकासाच्या प्रत्येक पावलामागं इतिहासाची एक सावली आहे. ती सावली आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांची, ज्यांनी तुरुंगवास भोगला, ज्यांनी छळ सहन केला, ज्यांनी घरादाराचा त्याग केला, ज्यांनी मृत्यूला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आणि काहींनी तर आपले प्राणच मातृभूमीच्या चरणी अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळं आज आपण मोकळेपणानं बोलतोय, आपली भाषा बोलतो, आपली संस्कृती जपतो, मत व्यक्त करतो, निवडणुकीत मतदान करतो, लोकशाहीत जगतो. म्हणूनच स्वातंत्र्य म्हणजे केवळ तिरंगा फडकवणं नाही, स्वातंत्र्य म्हणजे आपल्या अधिकारांची जाणीव आणि आपल्या कर्तव्यांची जाणीवही आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांनी आपल्याला फक्त स्वतंत्र देश दिला नाही, त्यांनी आपल्याला एक जबाबदारी दिली या स्वातंत्र्याचं जतन करण्यासाठीची. जात, धर्म, भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन माणूस म्हणून उभं राहण्यासाठीची, लोकशाहीचा सन्मान करण्यासाठीचा, संविधानाचा आदर करण्यासाठीचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगण्यासाठीचा आणि इतिहास विसरता कामा नयेचा. कारण ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो त्यांना वर्तमानाची किंमत कदाचित कळत नाही. म्हणून आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं आपण केवळ इतिहास आठवू नये, इतिहास जगण्याचा संकल्प करूया. त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला खरी आदरांजली म्हणजे देशाशी प्रामाणिक राहणं, लोकशाही जपणं, समाजात बंधुभाव निर्माण करणं आणि पुढच्या पिढीला हा इतिहास सांगणं. चला तर मग या मातीत मिसळलेल्या प्रत्येक बलिदानाला नमन करूया,
या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कित्येक ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन करूया आणि

0: मैत्रिणींनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपण भाषण ऐकलत. विषय होता लढा मुक्तीचा. याचं संकलन आणि निवेदन होतं लीना पांडे यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम आठवणीतलं गाव. यामध्ये निफाड या गावची माहिती. याचं लेखन आणि वाचन आहे कल्याणी विटेकर यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आठवणीतील गाव या कार्यक्रमात तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या सफारीत मी आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा आपण सहलीचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ती मोठी मोठी पर्यटन स्थळं. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही गावं, असे काही तालुके दडलेत ना जिथे निसर्ग, शेती आणि संस्कृतीचा अद्भुत मिलाप आहे. आज मी तुम्हाला अशाच एका समृद्ध आणि हिरव्यागार नगरीत घेऊन जाणार आहे जिथे हवेत द्राक्षांचा गोडवा आहे, मातीत कांद्याचं तिखटपण आहे आणि गोदावरी कादवा नद्यांच्या पवित्र संगमात फुललेली संस्कृती आहे. हो, अगदी बरोबर ओळखलत. आज सफर करणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वैभव असलेल्या निफाड तालुक्याची. या गावाला हेच नाव का बरं मिळालं असेल? चला आज या नावामागचं गुपित उलगडूया. या गावाच्या आजूबाजूला कुठेही डोंगर किंवा पहाड नाही. तुम्ही बरोबर ऐकताय, खरोखरच असं एक गाव जे दख्खनच्या पठारावर वसलेलं आहे जिथे आजूबाजूला डोंगरच नाहीत म्हणून सुरुवातीला या गावाला नी पहाड असं म्हटलं गेलं, ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन निफाड या नावानं ते ओळखलं गेलं. हे ठिकाण नाशिक शहराच्या पूर्वेस साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे. निफाड शहरातून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहेत. निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य हे तिथल्या उत्तम हवामानासाठी, द्राक्ष शेतीसाठी

आणि जगप्रसिद्ध वाईन टुरिझमसाठी ओळखलं जातं अगदी तशीच वैशिष्ट्य निफाडला लागू पडतात. निफाडमध्ये प्रवेश करतानाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेले विस्तीर्ण द्राक्षांचे मळे आणि कांद्याची हिरवीगार शेतं डोळ्यांना प्रचंड सुखद अनुभव देतात. आम्ही जेव्हा निफाडच्या हद्दीत प्रवेश केला तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा पसरलेल्या त्या नयनरम्य द्राक्षांच्या बागा पाहून माझे डोळे दिपून गेले. हवेत एक वेगळाच ताजेपणा होता आणि ओल्या मातीचा सुवास द्राक्षाच्या वेलींशी जणू काही हितगुज करत होता.

रस्त्याने जाताना जेव्हा तुम्ही गाडी एका बाजूला लावता आणि एखाद्या द्राक्षेच्या बागेत पाऊल ठेवता तो अनुभव शब्दातीत असतो. आम्ही जेव्हा एका बागेत गेलो तेव्हा सकाळची कोवळे ऊन त्या द्राक्षाच्या गडांवर पडत होतं. जणू काही हिरवे काळे मणीच निसर्गाने एखाद्या दोऱ्यात गुंफून ठेवलेत. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी गप्पा मारताना समजलं की या मातीमध्ये आणि हवामानामध्ये काहीतरी अशी जादू आहे ज्यामुळे इथली द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. शरद सीडलेस, थॉम्सन, फ्लेम, कितीतरी प्रकार. एका शेतकऱ्यानं मला अगदी प्रेमानं वेलीवरून तोडून ताजी द्राक्ष खायला दिली. बाजारात मिळणारी द्राक्ष आणि थेट बागेतून तोडून खाल्लेली ती रसाळ द्राक्ष, आहा हा, ती गोड चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. तिथे द्राक्ष बागांमध्ये काम करणारे शेतकरी बांधव त्यांची ती द्राक्ष खोडण्याची हातोटी, चेहऱ्यावरील समाधान पाहून असं वाटतं की समृद्धी काय असते ती या मातीनं महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. जर तुम्ही निफाडला जात असाल तर जानेवारी ते मार्च या काळात नक्की जा, कारण पूर्ण निफाड तालुका या दिवसात द्राक्षाच्या सुगंधानं न्हाऊन निघालेला असतो. हिवाळ्यात बऱ्याचदा निफाडमध्ये महाराष्ट्रातील नीचांकी तापमानाची नोंद होते. अनेकदा इथलं तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही खाली घसरतं, त्यामुळे संपूर्ण परिसरात दवबिंदू गोठतात आणि बर्फासारखा पांढरा थर पाहायला मिळतो. हिवाळ्यातील थंड हवामान द्राक्षाच्या गोडीसाठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी पूरक असतं. द्राक्षाच्या वेलींनी बहरलेली ही निफाडची भूमी जितकी सुपीक आहे तितकीच ती प्रतिभेच्या बाबतीतही श्रीमंत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाडके कुसुमाग्रज यांचं नाशिक आणि निफाड तालुक्याशी अत्यंत जिव्हाळ्याचं कौटुंबिक आणि कर्मभूमीचं नातं होतं. त्यांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी त्यांचं संपूर्ण आयुष्य, सामाजिक कार्य आणि साहित्यिक कारकीर्द नाशिक आणि निफाड परिसराशी जोडलेली होती. निफाड तालुक्यातील शिरवाडेवणी हे कुसुमाग्रजांचं मूळ गाव. या गावात पाऊल ठेवताच एक वेगळी साहित्यिक आणि सांस्कृतिक ऊर्जा जाणवते. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा वारसा जपणारं एक समृद्ध वाचनालय तिथं उभारण्यात आलेलं आहे. हे वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचं कपाट नसून विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर तीर्थक्षेत्रच आहे असं म्हणावं लागेल. या वाचनालयात कुसुमाग्रजांच्या साहित्याचा खजिना जसं की विशाखा, किनारा, जीवनलहरी यासारखे प्रसिद्ध कविता संग्रह आणि नटसम्राट, ययाती आणि देवयानी यासारखी नाटकं अग्रस्थानी मांडलेली आहेत. त्यासोबतच इतर थोर साहित्यिकांचे बालसाहित्य आणि ज्ञानकोश इथे उपलब्ध आहेत. वाचनालयाच्या बोलक्या भिंती तुमचे लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी कवितेंच्या ओळी, सुविचार आणि मराठी भाषेचा इतिहास सुलेखनात कोरलेला आहे, त्यामुळे तिथे पाऊल ठेवताच साहित्याचा सुवास जाणवतो. वाचन संस्कृतीचं संगोपन व्हावं या उद्देशानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. विद्यार्थ्यांना वर्षभर दररोज 1 तास वाचनालयात बसून अवांतर वाचन करण्याची शिस्त लावली जाते, त्यामुळे कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेली ज्ञानभाषा खऱ्या अर्थानं इथे रुजताना दिसते. इथल्या शाळेत साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरतो. 27 फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करत मायबोलीचा हा उत्सव अत्यंत मांगल्याने आणि संस्कारक्षम पद्धतीने साजरा केला जातो. दिवसाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेची आणि मराठीतील श्रेष्ठ ग्रंथांची पालखीतून

च्या जयघोषानं संपूर्ण गाव मराठीमय करून टाकतात. कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनानं त्यांच्या निफाडमधील शिरवाडे वणी या गावाला अधिकृतपणे महाराष्ट्रातील दुसरं कवितेचं गाव म्हणून घोषित केलं आहे. शिरवाडे वणी हे कवितेचं गाव म्हणून विकसित होत असल्यानं शाळेच्या प्रांगणात भव्य काव्य संमेलन भरवलं जातं. विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता जसे की कणा, कोलंबसाचे गर्वगीत अत्यंत धीरोदात्त आवाजात सादर करतात. कुसुमाग्रजांच्या अजरामर नटसम्राट नाटकातील प्रवेश किंवा इतर साहित्यकृतींवर आधारित छोट्या छोट्या एकांकिका देखील विद्यार्थी सादर करतात. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचा आनंदोत्सव वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून देखील व्यक्त केला जातो. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायानिमित्त ते निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावी आले. त्यामुळे कुसुमाग्रजांचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण याच परिसरात गेलं. येथील ज्या जिल्हा परिषद शाळेत कुसुमाग्रजांच्या आठवणी जोडलेल्या आहेत त्या शाळेच्या इमारतीचं नुकतंच झालेलं नूतनीकरण मनाला सुखावून गेलं. जुन्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता आधुनिक पद्धतीनं ही इमारत सजवण्यात आली आहे. रंगीबेरंगी आणि देखण्या भिंती, मुलांसाठी डिजिटल सोयी आणि इमारतीचा भव्य चेहरा यामुळे ही जिल्हा परिषद शाळा नसून ज्ञानाचं एक आधुनिक मंदिरच वाटतं. या वास्तूचे रूप पालटल्याचं पाहून गावाचा आपल्या लाडक्या कवीप्रती असलेला आदर दिसून येतो. शाळेच्या इमारतीमध्ये तयार करण्यात आलेलं वस्तू संग्रहालय या भेटीचं मुख्य आकर्षण ठरलं. या संग्रहालयात कुसुमाग्रजांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू, त्यांच्या साहित्यकृतींच्या पहिल्या आवृत्त्या, ऐतिहासिक छायाचित्र आणि त्यांना मिळालेले सन्मान अतिशय नेटकेपणानं मांडून ठेवलेले आहेत. तिथं उभं राहिल्यावर कुसुमाग्रजांचा संपूर्ण जीवन प्रवास एका क्षणात डोळ्यासमोरून जातो आणि नतमस्तक व्हायला होतं.

कुसुमाग्रजांच्या रम्य आठवणी मनात साठवून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. पिंपळगाव बसवंत येथील बसवंत हनीबी पार्क या आगळ्या वेगळ्या पर्यटन केंद्राला भेट देण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळाली. हे केवळ एक मनोरंजन केंद्र नसून भारताचं पहिलं ॲपी टुरिझम म्हणजेच मधमाशी पालन व कृषी पर्यटन केंद्र आहे. हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच थक्क करणारा होता. बागेत पाऊल ठेवताच तिथल्या हिरवाईनं आणि शांत वातावरणानं मन मोहून घेतलं. या सफरीची सुरुवात एका विशेष माहितीपटाद्वारे झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून मधमाशांचा इतिहास, त्यांचा संपूर्ण जीवनक्रम, मध गोळा करण्याची पद्धत आणि निसर्गातील परागीभवनाचं महत्व सोप्या भाषेत समजावलं जातं, ज्यातून मधमाशांचं मानवी जीवनातलं आणि शेतीमधलं महत्व समजलं. त्यानंतर तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला प्रत्यक्ष मधमाशांची पोळी दाखवली. इथे प्रत्यक्ष मधमाशांच्या पेट्या हाताळण्याचा थरारक अनुभव दिला जातो. सातेरी, इटालियन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा जवळून पाहताना आणि त्यांचं शिस्तबद्ध जीवन समजून घेताना निसर्गाच्या

चमत्काराची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आणि सर्वात थरारक क्षण तो होता जेव्हा सुरक्षिततेची काळजी घेत आम्ही जिवंत मधमाशांचं पोळं हातात धरण्याचा अनुभव घेतला. बागेतील हनीबी म्युझियम आणि विविध सेल्फी पॉइंट्स खूपच आकर्षक होते. याशिवाय तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या शुद्ध मधाची चाखणी करण्याची सोय आहे, ज्यामुळे मधाची नैसर्गिक गोडी अनुभवता येते. या भेटीनं मला हे शिकवलं की जर पृथ्वीवरून मधमाशा नष्ट झाल्या तर माणसाचं अस्तित्वही धोक्यात येईल. मनोरंजनातून ज्ञानाचा ठेवा देणारी ही निफाडची हनीबी पार्कची सफर माझ्या सदैव स्मरणात राहील. या सफारीच्या पुढील टप्प्यात आम्ही हनुमान धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेडले झुंगे येथील अद्भुत ठिकाणाला भेट दिली. हनुमान धामचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथली 111 फूट उंच असलेली प्रभू हनुमानाची भव्य मूर्ती. ही महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमान मूर्ती मानली जाते. दुरूनच या मूर्तीचं दर्शन होतं आणि तिचा भव्यपणा पाहून डोळे दिपून जातात. प्रभू हनुमानाची ही अभयवरद मुद्रा अत्यंत देखणी आणि प्रसन्न आहे. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर स्वतःचं अस्तित्व अगदी लहान वाटायला लागतं आणि मनात आदराची भावना निर्माण होते. मूर्तीचं दर्शन घेतानाच मनात एक अनामिक शक्ती आणि भक्तीचा संचार होतो.

मंदिराची रचना साधी पण मनाला भुरळ पाडणारी आहे. गाभाऱ्यात चालणारा जय श्रीराम मारुतीरायाचा गजर वातावरणात एक वेगळी स्पंदन निर्माण करतो. तिथली स्वच्छता आणि शांतता मनाला प्रचंड भावते. केवळ मंदिरच नाही तर इथला नक्षत्रवन आणि संतवन हा परिसर म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. विविध औषधी वनस्पती, धार्मिक महत्वाची झाडं, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं तयार केलेली ही बाग मनाला भुरळ पाडते. झाडांच्या सावलीत बसून ध्यानधारणा करण्यासाठी किंवा कुटुंबासोबत काही निवांत क्षण घालवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. सायंकाळची आरती तर या प्रवासाचा सुवर्ण क्षण ठरते. घंटानाद आणि मंत्रोच्चाराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो. थोडक्यात सांगायचं झालं तर खेडले झुंगचे हे हनुमान धाम म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते निसर्गाच्या सानिध्यात मनाचा कप्पा स्वच्छ करणारं एक सुंदर केंद्र आहे. जर तुम्हाला धावपळीच्या आयुष्यातून दोन क्षण विश्रांती हवी असेल आणि आत्मिक शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर या हनुमान धामची वारी एकदा तरी नक्कीच करायला हवी. हनुमान धामचा निरोप घेऊन आमची पावलं आता पूर्वेकडील एका अत्यंत जागृत आणि गूढ शक्तीपीठाकडे वळली. ते स्थान म्हणजे कामाख्या देवी मंदिर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथे आसाममधील सुप्रसिद्ध गुवाहाटीच्या कामाख्य मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नुकताच या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सोहळा अत्यंत अभूतपूर्व आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पंचकुंडात्मक शतचंडी याग करण्यात आला. या धार्मिक विधीसाठी गुवाहाटी, तारापीठ, काशी, मयांग आणि त्र्यंबकेश्वर येथून प्रत्येकी 111 याप्रमाणे शेकडो विद्वानांना आणि ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आलं होतं. सोहळ्याच्या सुरुवातीला गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आसामनंतर हे देशातील आणि महाराष्ट्रातील पहिलंच भव्य सिद्ध मां कामाख्या देवी मंदिर ठरलं आहे. हे मंदिर सुमारे 1.25 एकर क्षेत्रावर पसरलेलं आहे. याच्या उभारणीसाठी पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आसाम इथून सुमारे 250 पेक्षा जास्त कुशल कारागिरांनी काम केलं. मंदिराच्या आतील भिंती आणि छताला अतिशय सुंदर अशा रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांची नक्षी करून सजवण्यात आलं आहे. हे मंदिर संपूर्णपणे श्री यंत्राच्या आराखड्यावर आधारित बनवलं गेलं आहे. मंदिराची उभारणी भव्य 111 खांबांवर करण्यात आली आहे. प्रत्येक खांबांवर

विविध देवी देवतांच्या देखण्या प्रतिकृती कोरण्यात आल्या आहेत. मंदिराला एकूण 21 कळस असून त्यातील मुख्य 3 कळस हे सोन्याचे आहेत. पहिल्या मुख्य कळसाच्या खाली सिद्ध कामाख्या देवीचे मुख्य मंदिर आहे. मुख्य कामाख्या मंदिरासोबतच या भव्य संकुलात नवनाथ मंदिर, भगवान शंकर आणि भगवान गणेश यांची मंदिरही स्थापित आहेत. कामाख्या देवीच्या पवित्र मंदिराचे दर्शन घेऊन मनामध्ये तिथल्या सात्विक आठवणी आणि ऊर्जा साठवून आम्ही एका नव्या प्रवासाला निघालो. हा प्रवास केवळ भौगोलिक अंतर पार करण्याचा नव्हता, तर भारताच्या वैचारिक आणि सामाजिक क्रांतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा तो प्रवास होता. आमचे पुढचे ध्येय होते आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पवित्र जन्मस्थान. 1842 साली न्यायाधीश, अर्थतज्ज्ञ आणि समाज सुधारक असणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला. निफाड येथे त्यांच्या जन्मस्थळी पाऊल ठेवताच मनामध्ये एक वेगळाच आदरभाव निर्माण झाला. इथलं शांत आणि पवित्र वातावरण थेट इतिहास काळात घेऊन जाणारं होतं. स्मारकामध्ये रानडे यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्र, त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विचारांची माहिती देणारे फलक अतिशय सुंदर रीतीनं मांडलेले आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून सामाजिक सुधारणा, बालविवाह विरोध आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तसंच स्वदेशीचा पुरस्कार करून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राच्या आणि राष्ट्रवादाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. एका सामान्य गावात जन्म घेऊन संपूर्ण देशाच्या विचारांना दिशा देणाऱ्या या महामानवाच्या जन्मभूमीला स्पर्श करणं हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव होता. ही भेट मला आयुष्यभर समाजकार्याची आणि ज्ञानाची साधना करण्याची प्रेरणा देत राहील. आता या प्रवासाच्या अंतिम आणि अत्यंत मनमोहक टप्प्यात आपण प्रवेश करत आहोत. हा टप्पा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी आणि पक्षी मित्रांसाठी नंदनवन मानलं जाणारं जगप्रसिद्ध नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. मैत्रिणींनो, हे छोटं साधं गाव जागतिक नकाशावर कसं आलं याची एक रंजक कथा आहे. 1900 दशकाच्या सुरुवातीला इथं गोदावरी नदीवर एक बंधारा बांधण्यात आला. हळूहळू तिथे पाण्याचा मोठा साठा तयार झाला आणि आजूबाजूला दलदलीचा पाणथळ प्रदेश निर्माण झाला आणि निसर्गाची अशी काही किमया झाली की या जागेनं जगभरातल्या स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करायला सुरुवात केली. भारताचे प्रसिद्ध ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली जेव्हा अनेक वर्षापूर्वी इथे आले तेव्हा इथली जैवविविधता पाहून ते थक्क झाले. राजस्थानमध्ये जसं प्रसिद्ध भरतपूर पक्षी अभयारण्य आहे, अगदी तसंच महत्व या जागेला असल्याने त्यांनी महाराष्ट्राचं भरतपूर अशी उपमा या जागेला दिली आणि पुढे 1986 मध्ये या संपूर्ण परिसराला अधिकृतपणे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. आणि आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर या गावाला रामसर साईटचा दर्जा मिळाला आहे. रामसर स्थळ म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचं असलेलं पाणथळ क्षेत्र, ज्याचं संवर्धन करण्यासाठी विशेष दर्जा दिलेला असतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही पाणथळ जागेला मिळालेला हा पहिला वहिला बहुमान होता. नांदूर मध्यमेश्वरच्या जवळ पोहोचताच दूरवरून पाण्याचा विस्तीर्ण साठा आणि त्यावर पसरलेलं धुकं दिसू लागलं. सोनेरी किरण पाण्याच्या लाटांवर चमकत होती. तिथल्या शांततेचा भंग करत होता तो फक्त पक्ष्यांचा मंजूळ आवाज. गाडीतून उतरल्या उतरल्या एका वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं. शहरातल्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या अगदी जवळ. नांदूर मध्यमेश्वर हे मानवनिर्मित पाण्याचं ठिकाण असलं तरी निसर्गाने त्याला आपलंसं केलेलं आहे. धरणाच्या साठ्यामुळे इथे विस्तीर्ण पाणथळ जागा तयार झाली आहे, जी पक्ष्यांसाठी उत्तम राहण्याचं आणि खाण्याचं ठिकाण बनली आहे.

विभागानं पक्षी पाहण्यासाठी सुंदर वॉच टॉवर उभारले आहेत. तसंच प्रवेशद्वाराजवळ दुर्बिणी भाड्याने मिळतात आणि गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. आम्ही वन विभागाच्या माहिती केंद्रात गेलो, तिथून एक मार्गदर्शक सोबत घेतला. त्यांनी सांगितलं की इथे हिवाळ्यात सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून लाखो पक्षी येतात. आम्ही दुर्बिणीतून पाहिलं तर पाण्यावर पांढरे शुभ्र फ्लेमिंगो संथपणे चालताना दिसले. त्यांचे ते लांब पाय आणि गुलाबी झाक असलेली पंख पाहताना डोळ्यांचं पारणं फिटलं. तिथे फक्त फ्लेमिंगोच नव्हते तर चक्रवाक, विविध प्रकारची बदकं, कर्कोचे आणि पाणकोंबड्यांची मोठी गर्दी होती. पाण्याच्या कडेला असलेल्या लव्हाळ्यांमध्ये, गवतामध्ये अनेक पक्षी आपली घरटी बांधून राहत होती. काही पक्षी हवेत झेप घेऊन पाण्यात मासे पकडत होते तर काही आपले पंख वाळवत शांत बसले होते. आम्ही एका टॉवरवर चढलो. तिथून संपूर्ण धरणाचा परिसर आणि अथांग पाणी दिसत होतं. वरून पक्ष्यांचे थवेच्या थवे जेव्हा एकत्र हवेत उडायचे तेव्हा तो नजारा शब्दातीत असायचा. पक्ष्यांच्या पंखांचा फडफडाट आणि त्यांचा तो सामूहिक किलविलाट ऐकून असं वाटत होतं की निसर्गाचं गाणं जणू हे गात

नांदूर मध्यमेश्वरचा परिसर म्हणजे केवळ पाणी आणि पक्षी एवढंच नव्हे तर तिथली संपूर्ण सृष्टीच खूप नटलेली आहे. गोदावरी आणि कादवा या दोन नद्यांचा संगम इथं होतो. नद्यांच्या प्रवाहामुळे आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे. नदीकाठची मोठी झाडं, वटवृक्ष, पिंपळ, बाभळीची झाडं या पक्ष्यांच्या आश्रयस्थान आहेत. धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेने चालताना पायवाटेच्या दोन्ही बाजूला रानफुलं फुललेली दिसली. गवतावर पडलेले दवबितू उन्हात हिऱ्यासारखे चमकत होते. या परिसरात फिरताना मनावरचा सगळा ताण कुठल्या कुठे पळून गेला. निसर्गाचा आनंद घेतल्यावर आम्ही गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या मंदिरांकडे वळलो. हा भाग धार्मिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे. इथल्या मंदिरांची रचना आणि तिथली शांतता मनाला आध्यात्मिक तृप्तता देते. या परिसराला ज्या मंदिरावरून नाव मिळालं ते म्हणजे मध्यमेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जुन्या पद्धतीचं आणि दगडी बांधकाम असलेलं आहे. मंदिराच्या गर्भगृहात जाताच एक वेगळाच गारवा जाणवतो. महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकवलं की मनाला प्रचंड शांतता लाभते. मंदिराच्या बाहेरून गोदावरीचा विस्तीर्ण पात्राचा देखावा खरोखरच खूप सुंदर दिसतो. संगमाच्या जवळ आणि नदीच्या काठानं अजूनही काही छोटी मोठी मंदिरं आहेत. काही मंदिरांचे अवशेष जुन्या काळातील शिल्पकलेची साक्ष देतात. नदीच्या घाटावर बसून पाण्याचा संथ प्रवाह पाहणे आणि मंदिराच्या घंटानादाचा आवाज ऐकणं हा मनाला शांत करणारा अनुभव होता. निसर्ग आणि अध्यात्म यांचा हा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. आम्ही तिथे एका छोट्या बोटीतून फिरण्याचाही आनंद घेतला. संथ पाण्यातून बोट पुढे जात असताना पाण्याच्या अगदी जवळून पक्ष्यांचे उडणे पाहणे खूपच मजेशीर होते. पाण्यात मासे पकडण्यासाठी चाललेली पक्ष्यांची धडपड, हवेत अचानक घेतलेली झेप आणि पंखांची होणारी फडफड अगदी जवळून अनुभवता आली. नदीच्या काठावर असलेल्या विस्तीर्ण झाडांवर शेकडो पक्ष्यांची घरटी लटकत होती. जणू काही ती पक्ष्यांची सुबक घरच होती. जलाशयात संथ चालणाऱ्या लाकडी बोटीतून फिरताना पक्ष्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांचे अतिशय सुंदर फोटो काढता येतात. या संपूर्ण सफारीत आम्ही फक्त निसर्ग पाहिला नाही तर तो अनुभवला, जगलो. माझ्या कॅमेऱ्यात मी पक्ष्यांचे नयनरम्य फोटो टिपले. एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या किंगफिशरचा तो ध्यानस्थ बसलेला फोटो आणि अचानक त्याने मासा पकडण्यासाठी मारलेला सूर, हा क्षण माझ्या कॅमेऱ्यात आणि मनातही कायमचा कैद झाला आहे. दुपारच्या वेळी आम्ही तिथे वन विभागाच्या माहिती केंद्राला भेट दिली. तिथे या अभयारण्याची संपूर्ण माहिती, विविध पक्ष्यांचं जीवनचक्र आणि पर्यावरण संरक्षणाचं महत्व ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून खूप सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं आहे. मुलं आणि निसर्गप्रेमींसाठी हे माहिती केंद्र म्हणजे ज्ञानाचा खजिनाच आहे जणू. दुपारच्या वेळी तिथे आम्ही एका छोट्या गावात थांबलो. तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. तिथल्या एका वयस्कर आजोबांनी सांगितलं की आमच्या गावात या पाखरांना देव मानतात बर का, कुणी त्यांना त्रास देत नाही, ही पाखरं लांबून येतात आणि आमचा परिसर सुंदर करून जातात. गावकऱ्यांचं पक्ष्यांबद्दल असलेलं हे प्रेम आणि निसर्गाशी असलेलं नातं पाहून खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणात आम्हाला गरमागरम बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि ठेचा मिळाला. त्या साध्या जेवणाची चव 5-स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षाही भारी.

0: युतीवर का रसिक श्रोते हो, संध्याकाळ होत आली तशी पक्ष्यांची लगबग वाढली. दिवसभर खाद्याच्या शोधात फिरत असलेले पक्षी आता आपापल्या घरट्यांकडे झाडांकडे परतू लागले होते. आकाशात पक्ष्यांचे व्ही आकाराचे थवेच्या थवे शिस्तीत उडताना दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळी आकाश केशरी लाल आणि गुलाबी रंगांनी धावून निघालं होतं. तो मावळतीचा सूर्य आणि त्याचे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पाहत आम्ही नदीकाठी शांत बसून राहिलो. हवेत पुन्हा गारवा वाढू लागला होता आणि पक्ष्यांचा आवाज हळूहळू शांत होत होता. रसिक हो, माझ्या या आठवणीतल्या गावाच्या वतीनं मला तुम्हा सर्व श्रोत्यांना एक हक्काची विनंती करायची आहे. जेव्हा कधी तुम्ही नांदूर मध्यमेश्वरला जाल तेव्हा लक्षात ठेवा, हे पक्ष्यांचं हक्काचं घर आहे. तो परिसर सायलेंस झोन आहे, तिथली शांतता जपा. सर्वात महत्वाचं म्हणजे प्लास्टिकचा कचरा तिथे टाकू नका. निसर्गानं आपल्याला इतकं सुंदर वरदान दिलं आहे, ते टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे, हो की नाही? निफाडमधील हे निसर्गाचं देखणं रूप आणि तिथल्या आठवणी आम्ही आमच्या हृदयात आयुष्यभरासाठी साठवून ठेवत आहोत. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की निफाडची ही सुंदर सफर मनात सदा रिंगळेल. द्राक्षांचा तो गोडवा आठवणीतून जिवंत राहील. गोदामाईचा पावनतीर आणि निसर्गाची ती साथ, नांदूर मध्यमेश्वर जलदुर्गावर पक्ष्यांचा किलबिलाट, खेडले झुंगे येथे हनुमंताचे चरणी भक्तीत लीन मन झाले, कामाख्या देवीच्या दारात शक्तीचे चैतन्य लाभले, रानडे यांच्या जन्मस्थळी राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढले, कुसुमाग्रजांच्या जन्मगावी साहित्याचा सुगंध दरवळला, पिंपळगाव बसवंतच्या हनीबी पार्कात निसर्गाचा मधाळ लळा, निफाड भूमीचे हे वैभव स्मरणात सदैव राहील, या सुंदर अविस्मरणीय सफारीने मन आनंदाने न्हाईल, मन आनंदाने न्हाईल.
1: मैत्रिणींनो, आठवणीतलं गाव या कार्यक्रमात आपण निफाड गावची माहिती ऐकलीत. याचं लेखन आणि निवेदन होतं कल्याणी विटेकर यांचं.

श्रोतेहो, दुपारचे 1:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जितेंद्र कुलकर्णी यांचं गीत.

0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया, शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध, सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
1: गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरा माझा नवसासा या चित्रपटातून सोनू निगम यांनी गायलेलं गीत। गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत जितेंद्र कुलकर्णी।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाब्बास सुनबाई या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. सुधीर मोघे यांचं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे मीना मंगेशकर यांनी.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: पुढचं पाऊल या चित्रपटातील हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकारी यांनी. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार होते सुधीर फडके. याचबरोबर गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 बीड जिल्हा वार्तापत्र संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

0: भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब

0: हे बंद करणं तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
1: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1.83 कोटी टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3रा शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे, तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नावं आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिनाअखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू दाखवून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदर पाल सिंग तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुष्काळ सदृश परिस्थिती, बीड पुणे थेट रेल्वे सेवेला प्रारंभ आणि जिल्ह्यात यंदा 292 ठिकाणी एक गाव एक गणपती.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
0: पावसाने दीर्घ खंड दिल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात 25 दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला असून जिल्ह्यातील 41 जलप्रकल्प कोरडे पडले आहेत, तर 72 प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. सध्या प्रकल्पांमध्ये केवळ 16.69% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. परिणामी खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशानं जिल्ह्यात पिकांची पाहणी करण्यात आली. महसूल तसंच कृषी पथकांनी केज, आष्टी, बीड, अंबाजोगाई तसंच माजलगाव तालुक्यात शेतांवर जाऊन पिकांची स्थिती, पावसाचा खंड, उत्पन्नातील अपेक्षित घट तसंच पाणी पातळीची नोंद केली. पावसाअभावी जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता वाढली.

0: जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीडसह सहा उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले आहेत. टँकरपूर्वी संयुक्त पाहणी करून स्थानिक स्रोत तसंच जलजीवन मिशनला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. बीड पुणे थेट रेल्वे सेवेला कालपासून प्रारंभ झाला. बीड रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेला पुण्याकडे रवाना केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू करताना पुढील वर्षी पुण्यापर्यंत प्रवास करता येईल असा शब्द दिला होता. तो पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून विशेष अभिमान वाटत असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान हैदराबाद मुक्तीदिनानिमित्त काल पोलीस मुख्यालय मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्यात गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यात यंदा सुमारे 1738 गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे. यंदा 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. राष्ट्रीय लोक अदालतीत बीड जिल्ह्यातील 1820 प्रकरणं तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणात 21,36,94,953 रुपयांची तडजोड झाली. दाखलपूर्व 24,303 प्रकरणांपैकी 423 विशेष मोहिमेतील 547 आणि न्यायालयात प्रलंबित 13,004 प्रकरणांपैकी 850 प्रकरणांचा निपटारा झाला. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालतीचं कामकाज पार पडलं. मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले नेते मनोज जरांगे यांनी पाटोदा मुक्कामात आंदोलन तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली. काल पहाटे राज्य शासनाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. मात्र आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला 3 महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील रेशीम कोष खरेदी केंद्रातल्या लिलावात रेशीम कोषाला 93,000 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 930 रुपये प्रति किलो हा विक्रमी भाव मिळाला. बाजार समितीच्या रेशीम केंद्रात आतापर्यंत 56,129 शेतकऱ्यांकडून 58,71,404 किलो आवक होऊन 267 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी अनवाडी पायानं मॅरेथॉन धावून विजेतेपद मिळवणाऱ्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. भविष्यातही शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सव पंडित गुरु पारडीकर महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या 72 महाविद्यालयातील 566 युवक कलावंतांनी 28 कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत शारदा प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात तसंच पाय बसवण्यात आले. शारदा प्रतिष्ठान शारदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात दुपारचे 1:46 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं रमेश अणावकर यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. भावधारा या सुगमगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे दशरथ पुजारी यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित कार्यक्रम सादर करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
2: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये संत साहित्याला अनन्य साधारण महत्व आहे. किंबहुना संतांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक पायाभरणी केली. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय असे 5 भक्ती संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराचे खांब आहेत. याशिवाय शाक्त संप्रदाय, शैव संप्रदाय आणि गणपत्य संप्रदाय हे देखील महत्वाचे संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय अमृता विचार केला तर संत बहिणाबाईंचा अभंग अनेकांना आठवतो. ज्ञान देवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथा खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या भागवत मंदिराचा संत ज्ञानेश्वर पाया आणि संत तुकाराम कळस ठरले. संतांनी गणेशाचे दर्शन आपल्या अभंगामधून ओव्यांमधून घडवलं, पण संतांनी गणेशाचा विचार केवळ देव म्हणून केलेला नाही तर बुद्धीची देवता, ज्ञानाची देवता, प्रकाशाची देवता म्हणून केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांचा अतिशय महत्वाचा ग्रंथ भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी

0: गणेशाचं संकीर्तन आहे ते असं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा देवा तू गणेशु सकळ मती प्रकाशू मणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे देवा तूच गणपती आहेस आणि तूच आमच्या बुद्धीला प्रकाश देणार आहेस। वेद पुराणी आणि व्याकरणाच्या विविध रूपांच्या रूपकांनी संत ज्ञानेश्वरांनी गणपतीची महत्ती गायलेली आहे। ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, हे शब्द ब्रह्म आशिष तेची मूर्ती सुयश एथ वर्णपू निर्दोष मिरवितसे। संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराजांनी देखील गणेशाला वंदन केलं आहे। ते असे बुद्धी विवेक आणि भक्तीचा मार्ग दाखवण्याची विनंती संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे। कारण संत तुकाराम महाराज जगद्गुरु होते। अणुरेणूपेक्षा लहान असे तुकोबा आकाशा एवढे होते। तुकी तुकला तुका विश्ववी भरुनी उरला लोका अशा तुकाराम महाराजांनी गणेशाबद्दल म्हटलं आहे। गाऊ गणपती गुणनिधी गुणपती गाऊ गणपती। पुढे एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महिष जाणीयेला ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बापा। तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी सहावी पुराणे व्यासाची या। संत तुकाराम महाराजांनी आकार उकार मकर म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांची उत्पत्ती गजाननापासून झाली असं अभंगात विशद केलं आहे। ब्रह्मा उत्पत्तीचं कारण विष्णू पालनाचे कारण आणि शंकर विलयाचे कारण। कारण गणेशाच्या महतीसाठी संत तुकाराम महाराज वेद व्यासांचा हवाला देतात। कारण महाभारताच्या निर्मितीचं कारण वेद व्यास आणि त्यांना आशीर्वाद देणारे गणेश हे आहेत। संत नामदेवांच्या अभंगामध्ये देखील गणेशाचे संकीर्तन आहे ते असं, लंबोदरा तुझा शोभे शुंढा दंड करीत असे खंड दुश्चिन्हांचा चतुर्थ आयुधे शोभताती हाती भक्ताला रक्षिती निरंतर भव्य रूप तुझे उंदीर वाहना नमन चरणा करीत असे तुझे नाम घेता दोष जळता ती कलिकाळ कापती तुझ्या नामे चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील मुके बोलतील वेद घोष ऋणझुण पायी वाजती वाळा ऐकुनी भुलले मन माझे भक्त बसला ऐके पार्वती नंदना नमन चरणा करीत असे नामा म्हणे आता देई मज स्फुरती वर्णित असे कीर्ती कृष्णाजीची। संत साहित्यातील गणेशाची अनेक रूप असून गणेशाची सर्वात लोकप्रिय झालेली आरती सुखकरता दुखहरता ही समर्थ रामदासांची तुम्हा आम्हा सर्वांना मोठी देणगी आहे। गणेश उत्सवात टाळ मृदुंगाच्या नादात ही आरती घरोघर ऐकायला मिळते। कारण गणेश दारोदार असतो तसा रस्तोरस्ती असतो। कारण तो लोकनायक आहे गणनायक आहे।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत। पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। निशिगंध हे एक व्यापारी फुलपीक असून त्याची लागवड महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे करता येते आणि हे पीक राज्यात उत्कृष्टरित्या उत्पादन देते। निशिगंधाची फुले हारामध्ये वापरली जातात। शिवाय विविध प्रकारच्या पुष्परचनेमध्ये देखील या फुलांचे वेगळे स्थान आहे। यामध्ये सिंगल आणि डबल याप्रमाणे फुलातील पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे प्रकार पडतात। सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अधिक जास्त सुवासिक असतात आणि त्यांचा वापर हारामध्ये आणि गजऱ्यांमध्ये केला जातो। डबल प्रकारच्या निशिगंधाच्या फुलदांड्यांचा वापर पुष्परचनेमध्ये आणि बुकेमध्ये केला जातो। या फुलांचा वापर सुगंधी द्रव्य निर्माण करण्यासाठी देखील केला जातो। निशिगंधाची लागवड कोणत्याही हवामानात करता येते। यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार जमीन चांगली मानवते। पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंद सडतात आणि झाड मरतं। त्यामुळे दलदलीची आणि निचरा न होणारी जमीन या पिकासाठी निवडू नये। ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करायची आहे ती जमीन मार्च

0: एप्रिल महिन्यात खोल नांगरावी, त्यानंतर 2 ते 3 वेळा उफणणी करून धसकटे आणि हरळीच्या कळ्या वेचाव्यात आणि जमीन स्वच्छ आणि भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे आणि हेक्टरी 75 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश लागवडीपूर्वीच जमिनीत मिसळून द्यावं. सर्व सेंद्रिय आणि रासायनिक खतं जमिनीत चांगली मिसळून द्यावीत आणि नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करावी. निशिगंधाच्या डबल सुहासिनी, सिंगल शृंगार, सिंगल रजत रेखा आणि व्हेरीगेटेड सुवर्णरेखा या जाती आहेत. निशिगंधाची लागवड कंदापासून करतात. एका कंदापासून 5 ते 6 कंद विकसित होतात. त्यातील प्रत्येक कंद मुख्य कंदापासून वेगळा करून त्याची लागवड करतात. निशिगंधाची लागवड ही एप्रिल मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करावी. लागवड जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफ्यामध्ये किंवा सरी वरंब्यावर केली जाते. जमीन हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची असेल तर 3x2 मीटर आकारमानाच्या सपाट वाफ्यात 30x20 सेंटीमीटर अंतरावर 4 ते 5 सेंटीमीटर खोल लागवड केली जाते. जमीन जर काळी कसदार असेल तर 45x30 सेंटीमीटर अंतरावर वरंब्याच्या मध्यभागी 5 ते 6 सेंटीमीटर खोल कंदाची लागवड केली जाते. निशिगंधाचे हेक्टरी 1 लाख ते 1.5 लाख कंद लागतात. लागवड पूर्ण झाल्यावर ताबडतोब पाणी द्यावं. लागवडीनंतर 45 दिवसांनी हेक्टरी 65 किलो नत्र आणि 90 दिवसांनी 60 किलो नत्र द्यावं. निशिगंधास प्रतिवर्षी 200 किलो नत्र, 300 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश याप्रमाणे खतं आवश्यक आहेत. निशिगंधाच्या पिकास हंगामनिहाय आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. निशिगंधास तुषार सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते.
1: श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये निशिगंध फुल पिकाची लागवड याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रिता शिंदे यांचा आणि सादर करते होते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग दुसरा.
3: ताणतणाव हे सर्वच माणसांवर असतात. काही तणाव हे आपल्याला उपयोगी पडणारे असतात, पण बऱ्याचदा तणावामुळे शरीरावर आणि मनावर देखील त्रास होत असतात. आणि त्यामुळे तणावामुळे होणारे असे जे काही त्रास आहेत हे कमी करायचे असतील तर आपल्याला काय करायला हवं? तर आपल्याला अधूनमधून आपल्या मनस्थितीकडे, मूडकडे लक्ष द्यायला हवं, जे आपण फारसं कधी देत नाही. आपण सतत बाहेरच लक्ष देत असतो, फोनमध्ये लक्ष देत असतो, बाहेर काहीतरी दुसऱ्या माणसांकडे लक्ष देत असतो, टी व्ही पाहत असतो, पण माझ्या मनात काय चाललं आहे याकडे आपण फारसं लक्ष देत नाही, जे आपण सर्वांनी द्यायला हवं. असं सतत लक्ष देण्याचं आवश्यक नाही, पण तासाभरात, 2 तासानंतर स्वतःला असा प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. आणि तो मूड काही वेळा चांगला असू शकतो, काही वेळा चांगला

0: मुलांना असू शकतो. चांगला मूड नसणं हे काही अनारोग्याचं लक्षण नाही आहे. आपल्या सर्वांचाच मूड कधी ना कधी खराब होतो. आपल्या मनासारखं घडत नाही, घडायला हवं असं वाटतं तसं होत नाही, विरोधी होतं, त्यावेळी आपला मूड खराब होतो. काही वेळा तर केवळ परिस्थितीमुळे देखील, म्हणजे संध्याकाळ झाली, समजा प्रकाश नीट नसेल तरी देखील अस्वस्थ वाटतं, भूक लागलेली असेल तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. तर असं ज्यावेळी आत्ता माझा मूड नीट नाही आहे हे लक्षात येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी एक साधं तंत्र आहे की स्वतःला प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे. जर चांगला मूड असेल तर प्लस नंबर द्यायचा, अधिक एक ते अधिक चार. आणि मूड चांगला नसेल तर वजा नंबर द्यायचा, वजा एक ते वजा चार. आता वजा पाच म्हणजे खूपच, एखादी व्यक्ती ज्यावेळी खूप दुःखानं रडत असते त्यावेळी ती वजा पाचमध्ये असते. एखाद्या व्यक्तीला खूप अधिक भीती असते, ज्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, एका ठिकाणी ती व्यक्ती शांतपणे बसू शकत नाही, तर ती वजा पाचमध्ये असते. आणि ज्यावेळी वजा पाच स्थिती असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्याचं भान देखील नसतं. आणि त्यामुळे आपल्यावर जर अशी वजा पाच स्थिती कधी ना कधी येत असेल की ज्यावेळी मी भीतीनं, रागानं, दुःखानं, बेभान होत असेल, तर ती स्थिती गेल्यानंतर आपल्याला त्यावर काम करणं आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला मनस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या मनस्थितीचा नंबर देणं. आणि जर आपल्याला त्यावेळी भावना समजत असतील, म्हणजे माझ्या मनात आत्ता भीती आहे, तर तो नंबर असेल वजा तीन किंवा वजा चार. पण अशी भावना कोणतीही समजत नसेल आणि केवळ मूड ठीक नाही असं वाटत असेल तर आपला नंबर आहे वजा एक आणि वजा दोन. असंच ज्यावेळी आपला मूड छान असतो त्यावेळी तो, ज्यावेळी केवळ मूड छान आहे तर अधिक एक अधिक दोन. पण मनात एखाद्या व्यक्तीविषयी खूप प्रेम आहे, आपुलकी आहे, आनंद आहे, कृतज्ञता आहे, तर आपला मूड असेल अधिक तीन आणि अधिक चार. आणि ज्यावेळी आपण एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णतः तल्लीन झालेलो असतो आणि पुन्हा हे नंबर देण्याचं वगैरे काही भान नसतं, म्हणजे एखादी व्यक्ती डान्स करत असते, गाणं म्हणत असते किंवा खेळत असते आणि त्यामध्ये खूप एन्जॉय करत असते, त्याला फ्लो स्टेट असं म्हणतात, आणि त्या स्थितीला नंबर अधिक पाच असं आपण म्हणू शकतो. तणाव जर आपल्याला नीट योग्य प्रमाणात ठेवायचं असतील तर आपल्याला असं मनस्थितीकडे लक्ष देण्याचा सराव करायला हवा.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयीच्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आणि या कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम परिसर.
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
3: श्रोते हो, भारत आणि इतर विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पुरातन काळापासून कपडे फाटेपर्यंत वापरण्याची परंपरा होती, परंतु आता ती काळाबरोबर लोप पावत चालली आहे. अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, काही दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन शहरांमधील सेकंड हँड मार्केटमध्ये सेकंड हँड कपड्यांची विक्री अजूनही मोठ्या प्रमाणावर होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देश कोणताही असो, सेकंड हँड कपड्यांच्या बाजारपेठेत तथाकथित अशिक्षित ग्रामीण महिलांचंच वर्चस्व आहे. या अनौपचारिक बाजारपेठा मुळात महिलांमध्ये स्वयंरोजगाराचं एक प्रमुख माध्यम होतं. त्यातून या महिलांमध्ये प्रचलित असलेली नैसर्गिक व्यावसायिक प्रतिमा व्यक्त होत होती. पण हे बाजारनगर नियोजनाच्या कक्षेबाहेर जातंय. भारतात पारंपरिकपणे भांडी आणि घरगुती वस्तूंची देवाणघेवाण

0: ही एक सामान्य प्रथा होती. ती प्रत्येकाच्या आवडीची होती. जगभरात सेकंड हँड कपड्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मोहिमेसोबतच या संदर्भात जनजागृती करण्याचं कामही केलं जात आहे. आपलं भविष्य डोळ्यासमोर ठेवून तरुण पिढीला सतत खरेदी करणं थांबवणं, कपडे निवडणं आणि कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देणं असे संकल्पही आपल्याला घ्यावे लागतील. ब्रँडेड कपडे भाड्यानं देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. परंतु हा उपक्रम कदाचित अकाली आणि समजण्याच्या पलीकडे होईल. सध्याच्या काळात विश्व टिकवण्यासाठी असे पर्याय नितांत आवश्यक आहेत. आताच खबरदारी घेतली नाही तर कचऱ्याचे ढीग वाढतच जातील आणि ते कमी करणं अशक्य होईल. कापड उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर पाणी, रसायन आणि ऊर्जा यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम होतो. संशोधनानुसार जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, जो 2030 पर्यंत सतत वाढण्याची शक्यता आहे. फॅशन उद्योग 92 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण करतो आणि दरवर्षी 1.5 ट्रिलियन टन पाणी वापरतो. बदलत्या जीवनशैलीचा आणि विचारांचा पर्यावरणासह अनेक स्तरांवर परिणाम झालाय. यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. बदलत्या फॅशनच्या मागणीमुळं बऱ्याच समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलंय. पर्यावरणीय समस्या देखील समाविष्ट आहेत. कपड्यांच्या उत्पादनामुळं पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबद्दल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदीचे निर्णय घ्या.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग दुसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर ऐकलात. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शंतनू मई यांचं तबलावादन. त्यांना हार्मोनियम साथ आहे श्रीकांत पिसे यांची, ताल आहे रूपक. ऐकूया शंतनू मई यांचं तबलावादन, ताल रूपक.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शंतनू मयी यांचं तबला वादन ऐकलं. त्यांना हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
3: आपण ग्रामीण भागामधून आलोय हे एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एग्जाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे।
2: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 3:00 प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलं आहे. 2026 पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर मागच्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला आहे. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आज

0: पासून घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयी माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल, असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज माफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात ते म्हणाले की याबाबत त्यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच घेतलेले निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. NDRF अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून NDRF अंतर्गत मदत मिळाल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मरोळ इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत AGCT इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथंच शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या नंदन निलकेणी समितीचा पहिला अहवाल येत्या महिनाअखेरीस प्राप्त होईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. निलकेणी समितीनं व्यापक स्तरावर चर्चा आणि पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं सांगितलं. नीट परीक्षा पद्धतीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांची सुनावणी सध्या या न्यायालयात सुरू आहे. UGC नेटच्या इंग्लिश, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या फेरपरीक्षेचे निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केले. जून महिन्यात झालेल्या या परीक्षांच्या पेपरमध्ये अनेक चुका आढळल्यानं ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक।

0: कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीचा महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहितीही रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1,83,00,000 टनापेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. सॉफ्ट टेनिस आणि टेकबॉल या खेळांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता गोळाफेकपटू तजेंदरपाल सिंह तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी स्वातंत्र्योत्तर भारतातली ती पहिली खेळाडू ठरली होती. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अव्वल स्थान कायम राखलं. पुरुष संघानं इंडोनेशियावर तर महिला संघानं फिनलंडवर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH वाहिनी तुम्ही ऐकत आहात. दुपारचे 3:10:20 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण भेटूया 5:00. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तुम्ही आमचं प्रसारण ऐकू शकता. तेव्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत। अस्मिता वाहिनीच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी।

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या GDP चा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य

शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दुपदरीकरणानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील. तसंच दरवर्षी 1,83,00,000 टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असं रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह, तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आज निशिन इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. जपानचा संपूर्ण संघ 57 धावांवर गारद केल्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा करत सामना जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांचं गायन, राग मधुवंती. त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी, तर हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली आहे. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत दाता मोरी लाज रखो, आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत तुमही लाज मोरी रखो. ऐकूया कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांनी गायलेला राग मधुवंती.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांनी गायलेला राग मधुवंती, तबला संदेश पोपटकर.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात. कलाकार बुद्धरत्न लिहितकर यांनी गायलेला राग मधुवंती, तबला संदेश पोपटकर आणि हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांची होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: बारावी किंवा वयाच्या 17व्या 18व्या वयातला काळ स्वतःला ओळखण्याचा, नवीन गोष्टी करून पाहण्याचा आणि आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा काळ असतो. या वयात डोळ्यात अनेक स्वप्न असतात, काही अगदी स्पष्ट तर काहींचा अजून शोध सुरू असतो. कुणाला वैज्ञानिक व्हायचं असतं, कुणाला कलाकार, कुणाला लेखक, तर कुणाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची असते. पण स्वप्न पाहणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करणंही महत्वाचं आहे. कारण त्या स्वप्नांमागचं पॅशन हे केवळ एखाद्या गोष्टीची फक्त आवड म्हणून नाही, तर अडचणी आल्या, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करून स्वप्नांकडे वाटचाल करण्याची प्रेरणा असते. शेवटी काय तर प्रत्येकाची वाट वेगळी, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आणि प्रत्येकाची यशाची व्याख्याही वेगळी. म्हणून स्वप्न ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा. मित्र मैत्रिणींनो, आज युवावाणी मध्ये आपण एका अशा तरुणाशी संवाद साधणार आहोत ज्याने देशातल्या प्रतिष्ठित विज्ञान शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयसर अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मधून बायोलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी नुकतीच पूर्ण केली आहे. भारतामध्ये सध्या 7 आयसर संस्था आहेत, ज्यात विज्ञान शिक्षण संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे आयसर मध्ये प्रवेश मिळवणं, तिथे शिक्षण घेणं, संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःची वाटचाल करणं ही अनेक विज्ञान प्रेमी विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेची आणि प्रेरणेची बाब असते. पण आयसर मध्ये प्रवेश कसा मिळतो, त्यासाठी नेमकी कोणती तयारी करावी लागते, प्रवेश परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात, आयसर मधील शिक्षण पद्धती आणि कॅम्पस लाईफ कशी असते, या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत शंतनू संजय कंटुले ह्याच्या सोबत. हॅलो शंतनू, तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद उत्कर्ष.
0: शंतनू, सर्वात आधी तुझ्या आयसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ आपण. तुला 12वी नंतर आयसर निवडावं असं का वाटलं?
1: पूर्वी लहानपणीपासूनच माझं म्हणजे असं स्वप्न दोन होती असं म्हणू शकतो. एक तर होतं की एक तर सिव्हिल सर्वंट बनवल किंवा मग सायंटिस्ट बनवल, असं माझं नेहमी असं बदलायचं. कधी वाटायचं की सिव्हिल सर्वंट, कधी वाटायचं की सायंटिस्ट. तर ते करत असताना कधी मी KVPY वगैरे दिल्या होत्या, त्यानंतर ऑलिम्पियाड, त्या दरम्यान मी पहिल्यांदा एकदा आयसरचं नाव ऐकलं होतं. पण ते फक्त असं ऐकण्यात आलं होतं, त्याबद्दल जास्त माहिती नव्हती. त्यानंतर जसं 10वी नंतर मोस्टली आपल्याकडे बघतात मुलं जसं जातात नीट किंवा जे इकडं, तसं मी नीटची तयारी प्रिपरेशन साठी चालू केलं होतं. आणि ते करत असताना 12th जवळपास मला लास्ट मध्ये पप्पांकडून हे कळलं की अरे हे आहे आयसर वगैरे आहेत, त्याबद्दल तू बघ. तर ते माझ्या जेव्हा मी बघितलं तर ते मला परत ते माझं जे जुनं हे स्वप्न म्हणू शकतो की सायन्समध्ये काहीतरी करावं असं वाटत होतं, तर ते करण्याची मला एक संधी दिसली. आणि मग मी त्यासाठी मग IIT ही जी परीक्षा असती त्याचंही सोबत मग थोडंफार प्रिपरेशन केलं होतं.
0: IIT म्हणजे आयसर एप्टिट्यूड टेस्ट,
1: बरोबर.
0: मग तू त्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायला चालू केलं नीट सोबतच. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारतात फक्त 7 आयसर्स आहेत. तू तिरुपती इथे असलेल्या आयसर म्हणून ग्रॅज्युएट झालास, तर तुला आयसर बद्दल कशी माहिती मिळाली हे तू सांगितलंच, पण मग आयसर मध्ये ऍडमिशन होण्यासाठी तू कसं प्रिपरेशन केलं, म्हणजे IIT पण कसं प्रिपरेशन केलं?
1: जसं मोस्टली स्टुडंट्स करतात की 11th आणि 12th मध्ये एकतर PCB अर्थात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप घेतात, किंवा मग PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेतात. कारण PCB जे घेतात ते नीट साठी प्रिपरेशन करतात आणि PCM जे घेतात ते JEE साठी प्रिपरेशन करतात. परंतु IIT बद्दल एक खासियत अशी आहे की ज्यामध्ये 4 बेसिक्स सायन्सचे सब्जेक्ट आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स, त्यांना इक्वल वेटेज आहे. तर त्यामुळे एक्झामचं स्वरूप की 15 प्रश्न प्रत्येकी, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी असे 60 प्रश्न, प्रत्येकाला 4 मार्क म्हणजे 240 मार्क असा पूर्ण पेपर असतो आणि एक निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामध्ये मग हा मुद्दा येतो की आपण एक सब्जेक्ट सोडलेला असतो तर ते आपल्याला थोडंफार बेसिक तरी नॉलेज त्याचं असावं लागतं. कारण मलाही तसंच होतं, मी मॅथ्स सोडलेलं होतं. एक प्लस पॉईंट असा आहे की NCERTच्या बाहेरचं काही येत नाही, जे NCERT नीट आणि JEE साठी बेस आहे तोच बेस IIT साठी आहे. फक्त ह्यामध्ये प्रश्नांचा फरक असा येतो की नीट मध्ये जसं आपल्याला जवळपास थोडंफार रट्टा टाईप असतं की सगळं म्हणजे मेमरी बेस्ड असतं, त्यानंतर JEE मध्ये बघितलं तर कॉम्प्लेक्स केलेलं असतं 2-3 प्रश्न एका याच्यात. तर IIT मध्ये असं असतं की व्हाय हे का झालं, तर ते अनालिसिस आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलं असतं, ग्राफ दिले असतात, त्यामधून मग आपल्याला प्रश्नाचे उत्तर सापडायचे असतात.
0: ओके, म्हणजे आयसरच्या जे एप्टिट्यूड टेस्ट आहे तिचं स्वरूप असं असतं. मग तू स्वतः म्हटलास की 12वीच्या शेवटी तू प्रिपरेशन करायला चालू केलं होतंस, तर मग तू तुझं प्रिपरेशन तू कसं केलंस त्याच्याबद्दल थोडस सांग.
1: खरं बनायचं झालं तर जास्त फोकस माझा नीट कडेच होता, म्हणजे नंतर नंतरच फार, म्हणजे मी म्हणतोय ना एक्झामच्या फॉर्म भरायच्या एक महिन्या आधी मला एक कळलं त्याबद्दल की आय सर असं असं आहे. तर जसं मी म्हणलं की फक्त एनसीईआरटी हाच बेस आहे, मग ते एनसीईआरटी मी थोरोली केलं होतं आणि मॅथ्स माझं दहावी नंतर मी केलेलं नव्हतं. मॅथ्स दहावीपर्यंत जसं आपलं असतं इलेव्हन ट्वेल्थला काहीच मॅथ्स नव्हतं, परंतु थोडंफार मी ओव्हरव्ह्यू केला जर काय काय असतं ते असं बघितलं, मॉक टेस्ट केला थोडंफार आणि मग त्याच्यातून मला एक आयडिया येत गेला. आणि तेव्हा जे आहे ते आयसर बद्दल जवळजवळ कोणालाच माहिती नव्हती. आयसर आता असाच एक किस्सा म्हणलं तर मी जेव्हा सिलेक्ट झालो होतो आयसर मधून तर लोक मी जेव्हा म्हणायचो आयसर ते म्हणायचं आयशर कंपनीमध्ये लागला का तू, बसची जी कंपनी आयशर. तर एवढं म्हणजे लोकांना समजून सौदा शेवटी म्हणून मी म्हणायचो ठीक आहे तुम्ही जे म्हणतायत इंजिनियर तसंच म्हणून घ्या, कारण कोणालाही ते कळायचंच नाही शेवटपर्यंत काय. तर एवढा आपल्या ज्या आसपासचा जो एरिया आहे तिथं माहितीच नव्हती आयसर बद्दल. संभाजीनगर मधून मी जवळपास माझ्या आधी फक्त 2-4 मुलंच आपल्याकडचे आयसर मध्ये लागलेले होते, माझे सिनियर्स होते ते.
0: तू तुझ्या आयसर मधल्या डिग्री बद्दल सांग, कारण तिथे पण बरेच कोर्सेस आहेत, तर तू तुझ्या कोर्स बद्दल सांग आम्हाला.
1: आयसरचा मेन फ्लॅगशिप जो प्रोग्राम आहे तो BSMS आहे आणि तोच IIT BSMS लाच आपल्याला एंट्री भेटते. त्यामध्ये 5 वर्षांचा पूर्ण कोर्स असतो. तर ते पहिले 3 सेमिस्टर जे आहेत ते बेसिक सर्व इंटरडिसिप्लिनरी कोर्स असतात, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी. त्यानंतर आपले मेजर मायनर सब्जेक्ट घेता येतात, जसं मी बायो घेतलं आणि मायनर मध्ये केमिस्ट्री घेतलं. त्यामध्ये आता असं झालं की हा टोटल जो आहे तो 5 वर्षांचा कोर्स आहे, परंतु मी 4 वर्षच केलं BS डिग्री आणि त्यानंतर एक्झिट घेतली, कारण मला समोर सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची होती. म्हणून नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आली आता की जिथं एक्झिटचा ऑप्शन दिलेला आहे, परंतु बाकीच्या आपण जर इन्स्टिट्यूट बघितल्या तर तिथं असं एक्झिटचा वगैरे ऑप्शन नसतो. पण ही NEP पूर्वी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पूर्वीच ह्या ज्या आयसर्स आहेत त्यांनी ह्याचं ते कळलं होतं त्यांना आणि त्यांनी ते फॉलो आधीपासूनच केलं होतं की मुलांना फ्लेक्झिबिलिटी मिळावी, की तुम्ही तुमचं करिअर कसं करायचं ते तुम्ही ठरवा. त्यासाठी मग वेगवेगळे पॉईंट दिले होते, जसं 3 वर्षानंतर BSc डिग्री घेऊन बाहेर जाऊ शकता, 4 वर्षानंतर BS डिग्री घेऊन आणि 5 वर्ष पूर्ण थांबलात तर BSMS ही ड्युअल डिग्री मिळून तुम्ही बाहेर जाऊ शकता. मोस्टली आपण भारतात जर बघितलं तर MSc असं नाव असतं डिग्रीला, BSc आणि MSc, परंतु तिथं तसं नाहीये. फार क्वचित इन्स्टिट्यूट जसं की IISc आपली आहे बँगलोर, तिथं आणि बाहेरच्या फॉरेनच्या ज्या कंट्रीज आहेत तिथं BS आणि MS असं म्हटलं जातं. तिथे फार फक्त आयसर मधेच आणि IISc मधेच असतात डिग्रीज.
0: ओके, बाकी आयसर मधलं वातावरण कसं असतं? आयसर तिरुपतीच्या वातावरणाबद्दल आम्हाला सांग, म्हणजे वर्ग शिकवणं, तुमच्या लॅब्स.
1: आयसर तिरुपती जर म्हणलं झालं तर खूप ओपन अँड फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं. प्रोफेसर्स म्हणा, सगळे स्टुडंट्स म्हणा, सर्व काही ओपन असतात. असे म्हणजे कुठलाही असं हे नाही की दबाव असतो कोणाचं वगैरे, सगळे ओपन टू टॉक असतात स्टुडंट्स. म्हणजे माझे मित्र जे म्हणलं, मी असं म्हणलं तर चुकीचं नाही ठरणार की जवळजवळ भारतातला एकही राज्य नसेल जिथून जिथं मुलं तिथं आलेले नसतील, तर माझे जवळपास सर्व राज्यांच्या एक एक मित्र तरी आहे असं म्हणू शकतो मी. आणि प्रोफेसरच्या बद्दल विचारायचं झालं तर ते स्वतःहून सायंटिस्ट आहेत, म्हणजे त्यांची स्वतःची रिसर्च तेव्हा चालू असते. तर ते म्हणजे असं नाही की आपण एक पुस्तक आहे त्याच्यातूनच शिकवतायत, तर ते स्वतः जे नवीन रिसर्च करतायत त्याबद्दलही आम्हाला कळतं. त्यानंतर नवीन नवीन काय जगात होत आहे रिसर्च तेही आम्हाला त्याची माहिती मिळते. लॅब्स बद्दल बोलणार तर मी म्हणलं तर असं खोटं नाही ठरणार.

0: की आतापर्यंत मी पाहिलेली सर्वात ऍडव्हान्स लॅब असतील तिथं. इतके चांगले इक्विपमेंट होते तिथं, म्हणजे जे इक्विपमेंट मी 10वीपर्यंत असताना फक्त बुक मध्ये बघायचो ते प्रत्यक्षात तिथं मला दिसले.
1: तू निवडलेले दोघही विषय खूप छान आहेत, बायोलॉजी ऍज अ मेजर आणि केमिस्ट्री ऍज अ मायनर. तर तुला तुझ्या निवडलेल्या विषयामध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे तुझं रिसर्च प्रोजेक्ट असतील काही, किंवा सिलेबस मधलं काही असेल, किंवा इंटर्नशिप्स तू काही केल्या असतील, त्याबद्दल आम्हाला सांगू शकशील?
0: मी ज्यांच्या अंडर काम करायचो त्या डॉक्टर अन्नपूर्णा आलो होता प्रोफेसर, प्लांट बायोलॉजी मध्ये त्यांचं रिसर्च चालू होतं. तर मलाही प्लांट बायो मध्ये इंटरेस्ट असल्यानं मी त्यांच्या अंडर काम करायचो. तर त्यामध्ये असताना बेसिक म्हणजे फर्स्ट सेकंड सेमिस्टर मध्ये आयसर मध्ये असं होतं की तुम्ही गेल्या गेल्या तुम्हाला लॅब मध्ये काम करायला मिळतात ऍडव्हान्स इक्विपमेंट, म्हणजे ते एक छान त्यामध्ये गोष्ट आहे. तर मग मी ते करत असताना GFP आणि RFP अर्थात ग्रीन फ्लोरोसंट प्रोटीन आणि रेड फ्लोरोसंट प्रोटीनचा एक्सपेरिमेंट होता, तो मला खूप आवडतो आणि आठवतोही नेहमी. तर त्यामध्ये बॅक्टेरियल कॉलनीज असतात, त्यांना जेव्हा आपण बनवतो आणि युव्ही लाईटच्या अंडर जेव्हा ते आपल्याला फ्लोरोसंट अर्थात ते कलरफुल दिसतात, तेव्हा मग ते जे थिओरीज आपण ज्या आतापर्यंत वाचत आलोय ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला दिसायला भेटतं तर ते वेगळाच अनुभव असतो. तिथे मग तो एक अनुभव आहे. त्यामध्ये असं अजून एक आहे की प्रत्येक आता एक्सपेरिमेंट आपण करायचो जे तर प्रत्येक एक्सपेरिमेंट काय पहिल्या याच्यात सक्सेस नाही व्हायचा. एकदा सुरू केला की परत त्याला मग काही ना काहीतरी चुका व्हायच्या, मग त्या परत ते जो हायपोथिसिस किंवा ज्याला आपण म्हणतो की आपला जो गोल आहे त्याला परत एकदा आपल्याला ते वाचावं लागायचं, परत ते एक्सपेरिमेंट करावं लागायचं, म्हणजे ही प्रोसेस चालत राहायची. तर याच्याहून मला हे पेशन्स जे आवश्यकता असते जीवनामध्ये तर ते एक मला आणि अनालिसिस हे जे आहेत
1: त्या दोन क्वालिटी सर्व गोष्टी
0: त्या गोष्टीमधून मिळाल्या.
1: अच्छा, तुझ्या बाकी काही हॉबीज आहेत?
0: हॉबीज मध्ये माझं लहानपणीपासून एक आहे म्हणजे पुस्तक वाचणं, म्हणजे जेव्हा बाबा अकॅडमिक वर्ष चालू व्हायचं तेव्हा सर्व पुस्तकं आणायचं, तर मला नेहमी मी दरवाजापाशीच राहायचो आणि जेव्हा यायचं पुस्तक तर त्या रात्री सर्व पुस्तकं वाचून व्हायची माझ्या तिथे,
1: म्हणजे शाळेची सर्व
0: शाळेची पुस्तकं खूप. आणि त्यानंतर अवांतर वाचन ही बाबांना वाचण्याची खूप आवड असते, त्याच्यामुळं तेही म्हणजे जवळजवळ महिन्यातनं एकदा तरी काही ना काहीतरी पुस्तक घेऊनच यायचे, मग तेही त्यांच्यासोबत वाचायचं. त्यानंतर मग दुसरं हॉबीज म्हणलं की बास्केटबॉल मला खूप आवडायचं, मी लहानपणी खेळायचो आणि त्यानंतर तिथं इन्स्टिट्यूट मध्ये गेल्यावरही खेळायचो. आणि त्याबरोबरच आम्ही मित्र जेव्हा मिळायचो तेव्हा तर क्रिकेट हा आमचा म्हणजे रविवारी ठरलेलाच असायचं, क्रिकेट किंवा कधी कधी बॅडमिंटन वगैरे असं खेळायचो. गाणी म्हणलं तर मला सर्व प्रकारची गाणी, मला असं काही टिपिकल नाहीये की आत्ताचे किंवा पुराणे, इंग्लिश हिंदी जुने नवे सर्व गाणे असे आवडतात.
1: तुझं जुनं आवडीचं गाणं सांग किंवा कोणतंही आवडीचं गाणं सांग.
0: सांगणं मुश्किल आहे, किशोर कुमार, लता मंगेशकर असं कुठले गाणं त्यांचं आलं
1: का तू ऐकू शकतो?
0: तसं काय?
1: येस, आता आपण ऐकूया तुझ्या आवडीचं एखादं गाणं.
0: ओके,

0: आपण तुझ्या आयसर मधल्या अकॅडमिक एक्सपिरियन्स बद्दल आता बोललो, पण बाकीचं कॅम्पस लाईफ कशी आहे? म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये काय कल्चरल ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज व्हायच्या, कोणते स्टुडंट्स क्लब असायचे?
1: स्टुडंट्स क्लब मध्ये प्रत्येक विषयाचा तर असायचाच क्लब, जसं बायोलॉजी क्लब, मॅथ्स क्लब, फिजिक्स क्लब, त्या व्यतिरिक्त लिटरेचर क्लब असायची, तर बुक रिडिंग व्हायची संध्याकाळी, त्यानंतर डान्स क्लब असायचा, म्युझिक क्लब आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी एक उन्नती नावाचा क्लब असायचा, जो आसपासचे जे मुलं आहेत खेड्यागावातले, कारण आयसर हे सिच्युएट होतं रुरल एरियामध्ये, तर तिथल्या विद्यार्थ्यांना जे मुलं आहेत गरीब त्यांच्या मदतीसाठी, शिक्षणासाठी ते मदत करायचे, ते क्लासेस घ्यायचे वगैरे असं सगळं. दोन इव्हेंट सर्व आयसरचे अॅन्युअली व्हायचे, ते म्हणजे एक इंटर आयसर स्पोर्ट्स मीट आणि इंटर आयसर कल्चरल मीट.
0: तर शंतनू, तू आयसर मधून बीएस केलं, तर बीएस केल्याच्या नंतर पुढचे करिअर ऑप्शन्स काय असतात?
1: मोस्टली मी, कारण मी एक्झिट घेतली तर मी बीएसएमएस बद्दल पहिले सांगेल की का त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी असतात, कारण मोस्टली मुलं बीएसएमएस ही पूर्ण प्रोग्राम करूनच बाहेर पडतात. तर त्यामध्ये एक असतं की मोस्टली फॉरेन मध्ये मुलं जात असतात, माझे जे कलिग्स आहेत ते पण फॉरेन मध्ये गेलेत पीएचडी करण्यासाठी बीएसएमएस नंतर. त्यानंतर पीएचडी करून मग एक तर तुम्ही प्रोफेशनली ऍज अ प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ शकतात, किंवा मग आरएनडी जे कंपनीज मध्ये असतात सेक्शन त्यामध्ये जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याकडच्या ज्या मोठ्या संस्था आहेत इस्रो, डीआरडीओ, त्यामध्येही करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर सेंट्रलच्या लॅबोरेटरीज आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या, तिथेही काम करण्यासाठी संधी मिळते. त्यामध्ये एक आता एक सांगू इच्छितो की एमएस साठी माझे आता मित्र काही जर्मनीला गेलेले आहेत फॉरेन मध्ये, नावाकलेले जे इन्स्टिट्यूट आहेत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट, तिथे आता तो एमएस सीज करतो, एक जण एक मॅकमिलन इन्स्टिट्यूट आहे तिथे करतोय. त्यानंतर आता जे मी सांगितलं, मी जसं बाहेर पडलो आता बीएस घेऊन, तर तसं तर कुठलंही करू शकतो, पण मी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये समोर जातो.
0: मला तुझे पुढचे प्लॅन सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्स देण्याचे. थँक्यू शंतनू, तू युवावाणी मध्ये आलास, तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: थँक्यू उत्कर्षा, मला युवावाणी मध्ये बोलून इथं मला खूप छान वाटलं, आणि मी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचाही खूप आभारी आहे की मला इथे त्यांनी बोलण्याची संधी दिली. शेवटी जाता जाता मी युवकांसाठी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जे जीवनात ध्येय बाळगताय त्याच्या नक्कीच मागे जा, आणि तुम्हाला नक्कीच तुमचं सक्सेस मिळेल.
0: थँक्यू शंतनू, ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर. श्रोते हो, आत्ता आपण ऐकली शंतनू संजय कंटुले ह्याच्याशी मी म्हणजेच उत्कर्षाने साधलेला संवाद. मला खात्री आहे तुम्हाला ह्यातून काहीतरी अर्थपूर्ण नक्कीच मिळालं असेल. आजचा युवावाणीचा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता. सादर करते होते सुजित बनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आता एका छानशा गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाखळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 20व्या रोजगार मेळाव्यात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्तीपत्रे. योगामुळे एकाग्रता, आत्मभान आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू. बुधवारपर्यंत अंतिम अहवाल येणार, महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. हवामान विभागाकडून मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आणि भारतीय महिला क्रिकेट संघ एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत दाखल, दुबळ्या जपानचा 8 गडी राखून केला पराभव. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्रे प्रदान करणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. उद्या दुपारी 12:30 हा मेळावा होईल. हा रोजगार मेळावा देशातल्या विविध 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्रे मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. आधुनिक जीवनातील ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याबरोबरच एकाग्रता, आत्मभान आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत होते, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. लोणावळा इथं आयोजित कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेनं योग शिक्षण, संशोधन आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात 75 वर्षे दिलेल्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक स्तरावर व्यापक मान्यता मिळाली असून संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याचं उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी योगातून मिळणारी शिस्त, एकाग्रता, संयम आणि आत्मभान दैनंदिन जीवनातही अंगीकारावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांसह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विभागांना तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागासह सर्व यंत्रणा कामाला लागल्या असून पंचनामे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याआधारे शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, तसंच केंद्र सरकारकडे कोणते प्रस्ताव पाठवायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल

0: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच प्राप्त झाला असून अंतिम अहवाल येत्या मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. दुष्काळी परिस्थितीला मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं असून सर्व विभागांना कामाला लावलं आहे. या अंतर्गतच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे 2 दिवसांचा छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातली दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत काँग्रेसनं राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी संकटात सापडला असून सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. भारताच्या GDP चा वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: हवामान विभागानं मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. 18 ते 22 सप्टेंबर या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर 20 ते 21 सप्टेंबर दरम्यान विजांसह पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पुढील 4 ते 5 दिवस विजा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये 21 ते 22 सप्टेंबरला वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी मोकळ्या ठिकाणी आणि झाडाखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाच्या औचित्यानं 3 दिवसीय खरीप शिवार फेरीचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते येत्या रविवारी करण्यात येणार आहे. पालकमंत्री विधीज्ञ आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथं हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषेचे वैभव आणि वर्तमानातील महत्व या विषयावर विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून उपप्राचार्य डॉ संजीव साळवे यांनी मार्गदर्शन केलं. हिंदी भाषेची समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा, तिचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप तसंच आधुनिक काळातील हिंदी भाषेचे वाढते महत्व याविषयी सविस्तर विवेचन डॉ साळवे यांनी केलं. परभणी जिल्ह्यातील जिंतूर इथं बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ST प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी वसंतराव नाईक पुतळा परिसरात 5 सप्टेंबरपासून विनोद आडे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनं आज येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो समाजबांधव या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासकीय नोकरी, दाखल केलेले गुन्हे मागे घेणं आणि मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. बंजारा समाजाच्या ST आरक्षणाच्या मागणीवर शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केज तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यानं आणि पावसातील दीर्घ खंडामुळे खरीपातील सर्व पिके करपून गेली आहेत. त्यातच कृषी वीज खंडित होत असल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यातील नदी, विहीर आणि तलावांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असून पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध नसल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे.

0: गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन केज तालुका त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन नागरिकांनी केजचे तहसीलदार यांना दिले. अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत असल्यानं सप्टेंबरमध्येच उन्हाळ्यातील तापमानाचा अनुभव येत आहे. कमाल तापमान 36° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाची प्रतीक्षा असताना झालेली वाढ शेतपिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अधिक जाणवत असल्यानं नागरिकांना बाहेर पडताना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आदिवासी विकास विभागामार्फत येत्या 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आज खापा खुर्द इथल्या शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा इथं जिल्हा परिषद सदस्य ध्रुपता मेहर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या सेवाचित्र रथाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. आदिवासी भागातल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना सेवा आणि सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयानं कार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्य मेहर यांनी यावेळी केलं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत एशियन गेम्स 2026 विजयी सुरुवात केली. शुक्रवारी भारतानं जपानचा 8 गडी राखून पराभव करीत या स्पर्धेची उपांत्य गाठली. भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळाली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 20व्या रोजगार मेळाव्यात उद्या पंतप्रधानांच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्तीपत्रे. योगामुळे एकाग्रता आत्मभान आणि मानसिक संतुलन साधण्यास मदत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि भारतीय महिला क्रिकेट संघ एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत दाखल दुबळ्या जपानचा 8 गडी राखून केला पराभव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आदौ मुख्य वार्ताः. विदेशमन्त्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण भूटानस्य विकासात्मक प्राथमिकतानां कृते भारतस्य पूर्ण समर्थनं पुष्टितम्. द्विपक्षीय सहयोगस्य उभयहितसम्बद्धानां विषयाणां च विहिता समीक्षा. बेंगलुरुनगरे अद्य रक्षामन्त्रिणः राजनाथ सिंहस्य सान्निध्ये HAL संस्थानेन भारतीय वायुसेनायै तेजस LCA अथ HTT-40 प्रशिक्षक विमानानि समर्पयिष्यन्ते. महाराष्ट्रस्य मुकुटबन गडचांदूरयोः मध्ये नूतन रेलमार्ग निर्माणाय रेलमन्त्रालयेन 93,00,000 कोटिरूप्यकाणां परियोजना स्वीकृता. जम्मूकश्मीरस्य उधमपुर मण्डले ऑपरेशन सोहन इत्यस्यान्तर्गतं सुरक्षाबलैः द्वौ जैश आतंकवादिनौ व्यापादितौ. विपुलमात्रायां शस्त्रास्त्राणि च स्वायत्तीकृतानि. वैश्विक ऋण मूल्यांकन संस्थया मूडीज इत्यनया वर्तमान वित्तवर्षाय भारतस्य वास्तविक GDP वृद्धि पूर्वानुमानं संवर्ध्य 7% निर्धारितम्. अपि च जापान देशे प्रवृत्ते एशियाई क्रीडा महोत्सवे भारतस्य नवा गतया टेक बॉल क्रीडिकया क्विंजी जोवाकिम डिसूजा इत्यनया उपांत्य चक्रे प्रवेशः संप्राप्तः. अथ वार्ताः विशदीकृत्य. विदेशमन्त्री डॉक्टर एस जयशंकरः भूटानदेशस्य विकासलक्ष्याणां प्राथमिकतानां च कृते भारतस्य समर्थनं पुनः दृढीकृतवान्. 16-18 सितम्बरपर्यन्तं भूटानदेशस्य आधिकारिकयात्रायां डॉक्टर जयशंकरः तस्य भूटानी समकक्षीयः लिम्पो DN धुङ्गियेलः च द्विपक्षीयसहयोगस्य सर्वान् पक्षान् परस्परहितसम्बद्धान् क्षेत्रीय अन्ताराष्ट्रियविषयान् च समीक्षितवन्तौ. उभौ पक्षौ भारतभूटानयोः विशेष बहुपक्षीय सहभागित्वस्य सुदृढीकरणाय प्रगतिं प्रशंसितवन्तौ. मन्त्रिणा UPI आधारितसौकर्यस्य परिचालनस्यापि स्वागतं कृतं, येन भूटानी नागरिकाः भूटानी चलदूरभाष्यतन्त्रांशस्य उपयोगेन भारते आभासीयमाध्यमेन धनानि प्रेषयितुं समर्थाः अभवन्. डॉक्टर जयशंकरः भूटानदेशस्य राज्ञा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक अथ भूटानदेशस्य प्रधानमन्त्रिणा दाशो शेरिंग तोबगे इत्युभाभ्यां मिलितवान्. केन्द्रीयरक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य बेंगलुरु नगरे हिंदुस्तान

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.

श्रोतेहो, संध्याकाळचे 6:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.

0: स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सध्या सणाचे दिवस आहेत आणि अशा वेळी मधुमेही व्यक्तींना गोड खावंसं वाटतं. गोड खाणं हे त्यांच्यासाठी गरजेचं पण असतं, तेव्हा काळजीपूर्वक गोड खाऊन आपली तब्येत कशी सांभाळावी याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर अजय रोटे यांना. डॉक्टर अजय रोटे हे डायबेटोलॉजिस्ट म्हणून छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. डॉक्टर अजय रोटे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, सणाच्या दिवस मधुमेही व्यक्तींनी आहाराबाबत नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
1: भारताला जगातील मधुमेही व्यक्तींची राजधानी असं संबोधलं जातं, कारण भारतामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मधुमेही रुग्ण आढळून येतात. आपली जीवनशैली ही त्याला प्रामुख्यानं कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली खास करून आणि आहारांमध्ये कर्बोदकाचं प्रमाण जास्त असणं हे पण त्याच्या मागचं खूप महत्वाचं कारण आहे. तर आता सणासुदीचा दिवस आहे, त्या काळामध्ये आपला हर्षोल्लास खूप असतो, पण तो सगळा जो आनंद आहे तो फक्त खाण्यापुरता मर्यादित न ठेवता आपण आपल्या आयुष्यामधला गोडवा वाढवायला पाहिजे, फक्त जेवणातला नाही. म्हणून गोडवा आपण कमी करूया पण आनंद नाही कमी करायचा. तर मधुमेही व्यक्तींनी आहाराबद्दल काय काळजी घ्यायची, थोडक्यात सांगायचं तर मधुमेही व्यक्तींनी त्यांची रक्त शर्करा कायम नियंत्रणात ठेवणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आहार, विहार, उपचार आणि विचार या चार गोष्टी, आम्ही त्याला चतुसूत्री म्हणतो. आहाराचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. तर सण म्हणजे फक्त भरपूर खाणे असं नाही, तर समतोल राखून आनंद घेणे हे महत्वाचं. मधुमेही रुग्णांसाठी समतोल प्रत्येक गोष्टीचा खूप महत्वाचा असतो. नेहमी आहाराची वेळ आणि पद्धत नेहमी कायम ठेवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखा असला पाहिजे, तो सण असो किंवा काही असो. आहाराच्या वेळा आणि त्याची पद्धत ही सारखी असली पाहिजे. ताटामध्ये प्रत्येक वेळेस सण जरी असेल तर भाज्या, कोशिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आहारामध्ये कर्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं, त्या प्रमाणामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं. या कारणामुळे आपल्या व्यक्तींची रक्त शर्करा ही बरेचदा वाढलेली असते, अनियंत्रित असते. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला आहारामध्ये भाज्या, कोथिंबीर, डाळी, उसळी, प्रथिने यांचा समावेश जास्त ठेवणं गरजेचं आहे. भात, पोळी, पुरी किंवा फराळ याचं प्रमाण नियंत्रणात ठेवायला पाहिजे. म्हणजे हे सगळं बंद करायचं असं नाही, पण ते नियंत्रणात चवीपुरता खाणं गरजेचं आहे. एकाच वेळेस अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणात खाण्यापेक्षा थोडे थोडे आणि माइंडफुलनेस, ज्याला आपण म्हणतो जाणीवपूर्वक खाणं, तर आपल्याला स्वतःची काळजी, स्वतःच डॉक्टर आणि स्वतः डायटिशियन राहायला पाहिजे. ताटात जेव्हा पदार्थ आपल्या समोर येतो किंवा आपल्याला कोणी वाढतं, त्यावेळेस आपल्यामध्ये ही क्षमता आता आली पाहिजे की आपण त्याच्याकडे बघून अंदाज बांधला पाहिजे की याच्यामुळे माझ्या रक्त शर्करेवर काय परिणाम होऊ शकतो. याला आम्ही एम्पॉवरमेंट म्हणतो आणि ते आपण प्रयत्नपूर्वक करू शकतो. नुसतं बरं वाटतं म्हणून खात राहणे याच्यापेक्षा जाणीवपूर्वक खाणे हे खूप महत्वाचं आहे. सणाच्या दिवशी दिवसभर उपाशी राहायचं आणि रात्री भरपूर खायचं हे पण धोकादायक आहे. त्याच्यामुळे सुद्धा रक्त शर्करा खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पाणी भरपूर पिणे गरजेचं आहे. किमान 8 ते 10 ग्लास पाण्याची गरज असते. मधुमेह व्यक्तींमध्ये ते आणखीन जास्त गरज असते. तहान जर लागत असेल आपल्याला तर याचा अर्थ शरीराचं पाण्याचं प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेलं आहे. तहान न लागता आपण पाणी पित राहणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे. काय खातो इतकेच महत्वाचे नाही, तर किती खातो आणि कधी खातो हे पण महत्वाचं आहे.
0: खरे डॉक्टर, मिठाई किंवा हे गोड पदार्थ खाताना या मधुमेही व्यक्तींनी काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मग
1: बरेचदा लोकांना मधुमेहाचं निदान झालं की आता गोड बंद, भात बंद, हे बंद, ते बंद, असं एक मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्याला गोड ह्या चवीची संकल्पना नसते. गोड ही जी चव आहे ती अक्वायर्ड टेस्ट आहे. म्हणजे नंतर आपल्याला ते समजतं की हे गोड आहे, ते चांगलं लागतं म्हणून आपण खातो.

0: दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलाही गोड पदार्थ जेव्हा आपण खातो, पहिला घास, त्या पहिल्या घासातच आपल्या जिभेवरच्या ज्या टेस्ट बड्स असतात गोडच्या, पूर्ण त्या सॅच्युरेट होऊन जातात. म्हणजे दुसऱ्या घासाच्या पुढे तुम्ही जे काही खाता, कुठला गोड पदार्थ, त्याची चव आपल्याला कळत नाही. ते फक्त मानसिक समाधान म्हणून आपण खातो. म्हणून गोड पदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय? समजा तुमच्या समोर एखादा कोणी गुलाबजामून आणून ठेवला, आधी त्याच्याकडे छान बघा, त्याच्या वासाचा आस्वाद घ्या, लगेच खाण्याची घाई करू नका, आणि मग छोटासा एखादा तुकडा त्याचा खा. कारण पहिल्या घासाने आपल्याला गोड खाण्याची जी इच्छा आहे त्याची संतृप्तता होऊन जाते. त्यानंतरचं जे खातो ते फक्त मानसिक समाधान आहे. म्हणून लिमिट करा. जर तेवढंच आपण खाऊन तिथे थांबू शकलो, कुठं थांबायचं, ब्रेक लावला, तर आपल्याला त्याच्यानंतर शुगर वाढणार नाही. मधुमेह आहे म्हणून मिठाईला पूर्ण कायमचा निरोप देणे आवश्यक नाही. थोडस या प्रमाणामध्ये चवीपुरता जरूर खाऊ शकता. पोर्शन त्याला आम्ही म्हणतो की किती प्रमाणात तुम्ही खाता. छोटासा घास एखादा तुम्ही जरूर खाऊ शकता. आणि दुसरं की मिठाई पण खायची, परत गोड पेय पण प्यायचं, हे त्याच्यामुळे डबल, ह्याला आम्ही ग्लायसेमिक लोड म्हणतो. म्हणजे काय होतं की थोडस तुम्ही चवीपुरता खाणार, त्याच्या ऐवजी भरपूर खायचं आणि वरून गोड काहीतरी खायचं. याचा ज्यूस घ्या, त्याचा ज्यूस घ्या, फळांचा ज्यूस घ्या, याच्यामुळे मग आणखीन रक्तशर्करा वाढून जाते. दुसरं, शुगर फ्री लिहिलेले पदार्थ सुद्धा जास्त घेणं धोकादायक राहू शकतं. तो सुद्धा आपला गैरसमज राहू शकतो, कारण त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स असतात इनडायरेक्टली. त्याच्यामुळे पण रक्त शर्करेवर दुष्परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर अगदी चवीला थोड्या प्रमाणात घेणे, रिकाम्या पोटी मोठ्या प्रमाणात गोड खाणे, कारण काय होतं, तुम्हाला भूक जास्त आहे, तुम्ही गोड खायला सुरू केली तर गोड जास्त खाल्लं जातं. त्याच्याऐवजी तुमचं जेवण झालेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं गोड खाणं, याच्यामुळे आपलं इंटेक आपोआप कमी होतं. याला आपण पोर्शन साईज कंट्रोल म्हणतो. गोड पदार्थांमध्ये सुद्धा आधी दुधाचा खवा, त्या खव्यापासून अजून काहीतरी तयार करणं, मग त्याच्यामध्ये अजून गोड मिक्स करून टाकणं, याच्यापेक्षा सिम्पल काही फळं समजा आहेत, नाहीतरी आम्ही सांगतो की 100 ग्रॅम वजनाची फळं मधुमेह व्यक्तीने दिवसात खायलाच पाहिजे. तर फळांची जर आपण पीसेस वगैरे खाल्ले तर ते पण तर फ्रक्टोज असतं, गोड असतं, तेवढ्यापुरतं आपल्याला गोड खाण्याचं समाधान मिळू शकतं. म्हणजे प्रोसेस्ड गोड खाण्यापेक्षा नैसर्गिक गोड थोड्याफार प्रमाणामध्ये खाणं हे हितावह आहे.
1: डॉक्टर, आता गोड पदार्थ म्हटलं की तिथे साखरेचा वापर हा आलाच.
0: बरोबर आहे.
1: जर आपल्याला ही साखर टाळायची किंवा या साखरेला पर्याय म्हणून आपण त्यांच्या गोड पदार्थात आणखीन काय वापर करू शकतो?
0: फार तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला. आतापर्यंत काय होतं, 2-1 वर्षापूर्वीपर्यंत शुगर सबस्टिट्यूट्स म्हणजे साखरेच्या ऐवजी दुसरे पदार्थ वापरले जायचे,
1: शुगर फ्री वगैरे
0: किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की या सगळ्या ज्या साखरेच्या पर्यायी गोष्टी आहेत त्या सर्वांचे आपापले दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आम्ही मागील काही दिवसांपासून साखरेला पर्यायी काहीही रिकमेंड करत नाही. उलट आम्ही असं सांगतो की चवीपुरता तुम्ही थोडीशी साखर टाकणं हितावं आहे. म्हणजे गोड खाण्याचं समाधान आहे, पण त्याचं प्रमाण किमान नियंत्रणात राहतं. जी आपण रेग्युलर साखर खातो त्याला सुक्रोज असं म्हणतात, आणि त्या सुक्रोजचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्याच्यामुळे शुगर किती वाढते 1 तासानंतर, याचं जे मात्रा असते ती येलो रेंजमध्ये, म्हणजे खूप जास्त नाहीये. तर आपण कमी प्रमाणामध्ये चवीपुरता साखर खाणं हे साखरेच्या पर्यायी केमिकल वापरण्यापेक्षा जास्त योग्य आहे, हे सायंटिफिक आहे. आणि फळांचं तर फळांमध्ये फ्रक्टोज असतो, कमी प्रमाणामध्ये फळ घेणं, दुधामध्ये लॅक्टोज असतो, त्याच्यामुळे दुधाची चव आपल्याला गोड लागते, तर हे सगळं ठीक आहे, या नैसर्गिक गोष्टी आहेत. बरेचदा प्रश्न असा असतो लोकांचा की सर साखरेपेक्षा गुळ चांगला आहे का? तर तसं त्याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये. दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा सारखाच आहे, साखर किंवा गुळ. गुळाचा फक्त कधी कधी असा फायदा होतो की हिमोग्लोबिनची रक्ताची कमतरता असते बऱ्याच लोकांना, गुळ त्याच्यासाठी रिकमेंड केला जातो खावं असं, पण असं काही फार फरक नाही. किंवा साखर बंद करायची आणि भरपूर गुळ खायचा किंवा गुळाचा चहा घेतला तो फक्त मानसिक समाधान आहे, त्याच्या पलीकडे त्याचा काहीच नाही. त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात साखर खाणं आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवणं हे जास्त महत्त्वाचं.
1: डॉक्टर, आता सण म्हटले की उपवास हा येतोच, तर अशा वेळेस मधुमेह व्यक्तींनी उपवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? जसं की व्यायाम किती करणं गरजेचं आहे, किंवा ते प्रवासाला जात असतील तर त्यावेळेला त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: उपवास करणं आणि उपाशी राहणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर मधुमेही व्यक्ती उपास करू शकतात पण उपाशी राहू शकत नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपासाचे पदार्थ जरूर खाऊ शकता, फक्त त्याच्यामध्ये इन्सुलिन किंवा रक्तातली साखर कमी करणारे औषधं जी लोक घेतात जे मधुमेही व्यक्ती, त्याच्यामुळे उपाशी राहिल्यामुळे रक्तातली शर्करा एकदम कमी होण्याचा धोका असतो, ज्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो. तो कधी कधी खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. हे टाळण्यासाठी आपल्याला रक्त शर्करा तर नियंत्रणात ठेवायचीच आहे, पण तुम्हाला उपवासाचं पण समाधान घ्यायचंय, तर जे पदार्थ उपवासासाठी तुम्हाला चालतात ते तुम्ही खाऊ शकता, पण खाण्यापिण्याच्या वेळात त्याच ठेवा. प्रवासामध्ये तुम्ही ते सगळे पदार्थ सोबत कॅरी करू शकता. असंही मधुमेह व्यक्तींना आम्ही सांगतो की आपण काहीतरी गोड नेहमी स्वतः सोबत ठेवलं पाहिजे. एखाद्या वेळेस जर शुगर कमी झाली तर पटकन गोड खाणं हितावह ठरतं. शुगर कमी होण्याची काय लक्षणं आहेत? डोळ्यापुढे अंधारी, घाम, धडधड, चक्कर, अंधुक दिसणे, गोंधळल्यासारखे वाटणे, हे एकदम शुगर कमी झाल्याची लक्षणं आहेत. अशा वेळेस जे पण उपलब्ध गोड पदार्थ आहेत ते पटकन खाऊन घेणं हे गरजेचं.

0: ज्यामुळे आपली रक्तशर्करा परत पूर्ववत येऊ शकते. जर दुसरं काही उपलब्ध नसेल, गरज पडली तर उपवास सोडावा लागला तर हरकत नाही, पण रक्तशर्करा नॉर्मल ठेवा. म्हणजे मला काही खाताच येत नाही आणि त्रास होतोय पण मी नाही खाणार असं नका करू, कारण त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तशर्करा गरजेच्या जर खाली गेली तर त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं की थोडस जर खाण्यापिण्याच्या वेळा कमी जास्त होत असतील, किंवा आपण तो म्हणतो की उपवासाच्या दिवशी तसं भरपूरच खाणं होतं, नावालाच तो उपवास असतो बरेचदा, तर त्या पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं गोळ्या जी काही आहेत त्याच्यात उपाययोजनेमध्ये समायोजन करणं गरजेचं असतं. ते आम्ही डॉक्टर लोक त्याला डोस ऍडजस्ट करून देतो तेवढ्या कालावधी पुरता. पण असं खूप मोठा काही दीर्घकाळ उपवास की 8 दिवस काहीच खायचं नाही किंवा पाणीच प्यायचं नाही, हे मधुमेह रोग टाळलेले बरे, कारण ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. आणि रक्तातली शर्करा वारंवार तपासत राहणं उपवासाच्या काळामध्ये जास्त महत्वाचं. इव्हन प्रवासामध्ये आपल्यासोबत ते ग्लुकोमीटर ठेवायचं आणि रक्तशर्करा चेक करायची, खूप वाढली किंवा कमी जास्त असेल अशा वेळेस आपल्या डॉक्टरांचा संपर्क साधणं गरजेचं असतं. तर रक्तशर्करा हे बॅलन्स राहील या दृष्टीने आपण काळजी घेणं महत्वाचं आहे.
1: तर मग सणाच्या काळामध्ये या लोकांनी साधारण किंवा रक्ताची तपासणी करणं गरजेचं आहे.
0: मधुमेहाचे प्रकार वेगवेगळे प्रकार प्रामुख्याने 4 प्रकार असतात, किंवा आपण जर म्हटलं तर टाइप 1 डायबिटीस जो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळून येतो ज्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, किंवा टाइप 2 डायबिटीस हा प्रामुख्याने वयस्क लोकांमध्ये, प्रामुख्याने हा शब्द वापरतो मी, आजकाल ते हायब्रिड डायबिटीस पण खूप कॉमन झालंय. टाइप 1 डायबिटीस म्हणजे किंवा ज्या व्यक्तींना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये रक्तशर्करा तपासणं गरजेचं असतं. आणि तसंच ज्यांची रक्तशर्करा ही खूपच अनियंत्रित आहे, खूप जास्त वाढलेली आहे, अशा लोकांनी सुद्धा रक्तशर्कराची तपासणी जास्त वेळा करणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी काही लोकांना मूत्रपिंडाच्या संदर्भात काही आजार असतात, लिव्हरच्या संदर्भात आजार असतात, अशा व्यक्तींना शुगर रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी होण्याचा धोका जास्त असतो. अशा व्यक्तींनी किंवा प्रवासामध्ये जर आपण 2 चेक करत असतो तर 3 चेक करून त्याचं रेकॉर्ड ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं. म्हणजे त्या त्या कालावधीवर आणि कुठल्या प्रकारचं डायबिटीस आहे, शुगर किती नियंत्रणात आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जे लोक जास्त वेळेस रक्तशर्करा चेक करतात त्यांची रक्तशर्करा किंवा मधुमेह जास्त चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो.
1: बरोबर. मग अशा वेळेला ह्या लोकांनी इन्सुलिन किंवा त्यांच्या औषधांच्या याच्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे?
0: तर हे सुद्धा मधुमेहाच्या प्रकारावर अवलंबून आहे. बरेचदा लोक म्हणतात की आम्ही लग्नाला गेलो होतो, गोड होतो, म्हणून आम्ही ऐकायच्या ऐवजी 2 गोळी घेऊन टाकल्या, पण ते धोकादायक ठरू शकतं, कारण आपल्याला त्याचा अंदाज येत नाही. ते आम्ही डॉक्टरच त्याचा योग्य त्याचा जो डोस आहे त्याचा ठरवून देऊ शकतो. ज्यांना बरेच अनुभव चांगला आहे किंवा जे चांगले समजू शकतात आणि ज्यांना इन्सुलिन चालू आहे अशा व्यक्तींना आम्ही सांगतो की शुगर लेवलचा एक रेंज ठरवून दिली असते की या दरम्यान असेल तर तुम्ही इन्सुलिनचा डोस असा करू शकता. त्या प्रमाणामध्ये थोडेफार छोट्या ऍडजस्टमेंट ते करू शकतात डेफिनेटली, पण प्रत्येक ऍडजस्टमेंट औषधांमधली ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलेली हितावह ठरते, म्हणजे मग त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते.
1: आणि मग ह्या काळामध्ये या लोकांनी व्यायाम करणं किती महत्वाचं आहे?
0: आहार, विहार, उपचार आणि विचार या 4 चतुसूत्री त्याच्यामध्ये आहे. तर विहार किंवा व्यायाम हे मधुमेही व्यक्तींना त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्याव्यतिरिक्त असंख्य बाकीचे पण त्याच्यामुळे आपल्याला फायदे मिळतात, म्हणून विहार हा फार महत्वाचा भाग आहे. तर सणाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपली जीवनशैली असे असायला पाहिजे की कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. मग तो चालणं असेल, पळणं असेल, किंवा ज्याला आम्ही रेझिस्टन्स एक्झरसाइजेस म्हणतो ते असतात, योगा आणि मेडिटेशन हे पण आजकाल अविभाज्य भाग आहे आपल्या जीवनशैलीचा, ते पण करणं गरजेचं आहे. पण कुठल्याही नवीन प्रकारचा ज्याचा आपल्याला सराव नाही असा व्यायाम अचानकपणे स्वतःहून सुरू करणं धोकादायक ठरू शकतं, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केलेलं योग्य असतं. पण साधारणपणे म्हणजे आहार घेणारच असू आपण, तर उपवास जरी असला, सण जरी असला, तरी दिवसभरामध्ये 45 मिनिटाची आपली ऍक्टिव्हिटी रेग्युलर कामाच्या घरच्या वेळा सोडून करणं आपल्याला गरजेचं आहे आणि नियमितपणे करत राहणं हे फायद्याचं आहे. एका संशोधनानंतर असं सिद्ध झालं होतं की जेवण झाल्याबरोबरचं थोडं अगदी 10 मिनिटं पूर्वी शतपावली म्हणायचो आपण त्याला, आजकाल आपला आहार इतका वाढला की त्याला आपल्याला सहस्त्र पावली म्हणावं लागेल, पण साधारण किमान 10 ते 15 मिनिटं जे लोक जेवल्यानंतर वॉकिंग करतात अशा व्यक्तींची रक्तशर्करा चांगल्या प्रकारात कमी होऊ शकते, नियंत्रणात राहू शकते असं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस उपाशीपोटीच फिरायला जायला पाहिजे असं बिलकुल आवश्यक नाही, आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा फिरायला जाऊ शकतो. आणि हे जे 45 मिनिटं मी म्हणलं दिवसभरामध्ये, ते दिवसभरामध्ये 15 मिनिटं 3 वेळेस असं तुम्ही विभागून पण करू शकता, पण दिवसभरात 45 मिनिटं आपली हालचाल होणं गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आता या मधुमेह व्यक्तींनी ह्या सणाच्या दिवसामध्ये कोणकोणते पदार्थ टाळणं गरजेचं आहे आणि कोणते पदार्थ घेणं आवश्यक आहे?
0: मधुमेह व्यक्तींच्या आहाराबद्दल एक महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय असतं की कुठल्याही पदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर 1 तासाने रक्तशर्करेवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किती प्रमाणात ती वाढू शकते हे ठरलेलं आहे संशोधनाने. तर त्याच्यामध्ये आपले ट्रॅफिक लाईट असतात जसे ग्रीन, येलो आणि रेड, तशा प्रकारचे आपण जर विभागून बघितलं की जे रेड लाईट मध्ये जे येतात की जे लाल रंगाचा दिवा लागतो।

0: असे पदार्थ की ज्याच्याने शुगर खूप जास्त वाढू शकते आपली रक्त शर्करा, त्याच्यात प्रामुख्याने आपले शीतपेय किंवा फ्रूट ज्यूस किंवा खूप मोठ्या प्रमाणावर मिठाई जी तळलेली आहे किंवा तूप ज्याच्यात भरपूर वापरलेलं आहे, ह्या सगळ्या पदार्थांना आम्ही रेड झोन म्हणतो की ते कमीत कमी किंवा बंद केलं, कमी केलं तर फारच चांगलं,
1: न खाल्लेलं चांगलं.
0: इव्हन फळांमध्ये केळी, आंबा आणि चिकू ही तीन फळं अशी आहेत की ज्याच्यामुळे रक्तातली शर्करा खूप लवकर वेगात वाढते. आपला उद्देश काय आहे की काही जरी खाल्लं तरी रक्त शर्करा थोडी वाढणारच आहे, पण ती वेगात जास्त वाढू नये हा त्याच्या मागचा उद्देश. टाळायचे कुठले तर शीतपेय टाळायचे, ज्युसेस टाळायचे, केळी आंबा चिकू ही फळं प्रमाण कमी करायचं किंवा शक्यतो टाळायचं. बाकीची फळं आपण 100 ग्राम वजनापर्यंत दिवसात एकदा घेऊ शकतो. मिठाईचे मोठमोठ्याले पोर्शन खाणं, आता गुलाबजामून समजा आपण विचार केला तर आम्ही असं म्हणतो की एक जर तुम्ही गुलाबजामून खाल्ला तर त्याच्यानंतर जेवढे कॅलरीज मिळणार आहेत त्या पूर्ण आपल्याला बर्न करायचे असतील तर 7 किलोमीटर आपल्याला चालवावं लागतं. ते आपल्याला प्रमाण दिसलं पाहिजे हे खायच्या अगोदर की ते हे मला डायजेस्ट करण्यासाठी किंवा याचा फायदा होण्यासाठी मला 7 किलोमीटर
1: आधी
0: विचार करायचा. म्हणून आम्ही बरेचदा म्हणतो की तुम्ही खाण्याच्या अगोदर ते अर्न करा, म्हणजे तेवढ्या कॅलरी डेफिसिट तयार करा, मग तुम्ही खाऊ शकता. आता गुलाबजामूनचा आकार सुद्धा मोठा असतो बरेचदा कधी कधी, तर पोर्शन साईज किती लहान प्रकारचं तुम्ही खाऊ शकता, थोडंसं खाऊ शकता तेवढं हितावह ठरतं. अत्यंत तळलेले पदार्थ खूप धोकादायक असतात, कारण मधुमेह व्यक्तींना जसं जेवढा धोका साखरयुक्त पदार्थांचा आहे तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आणि खास करून जे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले जातात पदार्थ ते अत्यंत धोकादायक असतात.
1: म्हणजे जंक फूड जसं,
0: जंक फूड त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलेलं चांगलं आहे, म्हणजे ते सुद्धा रेड झोन मध्ये येतात. आणि मग पुरी झालं, भाजी झालं, चकली, शेव हे सगळे हाय फॅट हाय कार्बोहायड्रेट पदार्थ असतात, त्यांचं प्रमाण कमी ठेवणं चांगलं असतं. मर्यादित प्रमाणामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस रक्त शर्करा जर नॉर्मल असेल, लाडू आहे, करंजी हे चवीपुरता तुम्ही जरूर खाऊ शकता. चिवडा, चकली, फरसाण मर्यादित प्रमाणामध्ये खाऊ शकता. पोहे, उपमा, साबुदाण्याचे पदार्थ पोर्शन कमी ठेवून. सुकामेवा पौष्टिक जरी असलं तरी ते कॅलरी डेन्स असतं, म्हणजे आपण म्हणतो ड्राय फ्रुट्स, हा त्याच्यामुळे प्रमाण त्याचं कमी ठेवलेलं चांगलं असतं. आणि भरपूर प्रमाणात खायच्या गोष्टी हिरव्या पालेभाज्या आहेत, तुमचे काकडी, गाजर, टमाटा, हिरव्या पालेभाज्या हे भरपूर खाऊ शकता. त्याच्यानंतर काही झिरो कॅलरीज फूड असतात ज्याच्यामध्ये कॅलरीज, जसं काकडी आहे त्याच्यामध्ये कॅलरीज शून्य असतं, पोट तर भरतं. आणि फळं खाताना सुद्धा हे बघायला पाहिजे आपण की ती सालीसकट जितकी शक्य असतील तेवढी खायची. ते निसर्गाने दिलेला त्याला कवच आहे. समजा डाळिंब झालं तर डाळिंबाचा बाहेरचा जो पांढरा पापुद्रा आहे तो आपल्या ऍसिडिटीसाठी फायद्याचा होतो, पण त्याचा दुसरा फायदा असा आहे की त्यातली जी दाणी आहे त्याच्याने रक्तशर्करा एकदम वाढू देत नाही, फायबर असतं कंटेंट त्याच्यामध्ये. म्हणून जेवढ्या गोष्टी सालीसकट आपल्याला खाता येतील फळ तेवढं जास्त प्रिफरेबल आहे. आणि सॅलड हे आपण भरपूर प्रमाणात खाऊ शकतो.
1: डॉक्टर, आता ह्या काळामध्ये समजा मधुमेह व्यक्तींची जर रक्तातील साखर जर अचानक वाढली किंवा कमी झाली तर अशा वेळेला या लोकांनी काय करणं गरजेचं आहे?
0: तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी दोन गोष्टी सांगू इच्छितो. आधी आपण बघू की अचानक कमी झाली तर काय करायचं. तर साधारणपणे रक्तातली साखर 70 mg/cm कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण, म्हणजे रक्तशर्करा गरजेपेक्षा कमी झालेली आहे. ही धोकादायक असते. बहुसंख्य लोकांना अशा वेळेस लक्षणं जाणवतात. डोळ्यापुढे अंधारी, घाम, दडदड, चक्कर, गोंधळल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, हे सगळी लक्षणं जाणवतात. पण काही व्यक्तींना जाणवत सुद्धा नाहीत तपासल्याशिवाय. म्हणून आपल्याला तपासणी करणं गरजेचं असतं. जर एखाद्याला हायपोग्लायसेमिया असेल किंवा अशी काही लक्षणं जाणवली तर तपासणी करायची व्यवस्था जरी नसली तरी तुम्ही असं गृहित धरू शकता की रक्तशर्करा कमी झालेली आहे. अशा वेळेस त्वरित शोषले जाणारे कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके पटकन घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं ग्लुकोजचं पावडर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा जे कुठलं गोड पदार्थ त्या क्षणाला अवेलेबल आहे,
1: साखर, पाणी,
0: जे काही शक्य असेल. आणि 15-15-15 असा त्याचा नियम आहे, म्हणजे 15 ग्राम्स कार्बोहायड्रेट घ्यायचं, त्याच्यानंतर 15 मिनिटं वाट बघायची, परत शुगर चेक करायची किंवा बरं वाटतं की नाही बघायचं, नाही बरं वाटलं तर परत 15 ग्राम कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदके, 15-15-15 हा त्याचा नियम आहे. आणि लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढं. जोपर्यंत आपल्याला ठीक वाटत नाही तोपर्यंत हे 15-15-15 सूत्र चालू ठेवायचं. पण पुढची ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्त शर्करा अचानक वाढली तर त्या क्षणाला मनाने गोळी जास्त घेणं किंवा मनाने इन्सुलिनचा डोस वाढवणं हे धोकादायक ठरू शकतं. कारण त्याचं जे डायनॅमिक्स आहे, आधीच्या इन्सुलिनचा परिणाम किती वेळ राहतो, नंतर घेतलं तर काय होतं, हे आम्हाला माहिती असतं. ते शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात त्याचा आम्हाला अभ्यास असतो. त्याच्यामुळे मनाने हे करणं डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त ते धोकादायक ठरू शकतं.
1: अच्छा डॉक्टर, आजकाल आपण बघतो की अगदी लहान, म्हणजे जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्ध पर्यंत सगळ्यांनाच डायबिटीस असण्याची शक्यता असते. अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांनी या सणाच्या काळामध्ये काय काळजी घेणं गरजेचं आहे, आणि त्यासोबतच जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना कसं कंट्रोल करणं गरजेचं आहे?
0: हे दोन्ही जे विभाग आहेत, लहान मुलं म्हणजे पेडियाट्रिक्स आणि ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीझन्स म्हणजे जेरियाट्रिक्स म्हणतो आम्ही त्यांना. हे दोन्ही विशिष्ट विभाग आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्यांना येणाऱ्या समस्या वेगळ्या प्रकारच्या असू शकतात.

0: आपण समजा आधी ज्येष्ठ नागरिकांचं बघूया, अशा व्यक्तींना जेव्हा मधुमेह आहे अशा वेळेस त्यांना बरेचदा त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पण काही आजार असण्याची शक्यता असते. अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोळ्या औषधी त्यांना एकत्रित चालू असतात. तर ह्या दोन्ही बालक आणि वयोवृद्ध व्यक्ती अशा व्यक्तींमध्ये ही जी शरीराची जी प्रतिकार क्षमता आणि डिफेन्स सिस्टीम असते ती कमकुवत असते. बालकांमध्ये ती डेव्हलप झालेली नसते आणि सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती थोडीशी कमकुवत झालेली असते. तरुणपणी एखाद्याला जर रक्त शर्करा कमी झाली, शरीरामध्ये अशी जी मेकॅनिझम आहे की लिव्हरच्या माध्यमातून आपोआप रक्त शर्करा तयार होते आणि त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते, पण तसं या दोन एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये होण्याची शक्यता थोडीशी कमी असते. म्हणून अशा लोकांना आपण ज्येष्ठ नागरिकांचं बघूया की त्यांनी पूर्ण उपास करणं टाळलं पाहिजे. रक्त शर्करा फ्रिक्वेंटली चेक करणं फार महत्वाचं आहे. डॉक्टरांचा सल्ला नियमितपणे घेणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या घरी जे काळजी घेणारे त्यांच्या सोबतचे आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम हे आहे की त्यांच्या गोळ्यांमध्ये बरेचदा इन्सुलिनमध्ये गोळ्यांमध्ये गोंधळ उडणार नाही याची काळजी. बरेचदा काय होतं की विस्मरण झालेलं असतं, आज मी गोळी घेतली का नाही, तर ती चुकून दोनदा गोळी घेतली जाते. इन्सुलिन घेतलं का नाही लक्षात नाही, त्याच्याऐवजी दोनदा घेतली जाते. तर त्याच्यात आपल्या घरच्यांना आपला सपोर्ट चांगला असतो, फॅमिली सपोर्ट चांगला असतो, पण कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींची ही जिम्मेदारी आहे की त्यांनी त्या व्यक्तीच्या औषधोपचार व्यवस्थित घेत आहेत का नाही याच्याकडे निगराणी ठेवणं फार गरजेचं आहे आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणं, फ्रिक्वेंटली शुगर लेवल चेक करणं आणि त्यांच्या कुठल्याही लक्षणांकडनं दुर्लक्ष न करणं. आणि बालकांमध्ये असो किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्ये असो, बरेचदा रक्त शर्करा कमी झाल्याची लक्षणं किंवा खूप वाढल्याची लक्षणं ही वेगळी असू शकतात. तुम्हाला बालकांचं उदाहरण सांगतो की समजा नुसत्या जांभया देत असेल एखादं बालक तर ते सुद्धा लक्षणं असू शकतं की त्याची शुगर कमी झाली. एखादा बालक समजा अचानक वस्तू फेकून मारतोय, चिडचिड करतोय, रडतोय मोठमोठ्याने, हे पण रक्त शर्करा कमी झालेलं असल्याचं लक्षण असू शकतं. ह्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून अशा वेळेस रक्त शर्करा तपासणं, गरज पडली तर डॉक्टरांना भेटणं आणि रक्त शर्करा कमी होणार नाही गरजेपेक्षा याच्याकडे काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण या दोन घटकांकडे आपल्याला जरा जास्त लक्ष देणं, जास्त निगराणी ठेवणं आवश्यक.
1: डॉक्टर, मग सणाचा आनंदही घेता येईल आणि मधुमेह व्यक्तींना त्यांचा मधुमेह नियंत्रणात पण ठेवता येईल यासाठी कोणते महत्वाचे नियम पाळणं गरजेचं आहे?
0: त्याला मी अगदी सोपं करून सांगतो. आपण 3 P लक्षात ठेवायचे, म्हणजे 3 नियम ज्याच्यामुळे सणाच्या काळामध्ये सुद्धा मधुमेह छान नियंत्रणात राहू शकतो. पहिलं म्हणजे पोर्शन. पोर्शन म्हणजे क्वांटिटी किती आहे, की तुम्ही किती खाताय, गोड पदार्थ असो तळलेले पदार्थ असतो, प्रमाण ते नियंत्रणात जर राहिलं तर आपली रक्त शर्करा आणि मधुमेह नियंत्रणात राहू शकतं. दुसरं पॅटर्न. पॅटर्न म्हणजे नियमितता. मी जर सकाळी 8 न्याहारी घेतो आणि 12 दुपारी जेवण करतो, परत 4 न्याहारी आणि रात्री 8 जेवण, आम्ही त्याला 8-12-4-8 म्हणतो. हे सगळ्यात योग्य आहे. याच्यातलं जे सातत्य नियमितता आहे ते आपण कायम ठेवणं गरजेचं आहे सणाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे त्याच्यामुळे अचानक रक्त शर्करा वाढणार नाही किंवा त्याचे काही गंभीर दुष्परिणाम होणार नाहीत. तिसरा पी आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल. म्हणजे पोर्शन, पॅटर्न आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्या 3 नियमांच्या आधारे आपण आपल्या सणाचा छान आस्वाद घेऊ शकतो.
1: खूप छान डॉक्टर. डॉक्टर अजय रोटे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना, ज्यांना मधुमेह आहे, थोडक्यात सणाचा आनंदही कसा घेता येईल आणि त्यांना त्यांची तब्येत सुद्धा कशी व्यवस्थित ठेवता येईल याबद्दल खूप छान समजावून सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: सणांच्या दिवसात मधुमेही व्यक्तींनी घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अजय रोटे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: तैयार हो जाइए खेलों के सबसे बड़े रोमांच के लिए। जापान में होने जा रहे हैं 20वें एशियन गेम्स 2026। भारत के जाबाज खिलाड़ी देश के लिए पदक जीतने के इरादे से मैदान में उतरेंगे। हर मुकाबला, हर जीत, हर पल का रोमांच अब जुड़ेगा आपसे आकाशवाणी के साथ। आकाशवाणी लेकर आया है एशियन गेम्स 2026 का विशेष कवरेज। सुनिए विशेष कार्यक्रम चीयर फॉर भारत 16 और 17 सितंबर को रात 8 बजे से रात 8:30 तक। 18 सितंबर को सुनिए कर्टन रेजर रात 8 बजे और 19 सितंबर से 4 अक्टूबर तक रात 10 बजे सुनिए डेली हाइलाइट्स कैप्सूल्स। इसके अलावा 20 सितंबर से 3 अक्टूबर तक FM रेनबो पर दिन भर अलग अलग समय पर सुनते रहिए पीरियोडिक FM अपडेट्स, 5 मिनट ताजा खबरें, भारतीय खिलाड़ियों की उपलब्धियां और एशियन गेम्स का रोमांच। तो अपने रेडियो की आवाज बढ़ाइए और बनिए भारत की हर जीत के गवाह। एशियन गेम्स 2026 चीयर फॉर भारत सिर्फ आकाशवाणी मुंबई के 107.1 FM रेनबो चैनल पर। आकाशवाणी, आपकी आवाज आपके साथ।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
3: श्रोते हो, अवश्य ऐका येत्या रविवारी म्हणजे 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात UPSC CSE 2025 या परीक्षेमध्ये AIR 106 आणि UPSC IFOS 2025 या परीक्षेत AIR 62 या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा।
4: आपण ग्रामीण भागामधून आलोय, ही एक अडथळा न मानता त्याला एक आपण ऑपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे। तर त्यांनी ह्या UPSC सारख्या एग्जाम कडे पाठ न फिरवता आपण एक ऑप्शन्स क्रिएट केले पाहिजे।
3: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम 20 सप्टेंबरला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12:00 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:00 आहेत, प्रसारित करीत आहोत

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित. त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. दुष्काळ स्थितीबाबत राज्यातल्या 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. थातुरमातुर निर्णय न घेता सरकारकडे संपूर्ण आणि अचूक डेटा असावा या उद्देशानं सर्वेक्षण सुरू आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थांच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जमाफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळी स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. दुष्काळ हे संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. एनडीआरएफ अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत. मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून एनडीआरएफ अंतर्गत मदत आल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UWA अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथं शिकण्याची संधी सुमारे 1,00,000 विद्यार्थ्यांना मिळेल. त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात UWA महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या अडचणीत आलेल्या 469 पतसंस्थांच्या मालमत्तांची संचालक अधिकाऱ्यांच्या तसंच थकबाकीदार सभासदांच्या मालमत्ता जप्त करून विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, दुय्यम निबंधक आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत करेल तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि मुकुटबन गडचांदूर नव्या रेल्वे मार्गासाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकरी असलेल्या चौक कर्जत विभागाचं दुपदरीकरण झाल्यानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील तसंच दरवर्षी 18 दशलक्ष

टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. या प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केलेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचं अंतर, वेळ आणि खर्च कमी होईल. तसंच वर्धा माणिकगड विभागावरचा वाहतुकीचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांना दररोज प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याची तसंच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हा मार्ग कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल. तसंच बल्लाशाह नागपूर या गर्दीच्या मार्गावरचं अवलंबित्व कमी व्हायलाही मदत होईल. कमी रेल्वे जोडणी असलेल्या यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांनाही या रेल्वेमार्गाचा फायदा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 होणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे महोत्सव हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. 38व्या पुणे महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात व्यक्त केलं. उपराष्ट्रपतींनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनीही गणपतीचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभादांडा इथल्या कविता गाव या उपक्रमाला साहित्य पर्यटनाचं नवं रूप दिलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ले इथं ते बातमीदारांशी बोलत होते. येत्या 2 महिन्यात विकासकामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याचं चालकानं सांगितलं. जखमींवर गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात नामपूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी हे दोघं मोसम नदीच्या पात्रात उतरले होते त्यावेळी हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढचा तपास सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चित इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूत अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शेफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित. त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारलेल्या या कारकिर्दीच्या विविध पैलूंचा आढावा वृत्त विशेषच्या माध्यमातून आपण घेत आहोत। मोदी यांच्या नेतृत्वात देशानं विकासाचे नवनवीन टप्पे पार केले आहेत आणि या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू ठरली आहे मजबूत होत गेलेली अर्थव्यवस्था। प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल, UPI मुळे झालेली डिजिटल क्रांती, GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर झालेला परिणाम आणि देशाच्या आर्थिक स्थितीची भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विजय कलंत्री।
1: नमस्कार सर, वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: नमस्कार मॅडम।
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या प्रवासादरम्यान त्यांनी घेतलेल्या आर्थिक धोरणात्मक निर्णयांकडे तुम्ही कसं पाहता?
2: 25 वर्ष पॉलिटिकल पब्लिक लाईफ मध्ये त्यांनी लई अचीवमेंट केले। पहिला तो सबसे लॉन्गेस्ट सर्विंग प्रधानमंत्री आहे, आपण ती सर्व बडी उपलब्धी आहे। त्यांनी वन नेशन वन टॅक्स GST त्याच्यातून लई सुविधा झाली, ऑक्ट्रॉय अबॉलिश केला, नंतर जनधन योजना मध्ये 15 करोडहून जास्ती माणसांनी ती योजना मध्ये अकाउंट खोलले। सगळ्याकडे बँक अकाउंट आहे, डायरेक्ट ट्रान्सफर, काही पण इन्सेंटिव्ह आहे बँक मध्ये, गव्हर्नमेंट बँक मध्ये तुम्हाला डायरेक्ट पैसा मिळेल सबसिडीचा। पहिला काय होत होता, तुमची सबसिडी तुम्हाला नाही मिळेल, कोई ना कोई बीच मध्ये माणूस येईल, दलाल येईल, ते कसं आहे डायरेक्ट होत तुमचं बेनिफिट, डायरेक्ट डायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट इन्सेंटिव्ह बेनिफिट। नंतर PLI स्कीम, प्रोडक्शन लिंक स्कीम, ती स्कीम मध्ये लई नवीन नवीन प्रोडक्ट, नवीन इंडस्ट्री त्याला प्रोत्साहन मिळलं, स्टार्टअपला प्रोत्साहन दिला, MSME साठी लई इझी ऑफ डुईंग बिझनेस, फायनान्शियल सपोर्ट, क्रेडिट गॅरंटी स्कीम आणि प्रोडक्शन कसं वाढवायचं त्याची इन्सेंटिव्ह, तर असे लई स्कीम त्यांनी आणले आहे। विदेश साठी फॉर फ्री ट्रेड अग्रीमेंट, कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटी, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, हे सगळ्यातून एक्सपोर्ट कसा वाढवायचा, देन लोकल टू व्होकल, हायएस्ट एक्सपोर्ट आपण जे झाला ही वर्षा 863 बिलियनचा टार्गेट आहे। अशी काही योजना आहे समावेश, त्याच्यामध्ये कसा आपण व्यापार वाढवू शकते, एम्प्लॉयमेंट वाढवू शकते, एक्सपोर्ट वाढवू शकते, याची काही योजना प्रधानमंत्रींनी सुरुवात केली आणि त्याचा ट्रस्ट देऊन आणि जोर देऊन कसा ती वाढवू शकते। इलेक्ट्रिसिटी, रुरल इलेक्ट्रिफिकेशन, रोड अँड हायवेज आणि मेट्रो, आता बुलेट ट्रेन चालू होणार, लई योजना आहे। आणि आवास योजना, स्वच्छता योजना, टॉयलेट फॉर एव्हरी वन इन एव्हरी विलेज, ती चांगली चांगली योजना आहे। 50-60 वर्ष पूर्वी व्हायला पाहिजे होती, ती मोदी साहेब येऊन सुरुवात केली।
1: भारताला जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात आणि जागतिक पातळीवर देशाची पत वाढवण्यात या ज्या काही धोरण आहेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्याविषयी काय सांगाल?
2: आता आपण 7.8% आपणचा GDP आहे आणि आपण 6th लार्जेस्ट इकॉनॉमी वर्ल्ड मध्ये त्यांची लिडरशिप मध्ये आहे। दुसरं, आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी होणार 2030 पर्यंत, 30 ट्रिलियन इकॉनॉमी विकसित भारतची 2047। ही योजना आता काफी एम्बिशियस आहे। सोलर मध्ये 5 लाख गिगावॉट ते 2.5 लाख गिगावॉट झाले, 5 लाख मध्ये आता सोलर। आणि आता जी नवी योजना आहे सोलरची, सगळ्यांना गरीब माणसाला 80,000 रुपीज ती देणार, 80,000, आणि ती योजना असून तुम्ही घरवरती सोलर

0: हो सकते, तो तुमची इलेक्ट्रिसिटी फ्री, सोलर जनरेट करायची इलेक्ट्रिसिटी फ्री, आणि गव्हर्नमेंट योजना पैसा देणार तो सोलर लावायला, किती मोठी योजना आहे, किती फायदा होणार, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिलच नाही येणार. रुरल एरियामध्ये पाणी तू कसा पाणी पोहोचणार, एग्रीकल्चर साठी कसले इन्सेंटिव्ह, सगळं नवीन नवीन इकॉनॉमी, आमचा ग्रोथ कसा वाढू शकते, आणि आम्ही जीडीपी 7.8% ते 10% व्हायला पाहिजे, यूपीआई डिजिटल इकॉनॉमी, डिफेन्स सेक्टरमध्ये 40,000 करोडचा एक्सपोर्ट झाला, आता त्याची एमबीसी असे की 1,00,000 करोड व्हायला पाहिजे 2030 पर्यंत. आपण भारतला सक्षम बनवायचं आणि भारत एक्सपोर्ट करू शकेल वर्ल्ड मार्केटमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमी सोबत कॉम्पीट करेल तसं वातावरण त्यांनी क्रिएट केलंय.
1: तर तिसरा प्रश्न आहे, एक महत्वाचा सुधारणात्मक बदल म्हणजे जीएसटी, आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी भारताची अप्रत्यक्ष कर व्यवस्था कशी होती, आणि जीएसटी आल्यानंतर व्यापार आणि उद्योग सुलभतेसाठी नेमका काय बदल झाला, आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर
0: याचा काय
1: परिणाम झाला?
0: आता काय होतं, पहिला ऑक्टोबर होती, ऑक्टोबर हर एक चेक नाका चेक, तो पेट्रोलचा किती वेस्ट, मेन पॉवरचा वेस्ट आणि ट्रान्सपोर्टचा मुवमेंट. आज मुंबई दिल्ली 3 दिवस मध्ये आम्ही जाऊन शकतो, पहिला काय ट्रक 7 दिवस घेत होत, हर चेक पोस्ट होती थांबायची. तो प्री जीएसटी मध्ये असा हाल होता, तो कॉस्ट कमी झाली, कारण की आता टर्न ओव्हर 2 झाले 1 आठवड्यामध्ये ट्रकचे, गुड्स टाइम सून पोहोचते, आणि तुम्हाला माहिती आहे की चेक पोस्ट थांबायचा नाही, करप्शन कमी झाला, धंदा वाढला, ट्रान्सपोर्टरचा पण वाढला आणि बिझनेसमॅनचा पण वाढला, की तुम्ही टाइम सून डिलिव्हरी, टाइम सून माल यायचा, टाइम वेस्ट न्यायचा, पेट्रोलचा खर्च कमी, चेक पोस्ट वरती सगळा पेट्रोल आम्ही 5-1,00,000 करोडचं पेट्रोल वेस्ट, ती सगळं कमी झाला ना, आणि वेटिंग पिरियड कमी झाला. वन टॅक्स वन नेशन किती फायदा, पहिला आम्ही 3-4 टॅक्स भरायचा, आता एकच टॅक्स, तो पेपर वर्क पण कमी झाला, तो सुविधा झाली ना इंडस्ट्री ट्रेडला, जीएसटी आता खाली 1 पॉइंट वरती कलेक्ट झाला, खरंच काम झालं.
1: आणि सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा काय परिणाम झाला सकारात्मक, काय सांगाल?
0: कॉमन मॅन जीएसटी भरून निघाले, नाही तो पहिला ऑक्ट्रॉय, सेल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, काही दुसरे टॅक्स होते ते आता नाही ना, आता खाली जीएसटी, तो कॉमनवेल्थ वरती कमी सून कमी इफेक्ट आहे. आणि एक जीएसटी भरायचा आणि कॉमनवेल्थची जी वस्तू आहे तिला 5% आहे, त्याच्या जास्ती नाही, नाही तर पहिला काय की स्टेटचा टॅक्स वेगळा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स वेगळा, नंतर ऑक्ट्रॉय वेगळी, दुसरे असे काही टॅक्सेस होते ती आता नाही, आणि कॉमनवेल्थला सुविधा झाली, टॅक्स पण कमी झाला आणि चोरी पण कमी झाली.
1: सर, युपीआयची क्रांती नेमकी काय आहे, आणि 2016 मध्ये सुरू झालेल्या युपीआय न भारतातील पैसे देण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत बदलली, तर युपीआयच्या यशामागे कोणते घटक सर्वात महत्वाचे ठरले?
0: आता काय कॉमन मॅनला कॅश पहिला कॅरी करायचं, की मला इथे कॅश घेऊन जायचं, सामान खरीदायचं, चोरी होते किंवा विसरून जाते. आता काय आहे की युपीआय मध्ये तुम्ही भाजी खरीदा, ग्रोसरी खरीदा, कॉमन मॅनचं सामान खरीदा, कुठे पण लिहू शकते, आणि खाली टेलिफोनचून पेमेंट करा, डिजिटल पेमेंट, एकदम सुविधा. 65% इंडियन पॉप्युलेशन युपीआय युज करते पेमेंटसाठी, लई मोठा प्रमाण, आणि वर्ल्ड ओव्हर तर दुसरी कंट्रीला पण आम्ही युपीआयची सर्व्हिसेस देतो, ती पण युज करते आमची सर्व्हिसेस, तर डिजिटल इकॉनॉमी मोठा तरक्की झाली आपणची.
1: तर आता 15 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या एमडीआर व्यवस्थेबद्दल सामान्य युपीआय वापरकर्ते जे लोक आहेत त्यांनी कसं समजून घेतलं पाहिजे, आणि एमडीआर म्हणजे काय, आणि कोणत्या व्यवहारांवर एमडीआर लागू होणार, कोणते व्यवहार पूर्णपणे मोफत राहतील, आणि या तरतुदींचा सामान्य नागरिक आणि छोट्या दुकानदारांना कसा फायदा होईल?
0: असं 2,000 रुपयापर्यंत एमडीआर इफेक्ट नाही होणार, ती ट्रान्झॅक्शन टॅक्स नाही लागणार, 2,000 सून जास्ती असेल तर लागणार. दुसरं गव्हर्नमेंटने एक नोटिफिकेशन काढलाय आज, 2,000 सून जास्ती लागणार ती टॅक्स ती कलेक्ट नाही करणार कॉमन मॅन सून, खरीदार सून, त्याला नाही भरायचं आहे, आणि त्याच्यावरती ट्रान्सफर पण नाही करू, ती लई मोठा महत्वपूर्ण वाटत आहे. आता काय आहे की याच्यासून 15,000 करोड येणार, डेव्हलपमेंट मध्ये युज होणार, आणि मग मिनिमम आहे 0.4%. कॉमन मॅनची वस्तू मध्ये काय 2,000 पर्यंत आहेच नाही, आणि सिलिंग पण आहे 75,000ची, त्याच्यावर पण नाही घेऊ शकत.
1: तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल, हे जे नवीन एमडीआर लागू होणार आहे त्याविषयी तुम्ही सामान्य नागरिकांना अगदी सोप्या भाषेत काय संदेश द्याल?
0: नागरिकाला असं आहे, याच्यासून काय घाबरायचं नाही, एमडीआर तुम्हाला काय इफेक्ट नाही होणार, 0.4% आहे, आणि दुसरा 2,000 सो जास्ती तुम्हाला नाही भरायचं आहे, ती समोरवाला भरणार त्याचे जो तुम्ही परचेस केलाय, दुकानदार पैसा देणार तुम्हाला नाही, ती घाबरायची काही हरकतच नाही.
1: 2016 आयबीसी कोडमुळे भारतातील व्यावसायिक वातावरण सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळवण्यासाठी कशी मदत झाली, हा खूप महत्वाचा होता.
0: असं तू काय की बँकचे सेटलमेंट झाले लई केसेस, आणि ती केसेस सेटलमेंट झाले तर एक ज्युडिशियल प्रोसेस तून झाले. त्याला काय होतं, कोणी बँक मॅनेजर

0: לכיסא נהגי האג'נדה.
1: כן.
0: כי אלא ריליב דה יצ'י נאי דה יצ'י, מידאו סטו כנאי דאו סטו, כסה דאו, מידאו דנאי תו כוי קאי סגנר, מיני פייסי חלה די גלי. אתה קאי ג'ודישל एक फोरम क्रिएट केला आहे. बँक पण तिकडे जाते, इंडस्ट्री पण जाते आणि खरीददार पण तिकडे येते. तो दोघी तिघांचा एक समावेश करून त्याचा एक निकाल करायचा. कसा निकाल करूया? की मला जास्ती पैसे कोण देते, ए पार्टी की बी पार्टी की सी पार्टी? आता जी पार्टीने जास्ती पैसे दिले त्याला फॅक्टरी देऊन द्या, आणि बँकेचा पैसा बँकेला चुकवायचा. ती कायचं तो लेबर फोर्स तिकडे जाणार, लेबर चेंज नाही होणार, खाली मॅनेजमेंट चेंज होणार, आणि मॅनेजमेंट त्याच्याकडे जाणार, ती कडे पैसे असणार आणि ती फॅक्टरी चालवून सक. आतापर्यंत काय होतं की ती फॅक्टरी पण नाही चालत बरोबर, बँकेला पण पैसा नाही मिळत होते, आणि वर्करला पण पगार नाही मिळत टाइम पर. तर सगळ्याचा समावेश झाला आणि याच्यामध्ये निकाल पण झाला सगळी वस्तूच्या, त्याने ती तकलीफ ती दूर झाली. पण थोडा काय की काफी थोडी फॅक्टरी मध्ये रिलीफ जास्ती दिली, कोणी सांगते की जास्ती सस्ती विकली, ती आता ती झाला ती झाला. पण ऍटलीस्ट निकाल जाणार आता, नाही तो बँक मध्ये इतकी केसेस आहे सिक इतका ही, तर बँकाची पण बॅलन्स शीट ठीक झाली आणि ती बॅड डेट कमी झाले.
2: तर शेवटचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेत अनेक संरचनात्मक बदल झालेत आणि भारताच्या सर्व स्तरांच्या आर्थिक समावेशनासाठी प्रयत्न झालेत, तर भविष्याच्या दृष्टीने तुम्ही ह्याकडे कसं पाहता?
0: भविष्यामध्ये असं आहे की जी जी इज ऑफ डुईंग बिझनेस, PLI स्कीम, GST स्कीम, त्याच्यामध्ये किती आणखी रिफॉर्म होऊ शकते करायला पाहिजे, आणि रिफॉर्म कंटिन्यू प्रोसेस व्हायला पाहिजे. आता आम्ही लई रेव्होल्युशन आहे, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, आता सेमिकॉन आहे. आता प्रधानमंत्री काल उद्घाटन केलं सेमिकॉन. सेमिकॉन मध्ये आता इंडिया नंबर वन बनायची कोशिश करेल. आता आम्ही नंबर टू वर्ल्ड मध्ये मोबाईल एक्सपोर्टर आहे, आज नंबर वन बनायला पाहिजे. आता जसा फेसबुक आहे, ट्विटर आहे, अशी कंपनी आपोआपला पण चालू करायला पाहिजे. तो जो प्रधानमंत्री इतका प्रोग्रेसिव्ह माइंडचा आहे, तो लई प्रोग्रेसिव्ह आणखी बघून काय आम्ही आम्हाला एंटरप्रेनरला टेक्नोक्रेटला काय मदत करू शकते, आणि कॉमनवेल्थला कमीसून कमी त्रास आणि कॉमनवेल्थचा काय फायदा करू शकते, तशी योजना आहे ती प्रधानमंत्री थोडी केली आहे, थोडी कंटिन्यू करायला पाहिजे. आणि आणखीन काय असेल तो ती नवीन योजना आणायला पाहिजे आणि देशाला पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि देशची जितकी पण उन्नती असेल सगळ्याचा फायदा होईल, प्रोग्रेसिव्हचा फायदा आणि बेनिफिट कॉमन मॅन सून सगळ्याला मिळायला पाहिजे.
2: खूप खूप धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
3: श्रोते हो, सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशाचा आर्थिक कणा कसा मजबूत झाला आणि एका सामान्य नागरिकापासून ते जागतिक पातळीपर्यंत भारताची पत कशी वाढली यावर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण सविस्तर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताच्या अर्थव्यवस्थेत झालेले सकारात्मक बदल आज जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहेत. एकेकाळी अशक्य वाटणारी डिजिटल क्रांती आज UPIच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे. भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत अवघ्या काही सेकंदात होणारे डिजिटल व्यवहार ही आज भारताची नवी ओळख बनली आहे. यासोबतच GST सारख्या ऐतिहासिक कर सुधारणांमुळे देशाची कर प्रणाली पारदर्शक आणि सुटसुटीत झाली, जिचा थेट फायदा आज सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि जीवनमान उंचवण्यासाठी होत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, मुलाखत लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मात्रे फिश वर्ल्ड। शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालन किंवा कोळंबी पालन सुरू करायचे आहे, तळ्याची तयारी, मत्स्यबीज निवड, खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, काय म्हणताय? आता चिंता करू नका, एकाच ठिकाणी मिळवा मत्स्यपालन प्रशिक्षण, कोळंबी पालन प्रशिक्षण, तळे आणि पाणी व्यवस्थापन मार्गदर्शन, मत्स्य आणि कोळंबी शेतीसाठी तांत्रिक सल्ला, फार्मिंग ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी। तेव्हा आजच संपर्क करा मात्रे फिश वर्ल्ड। संपर्क 92 70 15 00 76 या नंबरवर। तेव्हा ज्ञानाची जोड तंत्रज्ञानाला आणि योग्य मार्गदर्शनाची साथ यशस्वी मत्स्य शेतीला। शेतकरी

0: फार्मिंग ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी, तेव्हा आजच संपर्क करा मात्रे फिश वर्ल्ड. संपर्क 92 70 15 00 76 या नंबरवर. तेव्हा ज्ञानाची जोड तंत्रज्ञानाला आणि योग्य मार्गदर्शनाची साथ यशस्वी मत्स्य शेतीला. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन अशी माहिती आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवित असतो की जेणेकरून त्यांना देखील शेती करत असताना फायदा झाला पाहिजे आणि आपल्या शेतीला पूरक व्यवसायांची जोड ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस निश्चितच नफा देखील आपल्याला त्या प्रमाणात मिळतो. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी आपण अशा एका माशाच्या प्रजातीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्याने जागतिक आणि भारतीय मत्स्य शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे आणि ती प्रजाती म्हणजे गिफ्ट तिलापिया. तर कमी खर्च, जलद वाढ, रोगांना प्रतिकार करण्याची उच्च क्षमता आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे हा मासा आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. आणि आजच्या आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण गिफ्ट तिलापिया शेतीची माहिती, पाण्याचं व्यवस्थापन, येणारा खर्च आणि त्यातून मिळणारा नफा याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे स्वप्नील आनंदा नरसाळे यांना आणि आज त्यांच्याकडून आपण गिफ्ट तिलापिया मत्स्यशेतीची प्राथमिक माहिती याविषयी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आता आपल्याला गिफ्ट तिलापिया म्हणजे नेमकं काय आणि साध्या तिलापियापेक्षा त्यामध्ये आपल्याला फरक काय आहे हे देखील समजून घ्यावं लागेल, काय सांगाल बरं?
1: गिफ्ट तिलापिया म्हणजे मॅडम जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया. ही कोणती वेगळी प्रजाती नाहीये. आधीच एक आपल्याकडे एक नाईल तिलापिया म्हणून एक प्रजाती आहे. त्या नाईल तिलापियाच्या प्रजातीवर निवडीत प्रजननाद्वारे तिचा वेग वाढवलेला आहे. जो वाढण्याचा जो वेग असतो ज्याला आपण ग्रोथ म्हणतो, तसेच त्याची उत्पादन क्षमता वाढवलेली आणि शेतीसाठी एक उपयुक्त गुण सुधारलेली एक स्पेसिस आणि एक इम्प्रूव्ह स्ट्रेन ही तयार केलेली आहे. निवडक प्रजननाचे कंटिन्यू अनेक पिढ्यांमध्ये कार्यक्रम चालू असतात. असं करत करत चांगली वाढ करणाऱ्या माशांची निवड करून सिलेक्टिव्ह ब्रीडिंग करून गिफ्ट तिलापिया म्हणजे जेनेटिकली इम्प्रूव्ह फार्म तिलापिया ही प्रजाती तयार करण्यात आलेली. शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा प्रमुख फायदा म्हणजे योग्य व्यवस्थापनाखाली याची चांगली वाढ होणार आणि अधिक उत्पादन मिळण्याची क्षमता याच्यात चांगली आहे.
0: आणि साध्या तिलापियापेक्षा यामध्ये गिफ्ट तिलापियाचा आपल्याला फरक काय नेमका सांगता येईल?
1: साधा तिलापिया मॅम लवकर याची जी प्रजनन क्षमता असते साध्या तिलापियाची, हा बोटुकलीचा किंवा जरा मोठा झाला की हा ब्रीड करायला म्हणजे प्रजनन करायला सुरुवात करतो.
0: बर,
1: त्यामुळे होतं काय की अनेक लहान लहान मासे त्याच तलावात येतात, जेणेकरून आपल्याला त्याच्या खाद्य व्यवस्थापनावर किंवा पाण्याच्या गुणवत्तेवर किंवा बाकी गोष्टीवर जसं की स्टॉकिंग डेन्सिटी असेल त्यांची त्याच्यावर लक्ष ठेवणं अवघड जातं. आणि गिफ्ट तिलापियामध्ये ही सिलेक्टिव्ह ब्रीडिंग प्रोसेस करून गेल्यामुळे असणारी ऑल मेल तिलापिया म्हणजे त्याचं हे पूर्णपणे फक्त उत्पादन क्षमता कशी वाढेल, शेतकऱ्याचं उत्पादन अधिक चांगले कसं होईल, जेणेकरून जशी माशाची चांगली वाढ होईल रेग्युलर तिलापियापेक्षा हा तुलनेने जास्त पट वाटतो, त्याच्यामुळे याची जास्त उत्पादन मिळण्याची क्षमता जास्त.
0: छान. सर, गिफ्ट तिलापियाची शेती जर पहिल्यांदाच आपल्या शेतकरी मित्रांना सुरू करायची असेल तर त्यांना अगोदर तयारी करावी लागते, तर मग त्यासाठी काय काय तयारी त्यांची असायला हवी? बरं,
1: बरोबर मॅडम. तिलापिया सुरू करण्यापूर्वी आधी आपण काही थोडे मॅनेजमेंट केले पाहिजेत. जसं की सुरुवात करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम आपल्याकडे पाण्याचा कायम स्वरूपी व सुरक्षित स्रोत आहे का, तळ्याची जागा केवढी आहे, तळ्याचा आकार कसा आहे, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का, मत्स्यबीज आपल्याकडे उपलब्धता आहे का गिफ्टची, त्याला लागणारा खाद्याचा खर्च आणि बाजारपेठांचा आपण विचार केला पाहिजे.
0: अच्छा.
1: हा, तळे जर नवीन असेल तर त्याच्यामध्ये एखादी अनावश्यक जलवनस्पती असू शकते, भक्षक मासे असू शकतात, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, त्यांना अगोदर काढून टाकलं पाहिजे. तळ्यात एकदा पाणी भरल्यानंतर त्याची गुणवत्ता बघणे गरजेचं आहे. जसं की प्राणवायू असेल, पीएच ज्याला आपण सामू म्हणतो, तापमान, अमोनिया यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि गिफ्ट तिलापिया शेतीला सुरुवातीलाच खूप जास्त मासे सोडण्याऐवजी शेतकऱ्यांनी जी व्यवस्थापन क्षमता असते ज्याला आपण स्टॉकिंग डेन्सिटी म्हणतो ती हळूहळू थोडी वाढवावी. नंतर आपलं ज्या पद्धतीने आपल्याला मॅनेजमेंट जमतं त्या हिशोबाने हळूहळू वाढवलं तर गरजेचं नाही. सुरुवातीला थोड्या माशांपासूनच सुरुवात केली पाहिजे, कारण स्टॉकिंग जर जास्त झाली त्याची ऑक्सिजन डिमांड वाढते आणि जो पाण्यातला जो प्राणवायू ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो तो लवकर संपत जातो, जेणेकरून मग त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तयार होते ऑक्सिजनसाठी आणि सर्व मासे एकाच वेळेला मरण्याचा धोका उद्भवू शकतो.
0: अच्छा. आणि कुठल्याही गोष्टीची परिपूर्ण अशी माहिती जोपर्यंत आपल्याला

0: मिळत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाला सुरुवात जरी आपण केली तर पुढे आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात, नाही का?
1: बरोबर
0: त्यासाठी मग प्रशिक्षित होऊनच आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे.
1: सुरू करायला पाहिजे.
0: तसर आता गिफ्ट तिलापिया सोडण्यापूर्वी आपलं तळं कसं असायला पाहिजे हा देखील प्रश्न कुठेतरी महत्वाचा आहे.
1: नक्कीच मॅडम, तळे तयार करताना आपण तळ्यात एखादा अनवॉन्टेड फिश आहे का किंवा भक्षक मासे असतात, तसेच जल वनस्पती असतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
0: बर.
1: कारण जेव्हा आपण आपले मासे जे आपला गिफ्ट तिलापियाचं बीज आपण एखाद्या पाण्यात सोडतो त्याच्या अगोदर तो पूर्ण जे तळ आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे, त्याचं पाणी चांगलं असलं पाहिजे, त्या तळ्याची पाणी साठवण्याची क्षमता कशी आहे, त्याचं इनलेट आउटलेट व्यवस्था कशी आहे ती योग्य पाहिजे, पाण्याचा व्यवस्थित निचराही झाला पाहिजे, तसंच त्यात पाणी नवीन आलंही पाहिजे.
0: खरे.
1: आणि कधी कधी काय होतं की पावसाळ्यात पाणी खूप प्रचंड प्रमाणात त्याचं वाढ होती त्याच्या ह्याच्यामध्ये, तर असे नाही झाले पाहिजे की त्यातून मासे वाहून जात आहेत, तर त्याची सुद्धा काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे आउटलेटवर जाळी किंवा स्क्रीन या गोष्टी असणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: त्याचप्रमाणे तळ्यात पाणी भरल्यानंतर पाण्याची गुणवत्ता बघितली जावी, जेणेकरून तापमान आणि सामू म्हणजे पीएच की बाबा किती आहे, आता पाण्याचा जनरल पीएच 8 ते 8.4 किंवा 8 ते 9 या रेंजमध्ये असेल किंवा याच्यामध्ये असेल तर आणखी चांगलं. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण नवीन मत्स्यबीज ज्यावेळेस पाण्यामध्ये सोडतो तर त्याचं तापमान, मत्स्यबीजाच्या पाण्याचं तापमान ज्यात आपण आणले आणि आपल्या तळ्याचं तापमान, हे दोघंही जवळपास सारखे पाहिजेत, म्हणजे 1-2 डिग्रीचा फरक चालू शकतो, पण जास्त फरक असेल तर माशाला स्ट्रेस येऊ शकतो. तळ्याची तयारी ही फक्त पाणी भरण्याची नसून तर ती माशाचं जे उत्पादन चक्र आहे त्याची एक सुरुवात असते.
0: ज्यावेळेस आता गिफ्ट तिलापियाचे जे सीड असतात ते सीड देखील आपण चांगल्या प्रतिष्ठित अशा ठिकाणावरूनच घ्यायला हवं आणि तळ्यात सोडताना देखील नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हा देखील प्रश्न समोर येतो, तर त्याला काही उत्तर द्याल बरं.
1: नक्कीच मॅडम, गिफ्ट तिलापियाचं सीड घेताना म्हणजे त्याचा मत्स्यबीज घेताना आपण विचार करून घेतलं पाहिजे, जसं की त्याचे फिंगरलिंग असतील किंवा फ्राय साईज असेल, ते शक्यतो विश्वसनीय प्रमाणीय आणि अधिकृत जे मत्स्यबीज हॅचरी असते किंवा सीड सप्लायर असतात त्यांच्याकडूनच घेतलं पाहिजे. ते घेताना त्याची प्रजाती योग्य आहे का, म्हणजे हा नक्की मासा हा गिफ्टच आहे का किंवा रेग्युलर तिलापिया देतोय आपल्याला, ते व्यवस्थित बघून घ्यावं. त्याचा आकार किती, आता माशांचे आकार काही जण मत्स्यबीज बोटुकली साईज घेतात, काही जण फ्राय साईज घेतात त्यापेक्षा थोडा लहान मासा, तसेच मत्स्यबीज घेताना त्याची आरोग्याची स्थिती कशी आपल्या मत्स्यबीजाची हे आपण नक्की तपासून घेतलं पाहिजे.
0: निश्चितच
1: जर अत्यंत लहान कमजोर किंवा असामान्य पोहणार जर मत्स्यबीज असेल तर असे मत्स्यबीज घेणे शक्यतो आपण टाळावे. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण मत्स्यबीज तळ्यात सोडतो तर तळ्यात सोडताना आपण त्याला अक्लिमेटाईज करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या पाण्याचे तापमान आणि तळ्यातील पाण्याचे तापमान हे एकमेकासोबत संतुलित झाले पाहिजे, जेणेकरून त्याला स्ट्रेस आला नाही पाहिजे.
0: म्हणजे अशा प्रकारची काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
1: बरोबर मॅडम.
0: आणि सर, ज्यावेळेस तळ्यात आपल्याला हे गिफ्ट तिलापिया मासे सोडायचे आहेत तर असा प्रश्न मनात येतो की जास्त मासे जर आपण सोडले तर मग आपल्याला जास्त उत्पादन मिळतं, हे बरोबर आहे का?
1: नाही मॅडम, हा बऱ्याच शेतकऱ्यांचा हा कॉमन प्रश्न असतो, त्यांना असं वाटतं लॉजिकली असं वाटतं की जास्त मासे म्हणजे जास्त उत्पादन, पण असं होत नाही. की प्रत्येक गोष्टीची एक स्टॉकिंग डेन्सिटी असते, म्हणजे एक साठवण क्षमता, की या तळ्यात आपण एवढेच मासे टाकू शकतो. तर शेतकऱ्यांना कधी कधी वाटतं की आपण जास्त मासे टाकूया, पण होतं कसं, साठवण क्षमतेपेक्षा ज्यावेळेस तुम्ही जास्त मासे त्या पाण्यात सोडता तर त्या पाण्यातला जो प्राणवायू आहे जो ऑक्सिजन आहे तो लवकर संपतो, तो त्यांच्यासाठी तेवढा पर्याप्त नसतो, जेणेकरून मासे वरती येऊ लागतात, तसेच बाबा त्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ती पूर्णपणे बदलून जाते, त्यात अमोनिया लोड भरपूर वाढतो, अमोनिया वाढला की आणखी जो आपला प्राण्यातला जलवायू ऑक्सिजन आहे तो आणखी झपाट्याने कमी होतो.
0: बर.
1: त्याच्यामुळे मासे हे तेवढेच टाकावेत की जेवढे त्यात साठवण क्षमता त्याची असते, तर जास्त मासे टाकून जास्त नफा कधीही होत नाही, उलट त्याने नुकसानच होणार. त्याच्यामुळे व्यवस्थित या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, या गोष्टीची प्राथमिक माहिती घेतली पाहिजे, तसेच त्याच्या एक पद्धती असतात, एक्सटेन्सिव्ह, सेमी इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह, या त्याच्या स्टॉकिंग नसेल म्हणजे साठवण क्षमतेच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, पण त्यासाठी तेवढ्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण जास्त मासे हे करतो त्यासाठी ऑक्सिजनची मशीन आपल्याकडे आहे का, ज्याला आपण एरेटर म्हणतो, एरेटरचं काम असतं की हवेतला ऑक्सिजन पाण्यात मिक्स करणं, या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्याकडे नसतील तर जास्त मासे टाकल्यामुळे जास्त नफा होईल असे समीकरण म्हणणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे तळ्याची क्षमता आणि उपलब्ध व्यवस्थापन हे बघूनच आपण माशाची स्टॉकिंग डेन्सिटी ठरवणं गरजेचं आहे.
0: निश्चितच. म्हणजे जास्त उत्पादनाच्या मागे न लागता म्हणजे जेवढं आहे आपल्याकडे त्याच आधी व्यवस्थित आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे, नाही का? म्हणजे सगळ्या सोयी सुविधा तुमच्याकडे अवगत पाहिजेत. आणि सर, आता जेव्हा गिफ्ट तिलापिया या माशाला आपण नेमकं कोणतं खाद्य द्यावं आणि दिवसातून किती वेळा देखील विभागून द्यायला हवं?

0: देताना मॅम एक महत्वाची गोष्ट म्हणजे मासे किती खात आहेत ते पाणी. सुरुवातीला जे त्याची खाद्याची पद्धत असते ही डिमांड फिडिंग असते. सुरुवातीला आपण मासा जेवढं खातोय तेवढं टाकतो, नंतर झालं की बंद करतो दिवसातून. मग ते खाद्य आपण त्या प्रकारे मोजतो, तेवढं फिडिंग त्याला एक महिना चालू असतो. त्यानंतर म्हणजे जेवढं टोटल मासे आपल्या तळ्यात आहेत त्याच्या वजनानुसार 4% किंवा 5% एवढं आपण फीड टाकतो. आणि दिवसातून दोनदा शक्यतो दोनदा किंवा तीनदा आपण फीड त्यांना देऊ शकतो.
1: नक्कीच.
0: आणि कसं आहे, फीड जर जास्त झालं तर उरलेले फीड पाण्यात विघटित होऊन त्याचा ऑर्गॅनिक लोड आणि अमोनिया वाढवतो, जेणेकरून जो आपला पाण्यातला जो प्राणवायू तो कमी होतो. त्याच्यामुळे फीड हे जास्तही नाही गेलं पाहिजे आणि कमी नाही गेलं पाहिजे. कमी गेलं तरी माशाची जी वाढ आहे ही कमी होऊ शकते. आणि गिफ्ट तिलापियाचं म्हणताल तर असं वेगळं खाद्य नाही, पण गिफ्ट तिलापियासाठी जी प्रोटीन आणि एनर्जी लागते तर त्यासाठी ऑलरेडी कमर्शियल फीड आजकाल बाजारामध्ये आहेत. त्याच्यामुळे तेच त्यांनी ते एकदम संतुलित विचार करून बनवले, त्याला प्रोटीन आणि एनर्जी किती लागतं त्या हिशोबाने त्यांनी संतुलित कमर्शियल फीड बनवलेले.
1: अच्छा.
0: फक्त माशाचं जे माउथ साईज असते म्हणजे त्याचा जो तोंडाचा आहे असतो त्या हिशोबाने माशाचा जो तोंडाच्या आकाराच्या हिशोबाने त्याचं जे खाद्य असतं पेलेट त्याचे वेगवेगळे प्रमाण असतात. जर लहान मासा असेल तर एकदम लहान पेलेटची साईज आपण खाद्य म्हणून वापरू शकतो. जसा जसा मासा मोठा होत जाईल तशी तशी जी आपली फीडची साईज असेल मत्स्य खाद्याची त्या पेलेटची साईज किंवा आपण हळूहळू थोडी वाढवायला पाहिजे.
1: अच्छा. म्हणजे प्रमाणातच आपल्याला खाद्य द्यायचं आहे. समजा आता या माशाची चांगली वाढ होत आहे की नाही हे देखील शेतकऱ्याला कळायला पाहिजे, मग त्यासाठी काय सूचना तुम्ही कराल?
0: बरोबर आहे मॅडम, हा एकदम महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. फक्त तळ्याकडे पाहून मासे मोठे झाले असे वाटणे पुरेसे नाही. आपल्याला रेग्युलरली म्हणजे नियमित प्रमाणे सॅम्पलिंग करायला पाहिजे. त्या सॅम्पलिंग मध्ये काय आलं पाहिजे म्हणजे नियमित आपण चेक केलं पाहिजे. तर माशाचं लेंथ आणि वेट या गोष्टी तपासायला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला लक्षात येते की माशाची वाढ किती, ग्रोथ किती झाली.
1: अच्छा.
0: आणि हे दिवसांवर असतं. जसं की दर 15 दिवसाला जर मी चेक करतोय, जर मी 100 मासे तोडले तर मी दर 15 दिवसाला ते मासे जाळीमध्ये काढून चेक करणार की 15 दिवसात त्यांची वाढ एवढी झाली. या गोष्टीचा कुठं ना कुठं आपण डॉक्युमेंटेशन मध्ये लिहून ठेवणं या गोष्ट गरजेचं आहे. आपल्याला लक्षात येतं या 15 दिवसात एवढी वाढ झाली, अशी वाढ होते. एवढं माशांचे नमुने घेऊन आपण सरासरी त्यांचे वजन नोंदवायचे, जेणेकरून आपल्याला बायोमासचा त्यांचा अंदाज येईल.
1: निश्चितच.
0: त्यासोबतच जे आपले एखाद्या माशाची मर झाली असेल तर मॉर्टलिटी वगैरे या गोष्टीच्या सुद्धा आपण नोंदी ठेवायला पाहिजेत. त्याचा फायदा आपल्याला आपण खाद्य किती टाकायचं व्यवस्थापनासाठी सुद्धा होऊ शकतो.
1: निश्चितच. आणि या गिफ्ट तिलापियाच्या तळ्यामध्ये पाण्याची गुणवत्ता देखील ही चांगली ठेवण्यासाठी रोजच्या रोज जे निरीक्षण आहे ते देखील आपल्याला करावं लागतं का?
0: होय मॅडम, नक्कीच. गिफ्ट तिलापिया हा तुलनेने थोडा रेजिस्टंट फिश आहे, म्हणजे त्याला थोडं पाणी गढूळ किंवा ठीक असलं तरी चालते. पण जर आपल्याला चांगली वाढ करायची असेल, जास्तीत जास्त उत्पादन काढायचं असेल आणि जर माशाची कमी मर आपण जर लक्षात घेऊन पुढे चालत करत असू तर पाण्याची गुणवत्ता नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: दररोज माशांची हालचाल, ते घेण्याची पद्धत, पाण्याचा रंग, वास आणि पाण्याची पातळी ह्या गोष्टी आपण नियमितपणे बघितल्या पाहिजे. जर शक्य असेल आपल्याला तर पाण्याचं तापमान, त्याचा सामू म्हणजे पीएच आणि डिझॉल्व्ह ऑक्सिजन जर शक्य असेल तर या गोष्टी नियमित तपासल्या पाहिजेत, कमीत कमी 4 दिवसांनी किंवा आठवड्यांनी. आणि आजकाल तर बाजारात अमोनिया नायट्राइड यांचे किट सुद्धा येतात, त्याची सुद्धा आपण तपासणी केली पाहिजे. कधी कधी जास्त स्टॉकिंग आणि जर इंटेन्सिव्ह फीडिंग असेल तर अमोनिया नायट्राइड याचे लेवल वाढतात. त्याच्यामुळे अशा गोष्टींची तपासणी कंटिन्यू करणं गरजेचं आहे.
1: निश्चितच. गिफ्ट तिलापियामध्ये कोणकोणते रोग येऊ शकतात आणि अचानक मासे जर मरायला लागले तर मग या ठिकाणी प्रश्न येतो की नेमकं आपण काय करायला पाहिजे, कुणाचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का?
0: गिफ्ट तिलापिया मॅम हा रेग्युलर तिलापियापेक्षा यासाठीच वेगळा आहे साध्या तिलापियापेक्षा आपला, की याला सिलेक्टिव्ह ब्रीडिंगने बनवलेले
1: आहे.
0: म्हणजे याच्यात जास्त ग्रोथ होईल, हा डिसीज रेजिस्टंट असेल, म्हणजे याच्यात जे रोग येतात याचं प्रमाण खूप कमी. साध्या तिलापेक्षा याच्यात रोग येण्याचं प्रमाण खूप कमी.
1: बरोबर.
0: तरी पण जर अचानक बाबा आपल्याला माशांची मर झालेली दिसली तर घाबरून जायचं काही कारण नाही. किंवा कोणीतरी सांगतंय म्हणजे एखादं औषध किंवा रसायन उचलून आले असून ते पाण्यात टाकून द्यायचं असं काही करायचं नाही. सगळ्यात अगोदर जे मासे मेलेत, जेवढ्या माशांची मर झाली ते आधी तलावातून बाहेर काढायचे, कारण ते मेलेले मासे जे आपलं पाणी आहे ते दुर्गंधित करतात. त्याचप्रमाणे जे आपले पाण्याचा जो हे असेल, ऑक्सिजन असेल, तो कमी करत आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मेलेले मासे तलावाच्या बाहेर काढायचे. त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्या, म्हणजे तापमान असेल, पीएच सामू असेल, अमोनिया आणि डिझॉल्व्ह ऑक्सिजन, पाण्याचा जलवायू, सगळे वॉटर क्वालिटी पॅरामीटर आपल्याला व्यवस्थित तपासायचे. नंतर मग आपल्याला माशाचे सॅम्पल घ्यायचे. जे माशाचे सॅम्पल घेतोय आपण की आपल्याला दिसतोय की या माशामध्ये काहीतरी एक वेगळं दिसते, जसं की असामान्य पोहतोय, याच्यावर काहीतरी व्रण येत आहेत, याच्यावर जखम किंवा लालसरपणा आहे, त्वचेवर डाग आहेत किंवा याच्या

0: अंकांमध्ये थोडा फरक आहे, आपल्या बदल झालेले आहेत, ते मासे आपल्याला बाहेर काढायचे आणि त्याची लक्षणं बघायची. त्यानंतर आपण जे मत्स्यतज्ञ असतील किंवा मत्स्य विभागाचे अधिकारी असतील त्यांच्याकडे या गोष्टीची नोंद करायची की आमच्या तळ्यामध्ये अशा अशा गोष्टी झालेल्या आहेत, तर आम्ही काय केलं पाहिजे. आपण डायरेक्ट एखादं केमिकल किंवा एखादं हे न वापरता त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
1: निश्चितच, म्हणजे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल.
0: होय मॅडम.
1: आणि सर, आता गिफ्ट तिलापिया फार्मिंग ज्यावेळेस आपल्याला सुरू करायचं आहे त्यावेळेस शेतकऱ्याला नफा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा विशेष असा विचार देखील करावा लागतो.
0: गिफ्ट तिलापिया मॅम म्हणजे फक्त नफा हा फक्त फिश प्रोडक्शन वर अवलंबून नसतो, म्हणजे माशाचं किती प्रोडक्शन झालं तरी तुमचा खर्च किती झाला. जसा की आपल्याला मत्स्यबीज आणायला खर्च येतो, मत्स्य आपण जे माशाला खाद्य खाऊ घातलं त्याचाही खर्च आहे, त्यासाठी जे आपल्याला लेबर कॉस्ट लागली, मजूर खर्च असेल, त्यासाठी जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागली एरेशन साठी वगैरे, पाणी आपण एवढ्या वेळ बदललं असेल, माशाची मर झाली असेल, नंतर मासे हार्वेस्ट करताना त्या सगळ्याचा खर्च, त्याचप्रमाणे आज त्याचा बाजार मूल्य काय. आज आपल्याकडे भले प्रोडक्शन रेडी आहे, आपलं उत्पादन तयार आहे, पण आज त्याचा बाजार मूल्य काय, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे.
1: निश्चितच.
0: सुरुवातीला तळ्याची क्षमता पाहून आपण व्यवस्थित स्टॉकिंग करणं गरजेचं आहे. चांगल्या जी हॅचरी असते, जी रेकॉग्नाइज हॅचरी, त्यांच्याकडून मत्स्य बीज घेतलं पाहिजे आणि माशाला योग्य खाद्य देणं पण गरजेचं आहे आणि कंटिन्युअस सॅम्पलिंग करून योग्य प्रमाणात खाद्य वापरून आपण चांगलं उत्पादन तयार केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्याला बाजारपेठ शोधणंही गरजेचं आहे. आणि ते आपल्याकडे मासे चांगले आहेत म्हणजे आपल्याला भावही चांगला भेटेल,
1: बरोबर,
0: बाजार मूल्य कसं भेटेल आणि कोणत्या बाजारपेठेत भेटते याबद्दल आपण थोडं अवगत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला स्थानिक बाजारात चांगली मागणी तर आपण तिथे दिलं पाहिजे. उद्या जर आपल्याकडे व्यापारी येऊन आपल्याला जास्त भाव देतोय तर आपण त्याकडे दिलं पाहिजे.
1: निश्चितच.
0: आणि सगळ्यात महत्वाचं की किती मासे टाकले आणि किती किलो मेले, शेतकऱ्यांच्या डोक्यात एवढंच असतं. फक्त त्या गोष्टीची नोंद ठेवता की आपल्याला खर्च किती झाला, एकूण खर्च, त्यामध्ये मत्स्यबीजाचा खर्च असेल, खाद्याचा खर्च असेल, नंतर एरेशन, लाईट, इलेक्ट्रिसिटी यांचा खर्च असेल आणि माशाची मार्केट जाईल, या सगळ्याच्या नोंदी आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळेला पदार्थ किती होतं, आपण किती, आपली विक्री किंमत किती झाली, या सगळ्याच्या गोष्टीची आपण नोंद ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून जी पुढची सायकल आहे, पुढच्या ज्यावेळेस ते परत स्टॉकिंग करताल किंवा मत्स्य बीज आपल्या तळ्यामध्ये टाकताल तर त्या अधिक गोष्टी ते योग्य प्रमाणे अचूकपणे व्यवस्थापन करू शकतात.
1: निश्चितच. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गिफ्ट तिलापिया मत्स्य शेतीबद्दल अत्यंत महत्वाची आणि छानशी माहिती तुम्ही शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविलेली आहे. कारण पारंपरिक शेतीला एक उत्तम आणि खात्रीशीर पूरक व्यवसाय म्हणून आपल्याला मत्स्य शेतीकडे कसं पाहता येईल हे आजच्या आपल्या चर्चेतून तुम्ही छानसं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य बाजारपेठ जर आपण शोधली तर गिफ्ट तिलापिया शेती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती देऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का सर?
0: नक्कीच मॅडम.
1: तर आज ही महत्वपूर्ण अशी माहिती तुम्ही प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत, आपल्या तरुण वर्गापर्यंत पोहोचविली की जेणेकरून त्यांनी देखील पूरक व्यवसायांकडे वळावं आणि छानसं या व्यवसायाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देखील काढावं, यासाठी महत्वपूर्ण अशी माहिती पोहोचविल्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
1: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालन किंवा कोळंबी पालन सुरू करायचे आहे, तळ्याची तयारी, मत्स्यबीज निवड, खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, काय म्हणताय? आता चिंता करू नका, एकाच ठिकाणी मिळवा मत्स्यपालन प्रशिक्षण, कोळंबी पालन प्रशिक्षण, तळे आणि पाणी व्यवस्थापन मार्गदर्शन, मत्स्य आणि कोळंबी शेतीसाठी तांत्रिक सल्ला, फार्मिंग ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी. तेव्हा आजच संपर्क करा मात्रे फिश वर्ल्ड. संपर्क 92 70 15 00 76 या नंबरवर. तेव्हा ज्ञानाची जोड तंत्रज्ञानाला आणि योग्य मार्गदर्शनाची साथ यशस्वी मत्स्य शेतीला. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मात्रे फिश वर्ल्ड.
2: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेली माहिती.
3: आज आपण उसामधील एक महत्वाच्या किडीची माहिती घेणार आहोत, उसावरील पायरीला, जो आपल्या भागात वाढत आहे आणि शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. जिला आपण शास्त्रीय भाषेत पायरीला पेरपुसिल्ला ही उसावरील त्याच्या पानावरील रस शोषण करणारी कीड असून ही प्रौढ आणि पिलं हे दोन्ही पानातला रस

0: शोषण करतात आणि प्रादुर्भाव वाढला की पानं पिवळसर पडतात, चिकट मधासारखा पदार्थ साचतो आणि त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळं प्रकाश संश्लेषण कमी होऊन ऊसाची वाढ आणि उत्पादन घटते. आठवड्यातून किमान एकदा पिकाची पाहणी करणं गरजेचं आहे. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला पिलं, प्रौढ आणि अंडी ही तपासणं गरजेचं आहे. शेताच्या बांधावरील दाट वाढलेल्या ऊसावरील प्रादुर्भाव प्रथम पाहावा आणि प्रादुर्भावाची सुरुवात दिसताच आपल्याला नियंत्रणाचे उपाय करावे लागतील. या किडीसाठी 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, 50% कमी सापेक्ष आर्द्रता आणि पश्चिमेकडचे वारे यामुळे पायरांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होतं. हे त्याला प्रतिकूल असं वातावरण आहे. सर्वेक्षण आणि देखरेख करणं यासाठी गरजेचं आहे. यामध्ये प्रकाश सापळे, लाईट ट्रॅप्स हे म्हणजे किडींचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोगी आहेत. पिकाच्या शेंड्यापासून वर 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर 5 सापळे प्रति एकराला असे आपण हे लावू शकतो. संध्याकाळी आपण हे ट्रॅप लावू शकतो. लाईट ट्रॅपनी खरं म्हणजे जिथपर्यंत ती लाईट पोचते तिथपासून ही किडी आकर्षित होते आणि 1-1 सापळा 5 एकरापर्यंत आपलं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. प्रकाश सापळ्यांचा चांगला परिणाम आहे. शेतात आपण प्रत्यक्ष पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्याचं निरीक्षण करून कोणत्या प्रकारच्या किडी आपल्या शेतात आहे, प्रौढ, पिल्ले, अंडी, पुंजके, तर याची संख्या पाहणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय आपण करू शकतो. यामध्ये मशागतीय पद्धती, आपण आपलं पीक तण विरहित ठेवणे, पाचट काढून टाकणे आणि त्यावर पायरीलाची अंडी असतात त्यामुळं नत्रयुक्त खतांचा वापर प्रमाणात करणे, पोटॅश आणि स्फुरदयुक्त खताचा वापर सुद्धा याला फायद्याचा आहे. पानाच्या मागच्या बाजूला असलेले पांढऱ्या कापसासारखे अंडीपुंज हाताने गोळा करून आपण नष्ट करणं गरजेचं आहे. शक्य असल्यास सकाळच्या वेळी ऊसाची पाने हलवून प्रौढ आणि पिले खाली पाडून आपण नष्ट करू शकतो. यामध्ये जैविक किडींचा जो उपयोग आहे याच्यामध्ये एपिरिकॅनिया मेलानोल्युका या नावाच्या मित्रकिडी याला आपण वापरू शकतो. पायरीलाचा हा परोपजीवी कीटक आहे. इपिरिकॅनियाचे 4 ते 5 हजार कोष किंवा 4 ते 5 लाख अंडी आपण प्रति एकरी शेतात सोडल्यावर याचं चांगलं नियंत्रण होतं. VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडे हे उपलब्ध आहेत. आणि बुरशीग्रस्त पायरीलाचा वापर याच्यामध्ये नैसर्गिकरित्या मेटारायझियम अनिसोप्ली ने बाधित असलेले आपले काही प्रौढ आपल्या शेतामध्ये जर आढळले तर ते इतरत्र आपण सोडू शकतो, त्याचाही याच्यावर परिणाम होतो. तसंच मित्रकिडींमध्ये ढालकिडे, क्रायसोपा, लेसविंग, सिरफिड माशी आणि काही कोळी यांना खाऊन नष्ट करतात. यामध्ये शेवटचा उपाय आपण रासायनिक औषधाचा अंतिम उपाय म्हणून आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये लागवडीपूर्वी ऊसाचे कांडे क्लोरोपायरिफॉस 20% द्रावणामध्ये 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात बुडवून आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे हे क्लोरोपायरिफॉस किंवा ॲसिफेट प्लस इमिडाक्लोप्रिड यांचा वापर याला फायदेशीर आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आताच आपण ऊसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर विभाग प्रमुख कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी दिलेली माहिती ऐकलीत.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, ठीक 8 वाजता जपान इथं संपन्न होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 उद्घाटन समारोहाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जीच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरी

0: घातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही देश प्रादेशिक शांती, सुरक्षा आणि स्थिरता बळकट करण्याच्या उद्देशानं सहयोग आणि सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. तसंच पश्चिम आशियातल्या घडामोडींवरही त्यांनी चर्चा केली. ऊर्जा, संरक्षण, गुंतवणूक आणि आरोग्य सेवांसह इतर क्षेत्रात दोन्ही देशांची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. अमिरातीच्या अध्यक्षांनी प्रधानमंत्री मोदी यांना यशस्वी ब्रिक्स आयोजनाबद्दल तसंच जन्मदिनाबद्दल शुभेच्छाही दिल्या. सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे आणि लाल समुद्रात वाढत असलेल्या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. यासारख्या हल्ल्यांमुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येते आणि ते अस्वीकारार्ह असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. 1991 भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार समुद्रात दोन देशांच्या जहाजांमध्ये किमान 3 नॉटिकल मैलाचं अंतर अपेक्षित आहे. पाकिस्तानच्या PNS हुनेन या जहाजानं या कराराचं उल्लंघन करून INS कोलकाता या भारतीय जहाजाला परवा धडक दिली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी पाकिस्तानला समज दिल्याचं ते म्हणाले. यात भारतीय जहाजाला काहीही नुकसान झालेलं नाही. या प्रकरणी पाकिस्ताननं केलेले आरोप जयस्वाल यांनी फेटाळून लावले. अमेरिकेनं रशिया आणि इराणवर निर्बंध लादण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होणारे विपरीत परिणाम अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले आहेत. देशहित आणि देशातल्या नागरिकांची गरज पाहून भारत विविध देशांकडून कच्चं तेल खरेदी करत राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000+ जास्त तरुणांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20व्या रोजगार मेळाव्यात उद्या नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. मुंबई, ठाण्यासह देशभरात विविध ठिकाणी 45 रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधितही करतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या HAL अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान निर्मिती कंपनीनं आज तेजसचं 2 आसनी प्रशिक्षण विमान आणि HTT-40 हे मूलभूत प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केलं. बंगळुरू इथं झालेल्या या हस्तांतरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांनी सांगितलं,
1: आज हम एक साथ 3 इम्पॉर्टेंट अचीवमेंट्स के साक्षी बने हैं. पहला, इंडिजनसली डिजाइन एंड डेवलप्ड थ्रू अ नेक्स्ट जनरेशन सिविल हेलीकॉप्टर को DGCA द्वारा टाइप सर्टिफिकेशन प्रदान कर हैंड ओवर किया गया है. दूसरा, LCA फाइनल ऑपरेशनल क्लियरेंस ट्रेनर के अंतिम बैच को इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है. और तीसरा, 40 बेसिक ट्रेनर सीरीज प्रोडक्शन का पहला एयरक्राफ्ट इंडियन एयरफोर्स को हैंड ओवर किया गया है.
0: HTT-40 विमानाला राजनाथ सिंह यांनी अंकुर असं नाव दिलं. यावेळी HALनं सार्वजनिक क्षेत्रातल्या पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर सुपूर्द केली. HAL 2034 भारतीय हवाई दलाला 29 आसनी प्रशिक्षण विमानं तसंच संरक्षण मंत्रालयाला 70 HTT-40 विमानं पुरवणार आहे. संपूर्ण मद्यबंदीमुळे अनेकदा मद्याचा व्यापार लपून छपून चालवला जातो असं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र पॉयझन रूल्स अर्थात राज्य शासनाच्या विषाबाबतच्या नियमांमधल्या काही तरतुदी रद्द केल्या. या तरतुदीनुसार विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी औषध उत्पादक नसलेल्या मेथेनॉल विकण्यापूर्वी त्यात विशिष्ट रंग आणि कडूचव आणणारे घटक मिसळणं अनिवार्य होतं. मात्र हे निर्बंध मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारं असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती KE विनोद चंद्रन यांच्या पीठानं हा निर्णय दिला. विषारी मद्यामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी न्यायालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध उपाययोजना सुचवल्या. तसंच भेसळयुक्त मद्याचं बेकायदेशीर उत्पादन, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयावर आधारित दृष्टिकोन स्वीकारण्याचं आवाहन केलं. FSSAI ने नेस्ले कंपनीच्या लहान बालकांसाठीच्या उत्पादनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. नान एक्सेला प्रो स्टेज 1, लॅक्टोजन प्रो 1 आणि फॉलो फॉर्म्युला उत्पादनाच्या विरोधात ही कारवाई आहे. यातले काही पदार्थ पचनाला सोपे असल्याचा दावा नेस्ले कंपनीनं केला आहे.

हे अन्न सुरक्षेच्या संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन असल्यानं FSSAI नेस्लेकडून खुलासा मागवला आहे, तर देशातल्या सर्व कायद्यांचं पालन काटेकोरपणे केलं जात असल्याचं नेस्ले कंपनीनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. मूळ तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं काल पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली होती. ममता बॅनर्जी गटाच्या नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संचिता यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता ममता बॅनर्जी गटाचा एकही उमेदवार या निवडणुकीत राहिला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मतदारसंघातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी काल सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. पाकिस्तानच्या वायव्य भागातल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या कुहाट जिल्ह्यात आज एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात 16 पोलिसांसह 21 जण ठार तर 78 जण जखमी झाले. आत्मघातकी हल्लेखोरानं आपलं वाहन मशिदीच्या भिंतीवर धडकवून स्फोट घडवला. त्यानंतर दहशतवादी आणि पोलिसांनी गोळीबारही केला. इत्तेहाद अल मुजाहिद्दीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपान संघाचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे चर्चा. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि पक्षचिन्ह. नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतून ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार. ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. पाकिस्तानातल्या मशिदीत झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 16 पोलिसांसह 21 जणांचा मृत्यू, 78 जण जखमी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताच्या महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून दिलेल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या, 9 News@9 या इंग्रजी बातम्या, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्या, आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार प्रभाकर काळे यांचं गायन, राग गौड मल्हार. सात संगत याप्रमाणे: तबला संदेश पोपटकर आणि हार्मोनियम संदीप गुरमुले. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत काहे हो हमसो प्रीतम. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत कारी बदरिया घेर घेर आहे. ऐकूया कलाकार प्रभाकर काळे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार प्रभाकर काळे यांनी गायलेला राग गौड मल्हार. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांनी केली होती तर हार्मोनियमची साथ संदीप गुरमुले यांनी केली होती. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग केदार, तबला साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियमची साथ अतुल फडके यांची आहे. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत बरखा रुतकी. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत कान्हा रे नंद नंदन. ऐकूया पंडित प्रकाश संगीत यांनी गायलेला राग केदारा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रकाश संगीत यांनी गायलेला राग केदार ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रवीण करकरे यांची आणि हार्मोनियम साथ होती अतुल फडके यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11 वाजतायत. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करू.